FM 104 MHz वरणी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 29 वैशाख 1948, 19 मे 2026. सकाळचे 5:58 होऊन गेलेत. प्रसारणाला सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकारी यांनी सनईवर वाजवलेला राग ललत आपण ऐकत होतो. सकाळचे 6 वाजलेत. मनाच्या गाभाऱ्यात भक्तीचा तरंग, भक्तीधारा.

श्रोते हो, अपर्णा नेने यांच्या स्वरातल्या दुर्गा पादुधर स्तोत्रानं आपण आजच्या भक्तिधारा कार्यक्रमाला सुरुवात केली. यानंतर आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांची भोपाळी, संगीत दत्ता टावजेकर यांचं.

श्रोते हो, अजित कडकडे यांच्या स्वरात संत तुकोबारायांचा अभंग आत्ताच आपण ऐकला. संगीत होतं नंदू होनप यांचं.

श्रोतेहो, प्रभाकर कारेकर यांच्या स्वरातला अभंग आत्ताच आपण ऐकला आणि यानंतर आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरातला संत तुकोबा रायांचा, माफ करा, संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

आशा भोसले यांच्या स्वरात संत मुक्ताबाईंचा अभंग आत्ताच आपण ऐकला. संगीत होतं सी रामचंद्र यांचं. आणि आता भक्तिधारा कार्यक्रमाची सांगता देशवंदना ऐकूया. कुसुमाग्रजांची देशवंदना समूह स्वरातली.

0: श्रोतेहो, ही होती भक्तिधारा. आपण ऐकलीत आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz वरून.
1: जनमानसात विहरणारी लोकप्रिय वाणी नाशिक आकाशवाणी.
0: रसिक हो, हे प्रसारण सुस्पष्टरित्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज नियंत्रण कक्षात आहेत श्याम नायर आणि रुपेश पाटील. तर प्रसारण कक्षातून आपल्याशी संवाद साधते आहे मी, स्वाती साखरे. जाणून घेऊया आज दिवसभर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर ठीक 6:35 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम. यात पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा या मालिकेचा तिसरा भाग आपण ऐकणार आहोत. संवादक सुमती पवार, सादर करते कृष्णा शिंदे. सकाळी ठीक 6:40 स्वरूप कृषीवाणी हा कार्यक्रम. आंब्यांचे मूल्यवर्धित पदार्थ या मालिकेचा पाचवा भाग आज आपण ऐकणार आहोत. संवादक आरती शिरवाडकर, सादर करते कृष्णा शिंदे. सकाळी 7:45 आडावतकर ज्वेलर्स, जगूया आनंदी हा कार्यक्रम. संवादक स्वाती साखरे. 6:50 बसवंत गार्डन परिसर हा कार्यक्रम. यात अतितीव्र नैसर्गिक आपत्ती या मालिकेचा 10वा भाग. संवादक भावेश ब्राह्मणकर. तर 6:55 वडनेर सराफ विज्ञान कट्टा हा कार्यक्रम. वैज्ञानिक कोंडी या मालिकेचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत. संवादक तृप्ती बक्षी. दोन्ही कार्यक्रमांचे सादर करते कृष्णा शिंदे. सकाळी 7:00 आनंद घेऊया एका सुमधुर हिंदी चित्रपट गीताचा. सकाळी 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या. तर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई अस्मिता वाहिनीवरून. सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल. 7:50 प्रायोजित कार्यक्रम अधिक महिन्याचा महोत्सव कांक्रियांचा. तर 7:55 प्रायोजित कार्यक्रम रक्तगाथा. सकाळी 8:15

8 वाजता गीतधारा, 8:30 वाजता म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमात आनंद घेऊया मराठी चित्रपट गीतांचा, 9 वाजता विविध भारतीचं सहक्षेपण, 9:30 वाजता प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था, 9:35 प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर, 9:40 गीत भारती हा मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम, 10:00 ऑल इंडिया रेडिओच्या 90 निमित्तानं विशेष रूपक आकाशवाणीचं संचित, 10:30 एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:00 सायंकाळी 5:30 विविध भारतीचं सहक्षेपण, दरम्यान दुपारी 12:00 वनिता मंडळ, तसंच दुपारी 1:30 आणि 3:00 प्रादेशिक बातम्या मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळी 5:30 युवावाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून 6 ते 7 विविध भारतीचं सहक्षेपण, 7:30 किसानवाणी कार्यक्रमात रोजच्या सदरांबरोबरच हॅलो किसानवाणी हा कार्यक्रम, याचा विषय आहे मातीतील गर्भाचं महत्व. तज्ज्ञ आहेत नितीन कोल्हे, सूत्रसंचालन यामिनी भाकरे, निवेदन आणि निर्मिती सहाय्य विनया गांगल, सादर करते कृष्णा शिंदे. रात्री 8 ते 11 विविध भारतीचं सहक्षेपण, याबरोबरच सगळे राष्ट्रीय आणि प्रादेशिक बातमीपत्र आम्ही नियोजित वेळी सहक्षेपित करू. ही होती आज दिवसभर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

एफ एम 101.4 MHz वर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र. सकाळचे 6:35 झालेत. वेळ झाली ऐसी अक्षरे रसिके कार्यक्रमाची. पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा या मालिकेचा तिसरा भाग आपण ऐकणार आहोत. संवादक सुमती पवार, सादरकर्ते कृष्णा शिंदे.

नमस्कार श्रोते हो, आज आपण भेटणार आहोत नामू परीट यांना. हो, नामू परीट पुढचं व्यक्तिचित्र काय, पण एक एक नमुने रंगवतात पुलं, कठीण आहे बुवा. थक्क आणि सुन्न व्हायला होते हो, आणि हवा तर इतका वाटतो पुलांच्या एकेका वाक्यावरून जीव ओवाळून टाकावा. शब्दांच्या फटकाराने व्यक्ती उभी करणे वेगळे आणि व्यक्तीच्या अंतरंगाची रुंदी वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या अंतरंगात उतरवणे वेगळे. पुलं शब्दांच्या अशा काही ज्योती उधळतात की वाचक सुन्न होऊन बैसपाट होतो व तासभर न हलता नुसता पडून राहतो. वाचक विचार करतो की शब्दांचे अनोखं लेणं पुलांना कोणत्या मुहूर्तावर शारदेने बहाल केलं असेल आणि त्यावेळी आपण अभागी साक्षीदार का होऊ शकलो नाही. नशीब आमचे की त्यांचे अक्षरधनं आमच्यासाठी ते मागे ठेवून चिरंजीव झाले, नाहीतर मी त्या आज तुमच्यापुढे कसेच मांडले असते. नामू परीट हे एक अफलातून व्यक्तिमत्व आहे. परीट म्हणून काम करणारे थोड्याफार फरकाने नामू सारखेच असतात याचा अनुभव आपल्याला दररोज येतोच. पुलं म्हणतात, नामू चालता हो, पुन्हा तोंड दाखवू नकोस. नामू परीटाला माझे हे वाक्य नवीन नाही. माझे कपडे त्याच्याकडून फाटले किंवा गहाळ झाले असे माझ्या कुंडलीत ग्रह आल्यापासून दर महिन्यातून कमीत कमी दोनदा तरी हे वाक्य तो ऐकतो आणि शांतपणे म्हणतो, वहिनी कापडं काढा. पुलं म्हणतात, हा इसम संत व्हायचा तो परीट कसा झाला या विचारात मी पडतो. असला निस्संग माणूस मी पाहिला नाही, माझ्या पाहण्यात नाही. नामूची आणि माझी गाठ कोल्हापूरला एका चित्रपट कंपनीत पडली. आम्ही आणि पी एल साहेब एकाच फिल्म इंडस्ट्रीत आलो असे तो 10 ठिकाणी सांगतो. माझ्या प्रश्नांना ते जितके स्वच्छ उत्तरे देतो तेवढे स्वच्छ कपडे त्याने धुतले असते तर काय बिघडले असते. चेहऱ्यावर एकही सुरकुती न पडू देता तो अवघड प्रश्नांना तोंड देत असतो. कोल्हापूरहून त्याचे आता पुण्याला स्थलांतर झाले. त्याने दिग्दर्शकांना पान सिगरेट आणून देणाऱ्यांना असिस्टंट लोकांना हा नामोचा शब्द बरं डायरेक्टर झाल्याचे पाहिले आहे. त्यापैकी काहींनी पुढे नावलौकिक मिळवला तरी त्यांच्या लेखी ते सीमे आणि अंत्याच. आम्ही एकदा एका कथेवर चर्चा करत असताना नामू कपड्यांचा गठ्ठा घेऊन आला. अंगात झका शर्ट होता. आमचं लक्ष त्याच्याकडे गेलं. इतक्या दिग्दर्शक ओरडले, नाम्या गाढवा माझा शर्ट बराबर आला माझ्या अंगाला. नामू कपड्यांच्या घड्या रचित म्हणाला, लाज नाही वाटत, ठेवून देते कपडे, चालता हो. अरीच्या

साहेब, नवीन कंत्राट झालं आपलं, डझन शर्ट शिवाल की असले. अरे पण न विचारता शर्ट चोरायचा म्हणजे. दिग्दर्शकाचा संताप झाला. साहेब, चोरला असतं तर तुमच्याकडे घालून आलं असतं का? पेल साहेब, तुम्हीच बघा ना. आम्ही काय बघाले का? दुसऱ्याचा शर्ट परस्पर पळवायचा पळवायला नेमला काय तुला? खऱ्याची दुनिया नाही साहेब, खऱ्याच्या दुनियेचा तुझा काय संबंध? मी डायलॉग म्हटला साहेब. नामोच्या लेखी चतुर बोलणे म्हणजे डायलॉग. कसला डायलॉग? साहेबाच्या नव्या पिक्चरचं नाव खऱ्याची दुनिया आहे काय? तुला घेऊन काढतो पिक्चर. अहो, तुमच्या प्रत्येक पिक्चरमध्ये आहे मी. आणि हेही काही खोटे नव्हते. आणि एक मापशीरमध्ये त्याने काम केले होते. काल कपडे आणून देतोस म्हणाले आला का नाही? काल जरा जास्त झाली होती. काय जास्त झाली?

0: खऱ्याच्या दुनियेचा तुझा काय संबंध? मी डायलॉग म्हटलं साहेब. नामूच्या लेखी चतुर बोलणे म्हणजे डायलॉग. कसला डायलॉग? साहेबाच्या नव्या पिक्चरचं नाव खऱ्याची दुनिया आहे काय? तुला घेऊन काढतो पिक्चर. अहो, तुमच्या प्रत्येक पिक्चरमध्ये आहे मी. आणि हेही काही खोटे नव्हते. अनेक मापशीरमध्ये त्याने काम केले होते. काल कपडे आणून देतोस म्हणाले ना, आला का नाही? काल जरा जास्त झाली होती. काय जास्त झाली होती? तर याचा अंगठा तोंडाकडे. नामू, तुझा आई बाबा तुला काही लाज लज्जा शरम या गोष्टी असतात म्हणून काही सांगितलं नाही का रे? चोरून ऐकणे, कपडे चोरणे, दारू पिऊन जास्ती ऊन पडणे, दिला शब्दाला न जागणे, वारंवार पैसे उसने मागणे, ते परत न करणे, यात काही किमान लाज बाळगावी लागते या इस्माच्या गावीच नाही. मंडळी, पुलंची व्यक्तिचित्रे तुम्ही मुळातूनच वाचायला हवीत. फार भन्नाट आहे तो. इथे वेळेच्या मर्यादा आहेत. धन्यवाद.
1: श्रोतो, हो, ऐसी अक्षर रसिके कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz. आणि आता वेळ झाली ती स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमाची. तत्पूर्वी हा एक संदेश तुमच्यासाठी.
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
3: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
2: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
3: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
2: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
3: यासाठी तुमची वाट बघतोय
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
3: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वरूप ऍग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक. 37 तोच विश्वास.
1: मंडळी नमस्कार. स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत आंब्याचे मूल्यवर्धित पदार्थ या माहितीचा 5वा भाग. संवादक आरती शिरवाडकर, सादर करते कृष्णा शिंदे.
5: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषीवाणीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे. आंब्याचे वेगवेगळे पदार्थ जे आहेत ते आपल्याकडे केले जातात आणि वर्षभरही या आंब्याची चव आपल्याला चाखता यावी म्हणून आपण पारंपरिक पद्धतीनं आंब्याचे वेगवेगळे पदार्थ जे आहेत साठवणुकीसाठी आपण करून ठेवत असतो. मंडळी, आजच्या कृषीवाणीमध्ये आपण जाणून घेणार आहोत आंबा पोळी. आंबा पोळी करण्यासाठी 1 किलो आंब्याचा रस, 300 ग्रॅम साखर, 1 ग्रॅम पोटॅशियम मेटाबायसल्फेट, आवश्यकतेनुसार तूप आपल्याला लागणार आहे. आंब्याची पोळी जी आहे ती आपण पारंपरिक पद्धतीने तयार करतोच करतो, पण मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा आपल्याला करायची असते त्यावेळेला आपण हेच साहित्य जे आहे ते आपण दुपटीने वापरूयात. पहिल्यांदा चांगल्या पिकलेल्या फळापासून रस काढून घ्यायचा, तो चाळणीतून गाळून घ्यायचा, तो शिजवून त्याच्यामध्ये पोटॅशियम मेटाबायसल्फेट आणि साखर मिसळायची. हे झाल्यानंतर स्टीलच्या ताटामध्ये आतल्या बाजूने तूप लावून त्याच्यावरती आंब्याच्या रसाची पातळ असा लेअर, ज्याला म्हणून थर म्हणूयात, तो द्यायचा आहे. आणि हा रस सूर्यप्रकाशामध्ये किंवा वाळवणी यंत्र जे असतं, वाळवणी यंत्रासाठी 55 ते 60 अंश सेल्सिअस इतकं तापमान ठेवावं लागेल. अशा या तापमानामध्ये हा आंब्याची जी पोळी केलेली आहे, एक आपण पातळ थर जो लावलेला आहे ताटाला तो वाळवायचा आणि एक थर वाळल्यानंतर त्याच्यावरती पुन्हा दुसरा पातळ थर द्यायचा आहे. आणि असे हे थर देत राहायचे, वाळवायचे आणि ही कृती आंब्याची जाडसर पोळी तयार होईल त्याच्यामध्ये. त्यानंतर आंबा पोळी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये हवा बंद करून थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवायची आणि ही आंबा पोळी आपल्याला वर्षभर आपण खाऊ शकतो. त्याचबरोबर घरच्या घरी आपल्याला काही विक्रीसाठी ठेवायचं असेल तेही आपण करू शकतो. तर अशा पद्धतीने आंब्यापासून मूल्यवर्धित आंबा पोळी ही सगळ्यांच्या आवडीची अशी आंबावडी आहे. बरे, तर पुन्हा आपली भेट आहेच उद्याच्या कृषीवाणीमध्ये. तोपर्यंत आम्ही आपला निरोप घेत आहोत. नमस्कार.
1: आंब्याचे मूल्यवर्धित पदार्थ या मालिकेचा 5वा भाग आपण ऐकला. संवादक होत्या आरती शिरवाडकर.

मंडळी नमस्कार. आज दुपारी 2:30 ते 3 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होणाऱ्या हॅलो किसान वाणीचा विषय आहे मातीतील सेंद्रिय कर्वाचं महत्व आणि उपाय. आपल्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत तज्ज्ञ नितीन कोल्हे. तेव्हा अवश्य करा फोन आज दुपारी 2:30 ते 3 या वेळेमध्ये. आमचे फोन नंबर आहेत 2 34 27 73 आणि 2 95 0 7 72. मंडळी आणि हाच कार्यक्रम आपण ऐकणार आहोत आज संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी कार्यक्रमात. कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. बरे तर मंडळी, आता स्वरूप कृषी वाणी कार्यक्रमापुरता आम्ही आपला निरोप घेत आहोत. नमस्कार.

0: स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड सातपूर नाशिक. विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
1: श्रोतेहो, स्वरूप कृषीवाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz आणि आता वेळ झाली आहे ती आडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी कार्यक्रमाची. संवादक स्वाती साकरे. पण तत्पूर्वी हा एक संदेश तुमच्यासाठी.
2: मुहूर्त अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा
3: आपल्या दंडे सराफांचा
2: 5,000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी
3: शिवाय मजुरीवर 25% सूट.
2: महोत्सव 15 जून पर्यंत.
3: दंडे गोल्ड अँड डायमंड
2: नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
4: अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
5: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.

श्रोतेहो नमस्कार नमस्कार नमस्कार. आडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मी स्वाती मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, जेवायला आपण बसलो आणि एखादा पदार्थ जर अत्यंत सुंदर चविष्ट असेल, आपल्या आवडीचा असेल, तर आपलं जेवण अत्यंत सुग्रास रुचकर होतो, आपलं मनसुद्धा खूप आनंदी आणि तृप्त होतं, हो की नाही? तसंच बघा, जीवनात आपल्याला आपल्या मुलांची आपल्याला सवय असते, त्यांना आपली आणि आपल्याला त्यांची खूप खूप सवय असते. आणि अनेकदा त्यांना राग आला की ते आपल्याला रागवतात सुद्धा आणि आपणसुद्धा त्यांना रागवतो, एवढा हक्क आपला त्यांच्यावर असतोच असतो. पण क्वचित कधीतरी एखादा बारीकसा प्रसंग आपल्याला त्या मुलांच्या मनातली आपली खूप मोठी महत्त्वाची जागा असल्याचं सांगून जातो आणि आपलं जीवनसुद्धा तसंच रुचकर सुग्रास होतं. असाच एक छोटासा प्रसंग माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत घडला. काही कारणानं तिच्या पायातल्या चपला तिला टोचत होत्या, चावत होत्या, म्हणून तिने त्या काढल्या होत्या आणि हातात घेऊन ती रस्त्याने अनवाणी चालली होती. तेवढ्यात मागून तिचा मुलगा सून आणि त्यांचं छोटं बाळ असं टू व्हीलरवर आले. मुलानं माझ्या मैत्रिणीला विचारलं की अगाई, अशी अनवाणी का चालते तू? मग तिने कारण सांगितल्यावर तो म्हणाला की असं कर आई, तू गाडीवर बैस, तू गाडीवर जा, मी पायी येतो. पण बाळ रडायला लागलं. मग तिची सून पण म्हणाली की मी पायी जाते, तू गाडीवर जा आई. तरी पण बाळाने ऐकलं नाही. अनेक पर्याय होते पण बाळाला गाडी आणि त्याचे आई बाबा सोडायचेच नव्हते. त्यामुळे मग माझी मैत्रीण म्हणाली की घर जवळच आहे, काही काळजी नाही, असू दे, मी जाते अशीच. असं म्हणून ती पुढे निघाली आणि ती पुढे गेल्यावर तिचा मुलगा त्याच्या पत्नीला हळूच म्हणाला, ती अनवाणी चालते आहे हे मला मान्य नाही, तिला खूप खडे टोचत असतील, तू तुझ्या पायातली चप्पल तिला दे, जरी ती साईजने खूप मोठी असली तरीसुद्धा ती तुझ्या पायातली चप्पल आईला दे. आणि मुलाने त्या मैत्रिणीच्या चपला स्वतःच्या गाडीवर ठेवून घेतल्या आणि घरी पोहोचल्यावर आपल्या हाताने मैत्रिणीच्या चपला घरात नेल्या आणि तिला विचारलं, तुला चालता आलं ना, काही प्रॉब्लेम नाही झाला ना?

अंतर खूप छोटं होतं पण काळजी खूप मोठी होती. श्रोतेहो, हा प्रसंग खूप छोटा आहे पण माझ्या मैत्रिणीच्या मनात कायमचा आनंदाचा झरा निर्माण करून गेला. तिने मला जेव्हा हे सांगितलं ना तेव्हा ती म्हणाली की मला रामायणातला एक प्रसंग आठवला की प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासात गेले तेव्हा ते ज्या रस्त्यावरून गेले तिथले काटे त्यांनी नंतर साफ करायला सांगितले. कारण ते म्हणाले की भरताला जेव्हा हे कळेल की प्रभू श्रीराम वनवासात गेले तेव्हा तो मला श्रीरामांना भेटायला येईल आणि त्या रस्त्यावरचे काटे त्याला टोचले तर तो दुःखी होईल की माझ्या प्रभू रामांना हे काटे टोचले असतील. म्हणून त्यांनी ते काटे तेव्हा साफ करायला लावले. श्रोते हो, कृती अगदी छोटी असते बघा पण त्यामागची भावना खूप मोठी आणि महत्त्वाची असते. ती आपलेपणाची भावना, ही व्यक्ती माझ्या जीवनात खूप महत्त्वाची आहे ही भावना आणि माझ्या जवळच्या व्यक्तीला त्रास होऊ न देण्याची भावना खूप सुंदर असते. रसिक हो, अनेकदा आपण म्हणतो की आजकालची मुलं काय ए आयच्या नादी लागली, कॉम्प्युटरच्या नादी लागली, सतत मोबाईलमध्ये असतात. बरोबर आहे, पण हल्लीच्या ए आयच्या जगातसुद्धा जेव्हा भावनेचा ओलावा दिसतो तेव्हा तुमचं जग खूप सुंदर होऊन जातं आणि आनंदी होण्यासाठी असे छोटे छोटे प्रसंगच खूप महत्त्वाचे असतात. श्रोते हो, नेहमी आपल्या जीवनात खूप मोठा काहीतरी प्रसंग घडेल आणि मग आपण आनंदी होऊ असं काही नसतं. हे असे छोटे छोटे छोटे प्रसंग आपण जर जमा केले तर आपलं जीवन कायमस्वरूपी सुंदर आनंदीच राहील. पटतंय ना? जगूया आनंदी.

0: अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
0: नाती जपण्या आयुष्यभराची
2: परंपरा ही अधिक मासाची.
0: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
2: अधिक मास होणार आता अधिक खास.
0: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घडणावळीवर
2: 50% भरघोस सूट.
0: आजच भेट द्या.
2: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
3: श्रोते हो, आणि आता वेळ झाली आहे ती बसवंत गार्डन परिसर कार्यक्रमाची.
4: बसवंत गार्डन परिसर प्रायोजक बसवंत गार्डन मुखेड रोड पिंपळगाव बसवंत नाशिक.
5: नमस्कार श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात मी भावेश ब्राह्मणकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. अतितीव्र हवामान आपत्ती या मालिकेच्या 10व्या भागात आज आपण हवामान बदलाचा मान्सूनवर होणारा परिणाम याविषयी जाणून घेणार आहोत. बऱ्याच अभ्यासकांनी अतिवृष्टीच्या घटनांची वारंवारता आणि तीव्रता वाढत असल्याचे म्हटले आहे. पाऊस अधिक लहरी बनला आहे. भारतातील जून ते सप्टेंबर या काळातील मान्सून पर्जन्यमान गेल्या 50 वर्षांमध्ये सुमारे 6% कमी झालं आहे. खास करून सिंधू आणि गंगेचे मैदान तसेच पश्चिम घाटात लक्षणीय घट झाली आहे. पावसाची उघडीप आणि अतिवृष्टी या दोन्ही प्रकारात वाढ होते आहे. मध्य भारतात अलीकडच्या दशकांमध्ये पावसाची कमाल वारंवारता सुमारे 75% वाढली आहे. येथे पावसाची तीव्रता दररोज 150 मिलीमीटरपेक्षा जास्त आहे. पुण्यातील भारतीय उष्ण प्रदेशीय हवामानशास्त्र संस्था अर्थात IITM ही मान्सूनचा सखोल अभ्यास करते. त्यासाठी जगातील सर्वाधिक गतिमान परम संगणकाचा वापर केला जातो आहे. जागतिक तापमानवाढ आणि हवामानातील बदलांमुळे भारतीय उपखंडावर होणारा विविध प्रकारचा परिणाम त्याचा अंदाज आदींवर सखोल संशोधन केले जाते आहे. हवामानाच्या आजवरच्या नोंदी, समुद्राचे तापमान, तेथील घडामोडी, हवामानातील वैशिष्ट्यपूर्ण घटना त्यांचा उपयोग त्यासाठी केला जातो. 3 ते 4 दशकांच्या अथक श्रमानंतर IITM ने मान्सूनचा अंदाज वर्तवण्यासाठी एक मॉडेल विकसित केले आहे.

0: समुद्रातील पाण्याच्या तापमानाचा मान्सूनवर विशेष परिणाम होतो, त्यामुळे या मॉडेलमध्ये त्याचा मोठा अंतर्भाव आहे. मान्सूनचे आगमन केव्हा होईल, सरासरी गाठेल का, कुठल्या काळात तो अधिक सक्रिय राहील, त्याचा प्रवास कसा राहील, हे सारे महत्त्वाचे आहे. हवामान बदलाचा मान्सूनवर मोठा परिणाम होत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. हवामानातील बदलांमुळे येत्या काळात देशाच्या कुठल्या भागात काय स्थिती निर्माण होईल, हवामानातील बदल कसे असतील, याचा अंदाज संस्थेकडून घेतला जात आहे. दुष्काळांच्या बाबतीत सांगायचे तर केरळमधील प्राचीन वृक्षांच्या खोडाचा अभ्यास करून संस्थेच्या शास्त्रज्ञांनी वेगळाच दृष्टिकोन समोर ठेवला आहे. जवळपास 150 वर्षापासूनच्या हवामान नोंदी अभ्यासून IITM विविध प्रकारचे अंदाज तयार करीत आहे. केवळ भारत नाही तर दक्षिणायी आशियाई देशांना IITM संशोधनाचा फायदा होत आहे. उपग्रह परम संगणकापासून विविध अत्याधुनिक तंत्रज्ञानांच्या सहाय्याने भारतीय हवामान आणि मान्सूनचा अभ्यास केला जात आहे. दोन पावसांमधील अंतर वाढणे, एकाच ठिकाणी भरपूर पाऊस पडणे, अतिवृष्टी होणे, पावसाचे दिवस कमी होणे, कमी अधिक प्रमाणात पाऊस बरसणे, एखाद्या भागावर पावसाची सतत अवकृपा होणे, हे सध्या घडते आहे. भारताची अर्थव्यवस्था मान्सूनवर अवलंबून आहे, त्यामुळे मान्सूनचा लहरीपणा वाढणे गरजेचे आहे. पावसाने उघडीप दिली तर पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण होते, शेतपिकांना पाणी मिळत नाही, त्यामुळे दुष्काळाचा फेरा सुरू होतो. देशाच्या अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने नद्या नाल्यांना पूर येतो, कधी कधी तर महापूर सुद्धा येतो, यामुळे मोठ्या प्रमाणात हानी होते. हा बदल लक्षणीय स्वरूपाचा आहे. पावसाने पाठ फिरवली तर सामाजिक प्रश्नही निर्माण होत आहेत. पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागते. बियाणे खरेदी करावे की नाही, पेरणी नक्की कधी करावी, अशा संभ्रमात शेतकरी सापडतात. पेरणी करून झाली आणि पाऊस आला नाही तर दुबार पेरणीचे संकट निर्माण होते. त्यासाठी पैसे कुठून आणायचा, हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. त्यातच कर्जबाजारीपणामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करतात. यातून मोठीच सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. धरणे आणि तलाव कोरडे राहण्याचेही प्रमाण वाढते आहे. एकंदरीतच हवामान बदलामुळे मान्सून लहरी झाला आहे.
1: बसवंत गार्डन परिसर प्रायोजक बसवंत गार्डन मुखेड रोड पिंपळगाव बसवंत नाशिक. आता सुट्टीतल्या धमाल वन डे पिकनिक साठी परफेक्ट डेस्टिनेशन बसवंत गार्डन.
2: मधमाशांची रंजक माहिती, ग्राम संस्कृती, ऍडव्हेंचरस गेम झोन, रेन झोन आणि फूड हब, तसेच मध आणि बेदाण्यापासून बनवलेले स्वादिष्ट पदार्थही.
1: सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत एंट्री फी फक्त 300 रुपयांपासून.
2: बसवंत गार्डन मुखेड रोड पिंपळगाव बसवंत नाशिक.
3: बसवंत गार्डन परिसर कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz वरून.
4: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आणि आता वेळ झाली आहे ती वडनेरे सराफ विज्ञान कट्टा कार्यक्रमाची. तत्पूर्वी हा एक संदेश तुमच्यासाठी.
2: नीट जेईई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेंट दे
3: atmamalikonline.com.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक
4: अधिक महिन्याची खास पर्वणी, रास्त मजुरीत चांदीची भरपूर वराय.

0: फक्त वडनेरे सराफांकडे.
1: चांदीच्या दिव्यांचे नवनवीन प्रकार, आकर्षक दागिने, पूजेची उपकरणी, चांदीची भांडी आणि देवतांच्या सुंदर मूर्तींची भरपूर व्हरायटी.
0: आजच भेट द्या वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीच्या लोकप्रिय विज्ञान कट्टा कार्यक्रमात मी तृप्ती बक्षी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. दरवेळीप्रमाणे आजही आपण घेऊन आलो आहोत एक भन्नाट वैज्ञानिक कोडं. हे कोडं फक्त मनोरंजनासाठी नाही तर विज्ञानाच्या अद्भुत दुनियेची ओळख करून देणार आहे. चला तर मग ऐकूया आजचं कोडं. मी आहे स्वयंभू, करते प्रदूषण कमी, माझ्या सान्निध्यात मिळते दीर्घायुष्याची हमी. जिथे मी अधिक तिथे थांबवितो जमिनीची धूप, धराल माझी संगत तर पाऊस पडेल खूप. ओळखा पाहू मी आहे कोण. काय मग मित्रांनो, उत्तर ओळखलं का? होय, आजच्या वैज्ञानिक कोड्याचं उत्तर आहे झाड. श्रोते हो, झाड म्हणजे निसर्गाने दिलेली अमूल्य देणगी. पृथ्वीवरील जीवन टिकवून ठेवण्यासाठी झाडांचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. झाडं नसती तर पृथ्वीवर जीवसृष्टी टिकलीच नसती. झाडं आपल्याला प्राणवायू देतात, सावली देतात, फळफुलं देतात आणि वातावरण स्वच्छ ठेवतात. म्हणूनच झाडांना पृथ्वीचे फुफ्फुस असेही म्हटलं जातं. आपण श्वास घेतो तेव्हा ऑक्सिजन शरीरात जातो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. पण झाडं अगदी उलट काम करतात. ती हवेतला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि प्राणवायू सोडतात. ही प्रक्रिया म्हणजेच प्रकाश संश्लेषण. सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड यांच्या सहाय्याने झाडं स्वतःचं अन्न तयार करतात. तसेच भारतातील वृक्षमित्र म्हणून ओळखले जाणारे सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलन उभारून जंगल संवर्धनाचा संदेश दिला. गावोगावी झाडं वाचवण्याची प्रेरणा त्यांनी लोकांना दिली. मित्रांनो, झाडं केवळ हवा शुद्ध करत नाहीत तर जमिनीचं रक्षणही करतात. त्यांच्या मुळांमुळे माती घट्ट धरून राहते आणि जमिनीची धूप कमी होते. डोंगराळ भागात किंवा नदीकाठी झाडं नसतील तर पावसाळ्यात माती वाहून जाते. त्यामुळे पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढतो. तुम्ही लक्ष दिलंय का? जिथे भरपूर जंगलं असतात तिथे पाऊसही चांगला पडतो, कारण झाडं वातावरणात वाफ सोडतात आणि त्यामुळे ढग तयार होण्यास मदत होते. म्हणूनच जंगल म्हणजे पृथ्वीचं नैसर्गिक वातानुकूलित यंत्रच म्हणायला हवं. आज जगभरात ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदल ही मोठी समस्या बनली आहे. कारखान्यांचा धूर, वाहनांचं प्रदूषण आणि जंगलतोड यामुळे पृथ्वीचं तापमान वाढत आहे. यावर सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे अधिकाधिक झाडं लावणं आणि त्यांचं संवर्धन करणं. म्हणूनच मित्रांनो, एक झाड लावा आणि पृथ्वी वाचवा हा संदेश आज प्रत्येकानं लक्षात ठेवायला हवा. आपण वाढदिवसाला एक झाड लावू शकतो, शाळेत वृक्ष संवर्धन उपक्रम राबवू शकतो, कोणत्याही कार्यक्रम प्रसंगी भेट वस्तू म्हणून एखादे रोप देऊन इतरांनाही झाडांचं महत्व सांगू शकतो. तर श्रोते हो, आजच्या वैज्ञानिक कोड्यातून आपण झाडांचं विज्ञान आणि त्यामागचं महत्व जाणून घेतलं. विज्ञान म्हणजे केवळ प्रयोगशाळा नाही तर आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीत दडलेलं ज्ञान आहे. पुन्हा भेटूया अशाच एका वैज्ञानिक कोड्यासह, नव्या माहिती आणि नव्या उत्साहासह. तोपर्यंत मी तृप्ती बक्षी आपणा सर्वांचा निरोप घेते. झाडं लावा, झाडं जगवा आणि विज्ञानाशी मैत्री करा. ऐकत रहा आकाशवाणीचा विज्ञान कट्टा. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वडनेरे सराफ श्रद्धा संकुल जुना गंगा पूर्णाका आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक.
2: श्रोतेहो, वडनेरे सराफ विज्ञान कट्टा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz वरून. संवादक होत्या तृप्ती बक्षी.
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
4: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
3: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
4: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
3: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
4: यासाठी तुमची वाट बघतोय
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
4: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
5: कमल है सोने.

0: संधीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही,
1: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स,
0: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
1: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन।
0: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा,
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: अगं हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा।
3: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकात। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
2: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरंच काही।
3: अगबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी।
4: वडनेरे सराफ,
3: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
4: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक।
5: नाशिकचं हृदय म्हणजे ऐतिहासिक वारसा जपलेला नाशिकचा सराफ बाजार,
1: आणि याच सराफ बाजारातलं सर्वात भव्य असं सुवर्ण दालन टकले बंधू सराफ।
5: 5 पिढ्यांची नातं जपणारी अत्याधुनिक पिढी,
1: टकले बंधू सराफ, सराफ बाजार, नाशिक। नाती जपण्या आयुष्यभराची
0: परंपरा ही अधिक मासाची,
1: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
0: अधिक मास होणार आता अधिक खास।
1: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
0: 50% भरघोस सूट,
1: आजच भेट द्या
0: विश्वास नाशिककरांचा,
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
3: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र। आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय। शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
2: आहे। अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं।
3: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत।
4: वडनेरे सराफ,
3: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
4: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक।
6: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
5: आपल्या दंडे सराफांचा
6: 5,000 जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
5: शिवाय मजुरीवर 25% सूट,
6: महोत्सव 15 जून पर्यंत।
5: दंडे गोल्ड अँड डायमंड,
6: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर।

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 20 सेकंद झालेत. यानंतर काही क्षणातच प्रादेशिक बातमीपत्र आम्ही आमच्या केंद्रावरून प्रसारित करू.
1: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
2: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.
1: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
2: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
1: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता

इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.

आकाशवाणी पुणे प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील संरक्षण साहित्य उद्योगाचं 23 मे रोजी उद्घाटन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदलाच्या निवृत्त युद्ध नौकेचं रुपांतर पर्यटन केंद्रात. समुद्र तळाशी साकारणार पर्यटन केंद्र. नीट पेपर फुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू 20 जखमी. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदार संघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासह चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जून पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जून पर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत आहे. शिर्डीमधील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब फोर्ज लिमिटेडचे संचालक आणि चेअरमन रविकांत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन शिखर संमेलनात सहभागी झाले. त्यांनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चाही केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नॉर्वे आणि स्वीडन या दोन्ही देशांनी आपल्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. 5 देशांच्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात पंतप्रधान मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी काल तिरुवनंतपुरममध्ये शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासह 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष

अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी वद्रा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांचं अभिनंदन केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांसंदर्भात शिखर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्र गड किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी 993.72 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली. राज्यातील भाविक पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधांसह आरोग्य सुविधांची उपलब्धता करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण सिंचनाचा अभाव आहे. जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावी असं आवाहनही त्यांनी केलं. ते काल नागपूरमध्ये जलक्रांती परिषदेत बोलत होते. जलसंधारण मंत्री संजय राठोड, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, सचिव मकरंद अनासपुरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. जलसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: सिंधुदुर्ग जिल्ह्यात न्यूती रॉक दीपगृहाजवळच्या समुद्रात भारतातलं पहिलं अंडर वॉटर म्युझियम कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प साकारत आहे. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: निसर्ग संपन्न कोकण किनारपट्टीच्या शिरपेचात या निमित्तानं आता एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. भारतीय नौदलातून 39 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्त झालेली युद्धनौका INS गुलदार सोमवारी रात्री उशिरा न्यूतीरॉक दीपगृहाजवळच्या समुद्र तळाशी स्थापित करण्यात आली आहे. युद्धनौकेत पाणी भरून ही नौका समुद्र तळाशी स्थापित करण्यात आली. गेले 9 महिने गुलदार विजयदुर्ग बंदरात होती. आज पहाटे तिला नियोजित स्थळी टग बोटीनं ओढून आणण्यात आलं. आता या युद्धनौकेचं रुपांतर समुद्राखालील अद्वितीय अंडर वॉटर म्युझियम मध्ये करण्यात येणार आहे. 2024 मध्ये या प्रकल्पाला शासनाची मंजुरी मिळाली होती. 1 ते 1.5 वर्षात या ठिकाणी प्रवाळ आणि माशांची घरटी तयार होतील. स्कुबा डायव्हिंग आणि 24 आसनी पाणबुडीच्या सहाय्यानं हे पाहता येणार आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाचा आदर्श निर्माण करणारा हा प्रकल्प जैवविविधतेच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग हे केवळ समुद्र किनाऱ्यांपुरतं मर्यादित न राहता अंडर वॉटर टुरिझम डेस्टिनेशन म्हणून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
0: नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं लातूरच्या खासगी शिकवणी वर्गाचा संचालक शिवराज मोटेगावकर याला काल पुण्यातून ताब्यात घेतलं. दिल्लीतील राऊज एव्हेन्यू न्यायालयानं त्याला 9 दिवसांची CBI कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात CBI नं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोध मोहीम राबवून CBI नं संशयास्पद दस्तऐवज संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव एसटी महामंडळाच्या विचाराधीन असला तरी तत्काळ भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर घेतलेल्या बैठकीनंतर ते काल मुंबईत बोलत होते. डिझेल दरवाढीमुळे महामंडळावर दर महिन्याला 10 कोटी रुपयांचा तर वार्षिक सुमारे 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. एसटी महामंडळ सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे त्यामुळे भविष्यात भाडेवाढीचा निर्णय घ्यावा लागू शकतो असं सरनाईक म्हणाले. दरम्यान राज्यातील पेट्रोल पंपांवर आणि साठवणूक केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. लोकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन तेल विपणन कंपन्यांनी केलं आहे. कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीच्या निषेधार्थ काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं लासलगाव इथं आंदोलन करण्यात आलं. कांद्याला राज्य सरकारनं केवळ 1300 रुपये भाव घोषित केला आहे तो 2400 रुपये

0: प्रति क्विंटल करावा, बाजार समित्यांमधूनच कांदा खरेदी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील धानिवरीजवळ काल संध्याकाळी लग्नाच्या वराडाचा ट्रक आणि कंटेनर एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 अधिक लोक जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात कमाल तापमान वाढत असून अकोल्यात काल पारा 46 अंशांच्या पुढे गेला होता. हवामान. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील संरक्षण साहित्य उद्योगाचं 23 मे रोजी उद्घाटन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदलाच्या निवृत्त युद्ध नौकेचं रुपांतर पर्यटन केंद्रात. समुद्र तळाशी साकारणार पर्यटन केंद्र. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू 20 जखमी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सतारीचे बोल असो
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका.
3: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
4: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.
3: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
4: की हे जे खोपट आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
3: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
5: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: 90 वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास, आकाशवाणी।
1: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका।
0: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक।
1: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर संकटातील सोबती।
2: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं। त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्याने फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
1: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लगपट्टी देऊन टाकता कारण का ते इरिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही आहे. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉपमध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून

0: तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. हे त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हर वरती कुठल्या तरी डेटा सेंटर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला, किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला, किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते, आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या त्या त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो. आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे.
1: अच्छा.
0: बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात.
1: हो
0: हो. हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. मग तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: अच्छा.
0: परत डार्क वेब म्हणून एक प्रकार आहे. डार्क वेब म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती जेव्हा डार्क वेब मध्ये ऍक्टिव्ह असतो तर त्याची आयडेंटिटी कुठेच डिस्क्लोज होत नाही. ते मल्टी लेअर व्हीपीएन सिस्टीम असते की ज्याच्यामुळे तो कोण व्यक्ती माहिती टाकतो त्याचा आपण शोध घेऊ शकत नाही.
1: अच्छा.
0: मग अशी बऱ्यापैकी जी माहिती जी डार्क वेब वरती आलेली असते त्याच्यामधून सुद्धा हा डेटा ब्रीच होतो.
1: अच्छा.
0: आणि तो डेटा एकदा सायबर गुन्हेगारांच्याकडे गेला किंवा त्यांचा डेटा कलेक्शन करण्याचे अनेक प्रकार आहेत की तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादा मुलगा असेल एखादा व्यक्ती त्याला मुलगी म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादी महिला असेल तर त्याला मुलगा म्हणून सुद्धा तो फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, किंवा ओल्ड पर्सन असेल तर साधारणपणे सामाजिक कार्य किंवा काय, कारण का आपल्या एज प्रोफाईल नुसार आपलं इंटरेस्ट बदलत राहतं. साधारणपणे 45 वर्षाच्या वर गेला की माणसाला सामाजिक कार्य करायचं आहे, सोसायटीमध्ये जायचं आहे, असं काहीतरी त्याचे
1: मनामध्ये
0: येतात. किंवा 55 वर्षाच्या वर गेला की तो माणूस आणखी मग कुठं छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट काही करायची आहे का ह्याचा विचार करत असतो. पुढची पिढी कशी सेटल होईल किंवा माझ्या या पैशाचा उपयोग इतरांना कसा होईल, असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे इंटरेस्ट असतात. मग अशा वेळेला सायबर गुन्हेगार हे तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात.
1: अच्छा.
0: मग फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं की एखाद्या मुलाला एखादा प्रोफाईल आवडतो आणि मग फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट केली, तो पलीकडे जो असतो तो मुलगीच असेल आणि तीच व्यक्ती असेल अशी गॅरंटी नाही.
1: बरोबर.
0: आणि जेव्हा तुम्ही फेसबुक वरती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करता तेव्हा तुमचा डेटा, तुमचा आणि तुमच्या फ्रेंडचा जो डेटा तुमच्या फेसबुक वरती सेव्ह आहे तो सगळा डेटा तो काढून घेत.
1: अच्छा.
0: मग त्यामुळं तुमचे समजा फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये तुमच्याकडे फ्रेंड असतील 5,000-4,000 हा सगळा डेटा त्याच्याकडे गेला.
1: अच्छा.
0: मग कधी कधी आपण काय करतो की फेसबुक आपल्याला असं वाटतं की हे फार खात्रीशीर आणि आपलं हक्काचं
1: व्यासपीठ
0: आहे, मग आपण आपला मोबाईल नंबर, आपले पत्ते, आपण एअरफ्लाइट मध्ये बसलो, फोटो काढला, त्याच्यावर टाकला, लग्नात गेलो, डान्स केला, तिथला एक फोटो काढला, किंवा कुठंतरी कार्यक्रमाला गेलो, तिथं हे सगळं आपण त्यात टाकतो. आणि बऱ्याच वेळा कसं असतं की त्याच्यामध्ये लोकेशनचं टॅगिंग पण येतं, त्यामुळे गुन्हेगारला हे पण कळतं की तुम्ही कुठे फिरता, तुमचा तुमचे इंटरेस्ट काय, हा सगळ्या प्रकारचा डेटा हा सायबर गुन्हेगारांच्याकडे जात असतो.
1: अच्छा.
0: हे सोशल मीडियावरती जे काही आपल्या जगभर जे सोशल मीडिया आहेत हे मार्केटिंग सेंटर्स आहेत.
1: अच्छा.
0: हे फक्त सेन्स करतात की मुंबईच्या लोकांचा कल काय आहे, पुण्याच्या लोकांचा कल काय आहे, दिल्लीच्या लोकांचा कल काय आहे, अगदी रिमोट प्लेसच्या लोकांचा कल काय आहे, एखाद्या धार्मिक स्थळाच्या आसपास राहणाऱ्या लोकांचा कल काय आहे.
1: अच्छा.
0: मग राजकारणाकडे कल कसा आहे, कुठल्या पक्षाकडे ओढा आहे किंवा कुठल्या विचारधारेकडे ओढा आहे, ह्याचा सगळ्याचा सेन्स ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या डेटा कलेक्शन सेंटर्स ह्या लोकांना खोत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती, म्हणजे आपल्याला वाटतं की मी फेसबुक बघतो मला फुकटच आहे, मला काही पैसे द्यायला लागत नाही, मी व्हॉट्सअप वापरतो, मी इंस्टाग्राम वापरतो, जगभर 137 असे प्लॅटफॉर्म्स आहेत, चॅटिंग प्लॅटफॉर्म्स. मग काही प्लॅटफॉर्म्स मुलं वापरतात, काही महिला वापरतात, काही युवक वापरतात, काही ओल्ड पर्सन वापरतात, काही राजकारणामध्ये सक्रिय असणारी लोक वापरतात, काही सामाजिक कार्यामध्ये असणारे सक्रिय असणारी लोक वापरतात. मग हा जे चॅटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत हे फक्त डेटा कलेक्ट करतात.
1: अच्छा.
0: त्यामुळं ही जी माहिती आहे सायबर गुन्हेगार हितच विश्वासघात करतात लोक.
1: अच्छा.
0: की लोकांना काय वाटतं की माझा आधार कार्ड त्यांना माहित असं संबंधच नाही, ती माझी प्रॉपर्टी आहे, मला गव्हर्नमेंटने आधार कार्ड दिलेलं आहे, मला नंबर गव्हर्नमेंटने दिलेला आहे,

0: माझा फोकस त्याच्यावर मीच ठेवलेला आहे, त्याला कसं काय जाऊ शकतो, ते माझंच आहे, ते खरंच असणार आहे माझं, हे विश्वासघात. पॅन कार्ड, तुमचा मोबाईल नंबर, मोबाईल नंबर. आता तुम्ही मोबाईल ही काही एजन्सी अशी आहे की वेगळ्या कंपन्या आहेत
1: बरोबर,
0: आणि ह्या वेगळ्या कंपन्या तुम्हाला गॅलरी मधून सिम कार्ड देत असतात, हा डेटा तिथूनही ब्रीच होऊ शकतो. आणि सायबर गुन्हेगार हा रँडमली कॉल करतो, असे म्हणतात की साधारणपणे 2 कोटी लोकांना ते संपर्क करतात.
1: अच्छा,
0: भारतातल्या 2 कोटी लोकांना रोज संपर्क करतात असा एक सर्वे सांगतो.
1: अच्छा,
0: मग त्याच्यामध्ये कुणाला ईमेलच्या माध्यमातून संपर्क केला जाईल, ईमेल आय डी त्यांच्याकडे असतात, तुमचा मोबाईल नंबर आहे, त्याच्यामध्ये टेक्स्ट मेसेज पाठवला जाईल, तुमचा व्हॉट्सअपवरती मेसेज येईल, तुमच्या फेसबुकवरती जिथं जिथं तुमच्याशी कनेक्शन एस्टॅब्लिश होऊ शकतं, तुम्हाला मेसेज पाठवला जाऊ शकतो, त्या ठिकाणी ते प्रेझेंट असतात.
1: अच्छा सर, आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ, आणि आपण त्याला बळी पडतो, बरीच लोक बळी पडताना त्याला दिसत आहेत. आपण त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल, हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
0: हे जे सायबर जे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत, ह्यातली एकही खरी नाही. मग एस आय पी इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो, सायबरच्या गुन्ह्यामध्ये ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात, आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो आता चांगला इंग्रजी बोलतो मी तो खोटा असू शकत
1: नाही,
0: एक साधारण समजूत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत राहतो. असं करत करत त्याच्यात जेव्हा तुमचं कम्युनिकेशन वाढतं, कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असते एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा, आणि लोकांना वाटतं की फ्रीज चाललेलं आहे सर, आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले, आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टिम काय करतात, एक जो विक्टिम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉड मध्ये विक्टिम झालेला, तो दुसऱ्या विक्टिमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्हिक्टिम असू शकतो.
1: बरोबर,
0: मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात.
1: तर
0: माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती, तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पण पैसे परत मिळाले, मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. तर त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माघारी, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स आणि इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले, तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं.
1: अच्छा,
0: आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात, किंवा युट्यूब वरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे.
1: अच्छा,
0: मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखादं ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय

0: समजून घ्या.
1: नक्कीच नक्कीच. श्रोते हो, सायबर गुन्हेगारी खरं तर हा विषय खूप मोठा आहे. तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास या कार्यक्रमात उद्या सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: 104 MHz आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. श्रोते हो, आता सुरुवातीला आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल. त्यानंतर 7:50 प्रायोजित कार्यक्रम अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा आणि 7:55 प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत रक्तगाथा.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोते हो नमस्कार. श्री हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल नाशिक प्रस्तुत आयुर्वेद एक पाऊल आरोग्याकडे या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्री हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल नाशिक इथले वैद्य जीवन जाधव सर आहेत आपल्यासोबत. वैद्य जीवन सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल हे कसं परिपूर्ण असावं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे श्री हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल नाशिक असं आता मी म्हणू शकते. कारण तुम्ही मागच्या काही भागांमध्ये हे हॉस्पिटल ते उभारण्यामागचं प्रयोजन आणि ही हॉस्पिटलची वास्तू बांधताना आपल्या ग्रंथांचा घेतलेला आधार या सगळ्याबद्दल खूप छान सांगितलं. आज मला ऐकायचं आहे, कारण हे मी बघितलंय तुम्ही जे फोटो दाखवलेत त्याच्यातही, की तिथे एक धन्वंतरीचं मंदिर सुद्धा आहे. तर हे धन्वंतरी आणि आयुर्वेद हे शब्द सगळ्यांना ऐकून माहिती असतात, किंवा धन्वंतरी ही डॉक्टरांची दैवत आहे हे सुद्धा माहिती असतं, पण ह्याच्याबद्दल आज सांगा ना.
3: आयुर्वेदाचा उल्लेख आला म्हणजे धन्वंतरी येतेच. आता याच्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे का कोणतीही गोष्ट, म्हणजे जसं एखादं घराचा द्वारपाल खूप महत्वाचा असतो किंवा त्या ठिकाणचा एक अधिकारी व्यक्ती खूप महत्वाचा, म्हणजे राजवाड्यात राजा जसं महत्वाचं आहे तसं ह्या हरिवल्लभच्या राजवाड्यातला राजा येतो, त्याला आम्ही नावच हरिवल्लभ दिलंय. का तो त्याच्यामध्ये धन्वंतरी आपल्याला माहिती आहे, समुद्रमंथनातून उत्पत्ती झाली. आपल्या हरिवल्लभची थीमच समुद्रमंथनातून आपण घेतलेली आहे. तर याच्यामधला हा एक रत्न आहे धन्वंतरी. तर हा रत्न निर्माण होताना पहिले लक्ष्मीचा अवतार झाला आणि त्याच्यानंतर धन्वंतरी झाली. शहराची लक्ष्मी पाहिजे असेल तर धन्वंतरी पाहिजे. जसं आपण लक्ष्मीपूजनाच्या वेळेस करतो की पहिले धन्वंतरी पूजन असतं आणि मग लक्ष्मीपूजन असतं, तर त्याच पद्धतीने या धन्वंतरीची देवतेची स्थापना इथे व्हावी हा विचार आमच्या त्याच्यात होता. पण ही धन्वंतरीची मूर्ती स्थापन करताना फक्त मूर्ती स्थापन करावी आणि तिथे फक्त मंदिर बांधावं असा उद्देश आमचा तिथे नव्हता. तर मग याच्यासाठी काही सायंटिफिक पद्धतीने विचार कसा होईल ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण ती वेगळ्या पद्धतीने केरळीन पद्धतीने आपण तिथे मूर्ती बनवली आणि ही माझ्या अंदाजानुसार ती महाराष्ट्रातली पहिली असावी.
2: अच्छा, आता ही केरळीन पद्धतीने का बनवली किंवा त्यामागचं काही वेगळं प्रयोजन होतं का या सगळ्याबद्दल तुमच्याकडून अजून ऐकायचंच आहे. पण त्याआधी श्रोते हो, शारीरिक आणि मानसिक अशा आरोग्याच्या कोणत्याही समस्येसाठी आयुर्वेद, पंचकर्म, योग, निसर्गोपचार, गर्भसंस्कार, बाल आयुर्वेद, सौंदर्य चिकित्सा अशा संपूर्ण उपचारांच्या सहाय्यानं निरोगी राहण्यासाठी संपर्क करा श्री हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटलच्या वैद्य जीवन संपत जाधव यांना, पंचवटी शाखा नाशिक इथं. तसंच वैद्य जीवन जाधव सर दर महिन्याच्या पहिल्या रविवारी महालक्ष्मी क्लिनिक आकुर्डी पुणे इथे, दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी भक्ती पॉलिक्लिनिक सदाशिवपेठ पुणे इथे आणि दर महिन्याच्या चौथ्या रविवारी शिवम पॉलिक्लिनिक नौपाडा ठाणे इथे रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 98 60 63 41 47, 98 60 63 41, 9860 63 3147. वैद्य जीवन जाधव सर, तुम्ही सांगताय धन्वंतरी मंदिर जे आहे आपल्या हॉस्पिटलच्या आवारात त्याबद्दल.
3: भगवान धन्वंतरीचं तू इतिहास ऐकला असेल का, काशीमध्ये त्यांचं काशीराज देऊदास हे धन्वंतरी होते. तर त्या काळामध्ये कोणत्या प्रकारचे आजार होत नव्हते आणि सर्व काशी ही निरोगी राहत होती. तर ज्या ठिकाणी ह्या काशीराज देऊदास, म्हणजे या भगवान धन्वंतरीचं जिथे अस्तित्व असेल तर तो सर्व भाग हा निरोगी राहील. तर हा निरोगी करण्यासाठीच आपलं प्रयोजन होतं का त्या ठिकाणी धन्वंतरीचं एक मंदिर स्थापन झालं पाहिजे. तर त्या सगळ्या वास्तूचा अभ्यास करून नंतर लक्षात आलं का त्या वास्तूच्या समोरच एक धन्वंतरीचं मंदिर स्थापन करायचं. मग दगडी पाषाणामध्ये आपण त्या धन्वंतरी मंदिराचं स्थापना केली आणि ही मूर्ती बनवताना एक वेगळा आपण विचार केला का धन्वंतरीची मूर्ती तू बघितली असेल का सगळी हुव्या स्वरूपाची असते, पण ही वास्तूमध्ये ती बसली पाहिजे म्हणून आपण ही धन्वंतरीची मूर्ती बसलेल्या स्वरूपात आपण ठेवलेली आहेत, बनवली गेलीत. तर कुडाळमधील काही मूर्तीकार आहेत, जसं युगराजांचे जे मित्र आहेत, जिथं काळ्या पाषाणाची रामाची कृष्णशिलेत मूर्ती बनवली ना, सेम त्याच कृष्णशिलेमध्ये आपण ही मूर्ती बनवलेली आहे. या मूर्ती बनवत असताना त्या धन्वंतरीला बसल्या स्वरूपामध्ये आणि तिच्या अवतीभोवती सगळ्या 14 रत्नांचे आपण कोरीव काम केले. कारण की मी ज्यावेळेस हे शोधत होतो 14 रत्न कुठे मिळते मला कोरीव ते कुठेही सापडले नाही, इंटरनेटवर नाही, कुठं मंदिरात शोधलं नाही, सापडलं. मग त्या मूर्तीकाराला आम्ही काही चित्र रेखाटून दिले आणि मग त्यांनी ती मूर्ती तयार केली आणि ही 14 रत्नांची मूर्ती तयार केली गेली. आमचे सदुरू सांगायचे की ही धन्वंतरी मूर्ती आहे ही उत्पत्ती सोबत नाश करणारे सुद्धा आहेत. रोगांचा नाश झाला पाहिजे. रोगांचा नाश करण्याचा देवतेचा अधिकार कोणता? तर शिवाचा. शिव काय करतो? रोग, जे वाईट गोष्टी त्यांना नाश करतो. सेम त्याच पद्धतीने ह्या धन्वंतरीमध्ये 3 देवतांचा आपण वास केलेला आहे. एक म्हणजे लक्ष्मी, एक म्हणजे विष्णू आणि तिसरं

0: शिव म्हणून या मूर्तीच्या मुखोट्यावरती तू बघितलं असेल तर शिवाचं शिवलिंग ठेवलेलं आहे आणि ही मूर्ती लक्ष्मी आणि विष्णू ह्या दोघांच्या स्वरूपाची म्हणून हरिवल्लभा, हरि म्हणजे विष्णू आणि वल्लभा म्हणजे लक्ष्मी आणि शिव भ हा जो आहे वल्लभा य य हा शिवाशी संबंधित, जसं ओम नमः शिवाय मध्ये आपण य म्हणतो ना तो य आपल्या हृदयाचा चक्र आहे तिथला तो शिव हा शिव ह्या मूर्तीच्या स्वरूपात स्थापन केला आहे. तर शिव विष्णू आणि लक्ष्मी ह्या तिघांचा विचार करून ह्या मूर्तीची आपण स्थापना आणि हिची मूर्ती बनवताना आपण तो विचार केला गेला आहे.
1: बरं, वा वैद्य जीवन सर, खूप छान वाटतंय हे सगळं ऐकताना सुद्धा. खरं तर तुमच्याकडनं हे अजूनही सगळं ऐकायचंच आहे, पण त्याआधी श्रोते हो, शारीरिक आणि मानसिक अशा आरोग्याच्या कोणत्याही समस्येसाठी आयुर्वेद, पंचकर्म, योग, निसर्गोपचार, गर्भसंस्कार, बाल आयुर्वेद, सौंदर्य चिकित्सा अशा संपूर्ण उपचारांच्या सहाय्यानं निरोगी राहण्यासाठी संपर्क करा श्री हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटलच्या वैद्य जीवन संपत जाधव यांना, पंचवटी शाखा नाशिक इथं. तसंच वैद्य जीवन जाधव सर दर महिन्याच्या पहिल्या रविवारी महालक्ष्मी क्लिनिक आकुर्डी पुणे इथे, दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी भक्ती पॉलिक्लिनिक सदाशिवपेठ पुणे इथे आणि दर महिन्याच्या चौथ्या रविवारी शिवम पॉलिक्लिनिक नौपाडा ठाणे इथे रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 9860-63-41 9860-63-41 9860-63-3147. वैद्य जीवन सर, आता ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही सांगत होतात धन्वंतरीच्या मूर्तीमध्ये काय काय विचार तुम्ही तिथे केलेला आहे, अजून काय आहे तिथे?
0: धन्वंतरीच्या मूर्तीसोबतच आपण अश्विनी कुमारांच्या सुद्धा तिथे मूर्ती स्थापन करणार आहोत.
1: तिथे
0: नागराजाची, सप्तऋषींची, आयुर्वेदातील सगळ्या ऋषींची तिथे मूर्ती स्थापन, म्हणजे आत्रेय संप्रदाय, सुश्रुत संप्रदाय, या सगळ्या संप्रदायांच्या जे ऋषीमुनी आहेत त्यांच्या मूर्त्यांची आपण तिथे स्थापना करणार आहोत. तर या मूर्त्या स्थापन करत असताना फक्त मूर्ती ठेवायची असा विचार नाहीये, तर ते विधान जेव्हा करणार आहोत त्या विधान करत असताना आपण ते पूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने झालं पाहिजे. आणि ही मूर्ती स्थापन करताना काही जुन्या काळामध्ये मूर्त्यांमध्ये काही धातू टाकले जायचे, तर ह्या पद्धतीनेच आपण पारा जो धातू असतो हा बद्ध करून या मूर्तीमध्ये स्थापन करणार आहोत की ज्याच्याने त्या मूर्तीच्या जवळ जाऊन सुद्धा आपल्याला व्हायब्रेशन मिळतील. कृष्णशिलेमध्ये तर आपल्याला व्हायब्रेशन मिळतातच, त्याच पद्धतीने जर त्याच्यामध्ये बद्ध पारा, पारा म्हणजे काय, शरीरातला एक शेवटचा पार्ट असतो जो शरीराला खूप चांगल्या प्रकारे व्हायब्रेशन देतो, शिवाचा तेज म्हणतो आपण. पारा हा काय करतो, शरीराला बॅलन्सिंग लवकर करतो. तर ह्या हिशोबानेच आपण त्या मूर्तीमध्ये त्याच्या आसपास शुद्ध पारा हा बद्ध करून आपण त्या मूर्तीमध्ये स्थापन करणार आहोत. ज्याच्याने रुग्णाने फक्त त्याचं दर्शन जरी घेतलं किंवा त्याच्या सानिध्यात जरी गेला तरी त्याला ते व्हायब्रेशन मिळतील आणि शरीराचे दोष कमी होण्यासाठी त्याचा फायदा होईल. म्हणजे या मूर्तीची स्थापना करत असताना फक्त देऊळ बनवायचं किंवा मंदिर बनवायचं हा उद्देश नाहीच आहे, ते सायंटिफिकली त्या रुग्णाला त्याची चिकित्सा करत असताना त्याचा आधार मिळाला पाहिजे. कारण कोणीतरी एक अधिकारी व्यक्ती पाहिजे का जो माझा आजार दुरुस्त करेल, कारण आम्ही खूप छोटे पडतो, हे वैद्यराज खूप मोठे होते. म्हणजे अश्विनी कुमार हे देवांचे वैद्य होते ते विचार कर, आणि त्याच्यासोबत काशीराज देवदास हे जे धन्वंतरी अवतार आहे भगवान धन्वंतरींचा, हा खूप मोठा अधिकारी व्यक्ती. हे अधिकारी व्यक्ती जर आपल्या जवळ असतील तर आपले आजार सहज जातील, हा त्या रुग्णामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. आणि हा आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्या पावित्र्याने आपण त्याला स्थापन केलं तर आपण जर एखाद्या व्यक्तीला वारंवार बोलवलं तर तो पाहुणा म्हणून आपल्याकडे येतोच. तर त्या पद्धतीने आपण काशीराज देवदासांना आव्हान करू आणि तिथं त्या ठिकाणी स्थापित केलं तर ती तिथे येणारच. आणि त्यांची साधना जर केली गेली तर त्यांनी 100% आपल्याला आपल्या शरीरातून रोग कमी करण्यासाठी, आजार कमी करण्यासाठी आपल्याला मदत करतील. कारण की त्यांचा जर इतिहास वाचला, खूप अवघड अवघड गोष्टी सुद्धा त्यांनी दुरुस्त केल्या होत्या. मोठ्या मोठ्या ज्या सर्जरी अजूनही होत नाही त्या काळात केल्या गेल्या होत्या की ज्याच्याने असाध्य व्याधी सुद्धा ते साध्य करू शकतात. आपण म्हणतो ना देवी अवतारांमध्येच असतं की ते असाध्याचं साध्य करू शकतात. तर मग त्यांचं अस्तित्व जर असेल तर आपल्याला वाटणारा जो असाध्य आजार आहे तो साध्य करण्यासाठी आपलं मानसिक बळ त्यांच्यामुळे मिळणार. कारण की देवता ही मानसिक बळ खूप लवकर देते आणि आपण आपल्या मनातलं देवाला लवकर सांगतो ना, तर त्या पद्धतीने त्या रुग्णांनी आपल्या मनातले दोष किंवा आपल्या मनातल्या वाईट गोष्टी पटकन सांगितल्या पाहिजे. कारण कधी मनुष्य मनुष्याला सांगू शकत नाही, पण एखादी पाषाणाची मूर्ती किंवा एखाद्या वस्तू किंवा फोटो जर समोर असेल देवतेचा तर माणूस खूप मन मोकळं बोलतो आणि खरं बोलतो, तिथे कोठेपणा कोणताच येत नाही आणि माणूस खऱ्याने बाहेर पडतो.
1: वा किती सुंदर ही संकल्पना आहे एकूणच सगळी, आणि किती त्यामागचा मोठा थॉट आहे, म्हणजे हा विचार आहे त्यामागे. रुग्णांना नुसतं बरं करायचं नाहीये तर आपण जसं म्हणतो आरोग्य द्यायचं आहे, हा थॉट आहे त्याच्या मागचा. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, शारीरिक आणि मानसिक अशा आरोग्याच्या कोणत्याही समस्येसाठी आयुर्वेद, पंचकर्म, योग, निसर्गोपचार, गर्भसंस्कार, बाल आयुर्वेद, सौंदर्य चिकित्सा अशा संपूर्ण उपचारांच्या सहाय्यानं निरोगी राहण्यासाठी संपर्क करा श्री हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटलच्या वैद्य जीवन संपत जाधव यांना, पंचवटी शाखा नाशिक इथं. तसंच वैद्य जीवन जाधव सर दर महिन्याच्या पहिल्या रविवारी महालक्ष्मी क्लिनिक आकुर्डी पुणे इथे, दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी भक्ती पॉलिक्लिनिक सदाशिवपेठ पुणे इथे आणि दर महिन्याच्या चौथ्या रविवारी शिवम पॉलिक्लिनिक नौपाडा ठाणे इथे रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 9860-63-41 9860-63-41 9860-63-41

0: 6331 4 7. श्री हरी वल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल नाशिक प्रस्तुत आयुर्वेद एक पाऊल आरोग्याकडे या कार्यक्रमात वैद्य जीवन जाधव सर यांच्या सोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सादर आहे अधिक मासानिमित्त विशेष कार्यक्रम अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा. प्रायोजक कांकरिया ज्वेलर्स व्रजभूमी उंटवाडी नाशिक.
4: हॅलो ताई.
5: बोला. आता आज काय माहिती हवी आहे तुला?
4: अगं मागच्या वेळी अधिक महिन्याचं महत्व समजवलंस ना मला. आता सांग की या महिन्यात आपल्या भारतीय परंपरेनुसार कोणकोणते रीतिरिवाज करतो ग आपण?
5: अगं खरं तर या अधिक मासानिमित्त अनेक रीतिरिवाज आहेत.
4: हो
5: पण सध्या आपण आपल्याकडच्या रीतीविषयी बोलूयात का?
4: हो हो चालेल ना.
5: तुला आता अधिकाच्या निमित्तानंच तुळशीचं महत्व सांगते.
4: हो सांग बाई. अगं कारण कालच सासूबाई म्हणत होत्या आपल्या घरातल्या बाळकृष्णाला अधिकात 33 तुळशीपत्र वाहू म्हणून.
5: महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्यम तुलसी त्वम नमोसुदे. अगं या तुळशीमध्ये वायुमंडळातील सात्विकता शोषून सजीवाकडे प्रक्षेपित करण्याची आणि ब्रह्मांडातील चैतन्य आणि रज तम यासारखे कण सुद्धा शोषून घेण्याची प्रचंड क्षमता असते.
4: म्हणूनच नैवेद्याच्या पानात आपण तुळशीपत्र ठेवतो वाटतं म्हणजे ती ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचेल.
5: अगदी बरोबर.
4: बर आता या अधिकामध्ये जावयाचं काय महत्व आहे ते सांग.
5: अगं जावयाचं तर महत्व आहेच पण भाच्याचं देखील महत्व असतं बरं.
4: पूर्वी भाच्यालाच मुलगी द्यायचे म्हणे तोही जावई.
5: अगदी. अगं भाचा हा माहेरच्या प्रेमाचं प्रतीक मानला जातो आणि बहीण भावाच्या नात्यातला हा जिव्हाळा पुढच्या पिढीत टिकून राहावा म्हणून भाच्याचंही महत्व असतं बरं का. आपल्या पुराणामध्ये जावयाला विष्णूचं रूप म्हणून अधिक महत्व दिलेलं आहे. म्हणजे आपल्याकडच्या लग्न कार्यांमध्ये सुद्धा कन्या आणि जावयाची पूजा आजही केली जाते ती लक्ष्मी नारायणाचा जोडा समजून. अगं त्यामुळेच अधिक मासाच्या निमित्तानं जावयाची पूजा करण्याची ही आपल्याकडे अतिशय जुनी परंपरा आहे. या निमित्तानंच जावयाला दीपदान केलं जात. अर्थात यामध्ये आपल्या लेकीचा वंश वाढावा हा सुद्धा त्याच्या मागचा एक उद्देश असावा बरं का.
4: अगं आणि मी एक मजेशीर ऐकलंय म्हणजे एक संस्कृत श्लोक आहे की
5: आला आला लक्षात. सदा वक्रहा सदा रुष्टहा सदा पूजाम अपेक्षते कन्या राशी स्थितो नित्यम जामाता दशमो ग्रहा.
4: हा म्हणजे हा कन्या राशीतला जामाता म्हणजे जावई हा 10वा ग्रह आहे असंच म्हटलंय ना ग.
5: आणि पुढे म्हटलंय आदित्याद्या ग्रहा सर्वे यथा तुष्यंती दानता सर्वे स्वेपी न तुष्येत जामाता दशमो ग्रहा.
4: म्हणजे अशा जामाता ग्रहाला शांत करण्यासाठी ही अशी दान सतत दिली पाहिजे.
5: पण ना हा गमतीचा भाग बाजूला ठेवूया
4: बर.
5: पण आता बघ ना सगळं चित्र बदलत चाललंय.
4: हो हो.
5: अगं जावई हा मुलासारखाच असतो बाई. आता माझा जावईच बघ ना माझ्या लेकी बरोबरच आमच्या दोघांची सुद्धा बरोबरीनं काळजी घेतो ग.
4: अरे वा. म्हणजे जावई माझा भला.
5: करेक्ट. लाखात एकच आहे ना माझा जावई असंच म्हणायला पाहिजे.
4: मग त्याला दान करायचं पुण्य तू पदरात पाडून घेच ग बाई.
5: अगं त्यासाठीच तर मला कांकरिया ज्वेलर्स कडे जायचंय.
4: अगदी नक्की जा. सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्यांचं भरपूर कलेक्शन तर त्यांच्याकडे आहेच. पण चांदी विभागात म्हणशील ना तर दिवा समयी देवदेवतांच्या मूर्ती कलश ताम्हण तसंच लहान मोठ्या चांदीच्या भेटवस्तू आणि पूजेचं सगळं साहित्य चांदीची सुबक भांडी अशी मोठी रेंज अवेलेबल आहे.
5: वा. ए पण का ग ते कस्टमाइज ज्वेलरी पण करून देतात का ग?
4: मग अगं ती तर कांकर यांची स्पेशालिटी आहे. म्हणजे अगदी तुझ्या कल्पनेनुसार प्रीमियम ज्वेलरी डिझाईन करून मिळेल तुला.
5: कांकरिया म्हणजे अगदी पारदर्शक व्यवहार आणि विनम्र सेवा असंच मी ऐकलंय.
4: अगदी बरोबर ऐकलंयस. अगं ताई जसा तुझा जावई लाखात एक ना तसेच आपले ज्वेलर्स
5: कांकरिया.
4: बर चल आता मी फोन ठेवते पुढच्या माहितीसाठी परत फोन करेनच मी.
5: नक्की नक्की.
4: बाय
5: बाय.
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
6: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
3: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
6: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
3: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
6: यासाठी तुमची वाट बघतोय
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
6: कांकरिया ज्वेलर्स व्रजभूमी उंटवाडी नाशिक.
3: हा होता अधिक मासानिमित्त विशेष कार्यक्रम अधिक महिन्याचा.

0: उत्सव कांकरियांचा प्रायोजक कांकरिया ज्वेलर्स ब्रजभूमी उंटवाडी नाशिक संपर्क 9673610006 सहभाग पल्लवी कुलकर्णी आणि किशोरी केणीकर
1: संकल्पना आणि निर्मिती नंदन दीक्षित
2: रक्तगाथा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोटस हॉस्पिटल विद्याविकास सर्कल गंगापूर रोड नाशिक. नमस्कार श्रोते हो, रक्तगाथा या कार्यक्रमात मी सुप्रिया देवघरे आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजही आहेत आपल्या सोबत लोटस हॉस्पिटलचे डॉक्टर प्रितेश जुनागडे सर. कार्यक्रमात डॉक्टर आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार.
3: नमस्कार
2: डॉक्टर. रक्त कमी होणं हे आपल्याला टाळता येईल का?
3: दोन प्रमुख घटक आहेत रक्त कमी होण्याकरिता, ते म्हणजे लोहाची कमतरता म्हणजे आयरन डेफिशियन्सी. लोह हे एक प्रमुख घटक आहे रक्त वाढीसाठी, म्हणजेच हिमोग्लोबिन वाढीसाठी. नुसतंच रक्त वाढीसाठी नव्हे तर शरीरातील बऱ्याचशा पेशींना हे लोह लागतं. आणि मजा अशी आहे की लोह हे आपलं शरीर तयार करू शकत नाही, म्हणून आपल्याला आहारावाटेच ते घ्यावं लागतं. कारण की शरीरात काही व्हिटॅमिनचे काही घटक आहे जे शरीर तयार करू शकतं. आपल्याला अशांची कमतरता सहसा होत नाही, पण आहारातनं जे घटक मिळतात त्यातला प्रमुख घटक म्हणजे लोह, ते जर कमी आलं तर स्वाभाविकच रक्त वाढ होणार नाहीये, हिमोग्लोबिनची वाढ होणार नाहीये आणि आपल्याला अनेमिया म्हणजे पंडुरोग हा होणार आहे. आता हे लोह कमी झाल्यामुळे ऑक्सिजन जो एक पेशीपासून दुसऱ्या पेशीपर्यंत पोचवला जातो ती पोचवलं जात नाही, आणि हे लोह हे आहारातनं येत असल्यामुळे मग आता स्वाभाविक पुढचा प्रश्न की डॉक्टर आहार कसा हवा?
2: नक्कीच डॉक्टर, त्याविषयी सांगा ना.
3: उदाहरणार्थ तुम्ही दोन पोळ्या आणि भात आणि वरण आणि एक भाजी खाल्ली, समजून घ्या गिलक्याची भाजी खाल्ली किंवा वांग्याची भाजी खाल्ली, तुमचं तर पोट भरलं. पण आश्चर्य असं आहे की ह्या चौघ घटक जे मी आता सांगितले आहारात, त्यातल्या कुठल्याही घटकात लोह नाहीये. म्हणजे लोह जर नाही आणि आपण जे खातोय आणि आपल्याला असं पोट भरलंय, वजन पण चांगलंय माझं, डॉक्टर तरी रक्त कमी का होतं? हा प्रश्न मला खूप वेळा विचारला जातो. मग मी सांगतो की लोहयुक्त आहार घेतला तरच तुमचं लोह मिळणार आहे आणि तरच तुमचं रक्त वाढणार आहे. त्यामुळे मग लोहयुक्त आहार काय, तर आपण याच्यात शाकाहार आणि मांसाहार असं बोलूया. आणि 70% भारतीय तरी अजूनही शाकाहारी आहेत, पण शाकाहार मधला प्रॉब्लेम असा आहे की त्यातले लोहाची क्वांटिटी म्हणजे लोहाची जे प्रमाण आहे ते कमी आहे. कमी असल्यामुळे आहारात आपल्याला विशेष प्रयत्न करायला हवेत जेणेकरून लोह आपल्याला मिळेल. आणि आहार आणि लोहाबद्दल चर्चा खूप आहे, लोकांना पण बरीच माहिती आहे. त्यामुळे रक्त लाल असल्यामुळे जे खाद्यपदार्थ लाल आहेत किंवा गडद लाल आहे, लोकांना असं वाटतं त्यात लोह जास्त आहे. उदाहरणार्थ खजूर हे फार फेमस आहे लोहासाठी, पण खजूरमध्ये तेवढंसं लोह आहे असं नाही आहे. किंवा किसमिस आपण म्हणतो त्यात खूप लोह आहे असं नाही आहे, पण आपल्याला असं भासून सांगण्यात आलं की त्यात लोह जास्त आहे. मी असं म्हणत नाहीये बऱ्याच गोष्टींमध्ये लोह आहे, पण शाकाहारी पदार्थात चार मुख्य गोष्टी की ज्याच्यात लोह आहे जास्ती आहे. म्हणजे पहिलं म्हणजे शेवगाची शेंग, बरीच उपलब्धता आहे, फार महाग पण नाही आहे, ती घ्यायला हवी. दुसरं शेपू आणि पालक ही भाजी. नुसता पालक हा खूप लोकांना माहिती आहे, पण शेपूची जर त्याला जोड मिळाली तर 18 पट जास्त लोह त्या कॉम्बिनेशन मध्ये आहे. म्हणून बऱ्याच वेळा आपल्या बाजारात बघा ही भाजी एकत्रित विकतात, त्याला आयुर्वेदात पण काहीतरी शास्त्र असं म्हणून भाजी आपल्या ते एकत्रितच विकतात. तिसरं म्हणजे गुळ आणि शेंगदाण्याचं कॉम्बिनेशन, मग ते कुठलंही असो, चिक्की असो, लाडू करा तुम्ही काही करा, पण याचं कॉम्बिनेशन याच्यात लोह खूप जास्त आहे. आणि चौथं म्हणजे सुखा मेव्यामध्ये काजू, हे पांढरे असून सुद्धा त्यात लोह जास्त आहे बरं का. जसं की अंजीर आहे, त्यात लोह जास्त वाटतं कारण रंग तसा आहे, पण ते खरं नाही आहे. बऱ्याच वेळा असे प्रश्न विचारले जातात, पण मी सांगतो ऐकल्यावर बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटतं. त्यामुळे हे चार गोष्टी आपण लक्ष ठेवायला हवे. बाकी इतर बऱ्याच गोष्टींमध्ये लोह आहे, पण पोळी भात भाकरी हे जे आपण खूप खातो आपल्या भारतीय आहारामध्ये याचं प्रमाण जास्त आहे, याच्यात लोह बिलकुल नाही आहे किंवा फारच कमी आहे. पण तुम्ही नाचणी जर घेतली तर त्याच्यात लोह जास्त, वरईमध्ये लोह जास्त आहे जे आदिवासी भागात आहे. त्यामुळे त्यांना कमी आहार आहे, त्यांचं वजन पण कमी असतं बघा तुम्ही, पण त्यांचं रक्त सहसा कमी होत नाही. ही नैसर्गिक देणगी त्यांना. आणि मी नेहमी सांगतो माझ्या पेशंटला की खायला पूर्ण ताट आहे पुढे, पण आपल्याला माहितीच नाही काय खायचं. आज आपण सदन झालो आहोत, बऱ्याच गोष्टी आपल्याला सहज मिळतात, पण त्यातून काय निवडायचं हे मात्र आपण विसरलोय. त्यामुळे आहार आणि लोहाचं हे जे मी सांगितले याचं सेवन जर शाकाहारी लोकांनी व्यवस्थित केलं तर त्यांना सहसा लोहाच्या कमतरतेने होणारा जो पंडुरोग आहे तो होणारच नाही.
2: रक्तासंदर्भातील सर्व समस्यांवर खात्रीशीर निदान आणि उपचार म्हणजे डॉक्टर प्रितेश जुनागडे यांचे लोटस हॉस्पिटल. यशस्वीरित्या 100+ बोन मॅरो प्रत्यारोपण करणारे, कॅन्सरवर केमोथेरपी किंवा कोणत्याही

0: अनुवांशिक रक्तविकारांसाठी अत्याधुनिक उपकरण आणि 30 बेडची सुविधा असलेलं सुसज्ज लोटस हॉस्पिटल, विद्या विकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. श्रोते हो, पुन्हा भेट आहे पुढच्या आठवड्यात ह्याच दिवशी ह्याच वेळी. नमस्कार. रक्तगाथा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोटस हॉस्पिटल, विद्या विकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक.
1: श्रोते हो, यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्राच्या सहक्षेपणात.

0: व्यापार और अनुसंधान शिखर सम्मेलन में भारत EFTA समझौते के तहत 100 अरब डॉलर अमरीकी निवेश और 10 लाख नौकरियों के सृजन का आह्वान किया। प्रधानमंत्री मोदी आज तीसरे भारत नॉर्डिक शिखर सम्मेलन में सभी पांच नॉर्डिक देशों के नेताओं से मुलाकात करेंगे। रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने ऑपरेशन सिंदूर को भारत का मजबूत आत्मविश्वासी और सक्षम राष्ट्र बनने का प्रतीक बताया। पश्चिम बंगाल सरकार ने वित्तीय अनियमितता मामले में आरजीकर मेडिकल कॉलेज के पूर्व प्राचार्य संदीप घोष पर मुकदमा चलाने की अनुमति दी। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: FM 101.4 मेगा हर्ट्ज वर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे। सकाळचे 8:15 वाजलेत। गीतधारा कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। रसिक हो, आपण सुमधुर गीतांचा आनंद घेणारच आहोत, पण तत्पूर्वी हे काही संदेश तुमच्यासाठी।
2: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र। आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय। शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
3: आहे। अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं।
2: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत।
4: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
4: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक।
5: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं। बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस, बस चॉइस आपको करनी है। आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशन ओपन।
6: नाती जपण्या आयुष्यभराची
7: परंपरा ही अधिक मासाची।
6: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
7: अधिक मास होणार आता अधिक खास।
6: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घडणावळीवर
7: 50% भरघोस सूट।
6: आजच भेट द्या
7: विश्वास नाशिककरांचा।
6: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
8: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा।
9: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
8: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर।
9: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
8: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा।
9: यासाठी तुमची वाट बघतोय
8: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा।
9: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक।
1: श्रोते हो, गीतधारा ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना मनपूर्वक नमस्कार। रसिक हो, अनेकदा बघा, अगदी सामान्य चालणाऱ्या आपल्या आयुष्यात एखादा दुःखाचा मोठा ढग येतो, दाटून येतो आणि आपण त्यावेळी मनाला आघात सोसवणार नाही असा आघात होतो। त्या क्षणी आपल्याला खरंच खूपच अन्यायकारक वाटतं, पण नंतर जेव्हा काळ पुढे जातो तेव्हा कळतं की ती वेदना, दुःख आपल्याला स्ट्रॉंग करण्यासाठी आली होती। अशा वेळी आपणच आपला आधार बनायला हवं। स्वतःचा आनंद ही आपली स्वतःची जबाबदारी असते। लोक तुम्हाला अजून अजून दुःखात जाण्यासाठी प्रवृत्त करणार असतात, पण त्यावेळी त्या सगळ्याला बॅलन्स करून स्वतः आनंदी राहणं ही आपलीच जबाबदारी असते। आणि हो, आकाशवाणीवरची सुमधुर गाणी असतातच आपला मूड बदलायला।

0: उषा मंगेशकर यांच्या स्वराज शांताराम नांदगावकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीताला संगीत होतं अनिल अरुण यांचं. अशाच सुमधुर गीतांचा आनंद आपण घेणारच आहोत, पण तत्पूर्वी हे काही संदेश तुमच्यासाठी.
1: नीट जेईई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेंट दे
2: atmamalikonline.com.
3: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
4: आपल्या दंडे सराफांचा,
3: 5,000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
4: शिवाय मजुरीवर 25% सूट.
3: महोत्सव 15 जून पर्यंत.
4: दंडे गोल्ड अँड डायमंड,
3: नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
5: नाशिकचं हृदय म्हणजे ऐतिहासिक वारसा जपलेला नाशिकचा सराफ बाजार.
6: आणि याच सराफ बाजारातलं सर्वात भव्य असं सुवर्ण दालन टकले बंधू सराफ.
5: 5 पिढ्यांशी नातं जपणारी अत्याधुनिक पिढी.
6: टकले बंधू सराफ, सराफ बाजार नाशिक.
7: अगं हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
8: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
7: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरंच काही.
8: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
5: वडनेरे सराफ,
8: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
5: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: श्रोते हो लता मंगेशकर यांच्या स्वरात बालकवी ठोंबरे यांचं गीत. त्याचं आपण ऐकलं गीताला संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. आणि आपण ऐकता आहात कार्यक्रम गीतधारा.
1: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
2: आपल्या दंडे सराफांचा,
1: 5,000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
2: शिवाय मजुरीवर 25% सूट.
1: महोत्सव 15 जून पर्यंत.
2: दंडे गोल्ड अँड डायमंड,
1: नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
3: कमाल आहे, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही.
4: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
3: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
4: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
3: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
4: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
5: नाती जपण्या आयुष्यभराची,
3: परंपरा ही अधिक मासाची.
5: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
3: अधिक मास होणार आता अधिक खास.
5: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
3: 50% भरघोस सूट.
5: आजच भेट द्या
3: विश्वास नाशिककरांचा.
5: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा,
1: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
2: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
1: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
2: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
1: यासाठी तुमची वाट बघतोय
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
1: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
6: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशन ओपन.

0: सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती आणि सहकारी यांच्या स्वरातलं हे सुमधुर गीत ऐकलं आणि या गीताबरोबरच आजचा गीतधारा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. श्रोते हो, या गीतातूनच आपण म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमात प्रवेश केला आहे. म्युझिकल मॉर्निंग. मंडळी नमस्कार. आज दुपारी 2:30 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होणाऱ्या हॅलो किसानवाणीचा विषय आहे मातीतील सेंद्रिय कर्वाचं महत्व आणि उपाय. आपल्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत तज्ज्ञ नितीन कोल्हे. तेव्हा अवश्य करा फोन आज दुपारी 2:30 या वेळेमध्ये. आमचे फोन नंबर आहेत 2-34-27-73 आणि 2-95-07-72.
1: बलोपासना ते आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळात करिअर घडवणारा प्राचीन क्रीडा प्रकार मल्लखांब. मल्लखांब या खेळाचे प्रशिक्षक यशवंत जाधव यांच्याशी मेघा बुरकुले यांनी साधलेला संवाद अवश्य ऐका. कार्यक्रम स्पेक्ट्रम बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी सकाळी 8:30 FM 101.4 MHz अर्थात आकाशवाणी नाशिक केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर अवश्य ऐका कार्यक्रम स्पेक्ट्रम.
0: स्पेक्ट्रम या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे.

श्रोते हो, दुनियादारी या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. मंदार चोळकर यांच्या गीताला संगीत होतं अमृतराज यांचं आणि स्वर होता आदर्श शिंदे, कीर्ती किल्लेदार आणि आनंदी जोशी यांचा. श्रोते हो, म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz वरून.

0: श्रोते हो, गोलमाल चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. स्वप्नील बांदोडकर आणि अवधूत गुप्ते यांच्या स्वरातलं हे गीत होतं आणि गीताला संगीत होतं अवधूत गुप्ते यांचं.
1: कमी वेळात जास्त नफा,
2: बस एका क्लिकवर कमाल आहे.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: तुम्ही वेळात जास्त नफा
2: बस एका क्लिक वर कमाले हसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा.

0: तुझ्या जाणार नाही।
1: श्रोते हो, आज एकेकाळी हिंदी आणि मराठी चित्रपटात आपल्या सुरेल मधुर आवाजातल्या गाण्यांनी रसिकांना जिंकून घेणाऱ्या, मंत्रमुग्ध करणाऱ्या जुन्या काळातल्या गायिका मधुबाला झवेरी यांचा जन्मदिवस आहे। श्रोते हो, त्यांची जयंती म्हटली की बूट पॉलिश या चित्रपटातलं गाणं आठवलं नाही असं होऊ शकत नाही। रसिको, त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये तर गाणं गायलंच, पण मराठी चित्रपटातही अनेक मराठी चित्रपटातही गाणी गायली आहेत। चला तर ऐकूया, सांगते ऐका या चित्रपटातलं त्यांनी गायलेलं हे सुमधुर गीत।

श्रोते हो, मधुबाला जव्हेरी आणि सहकारी यांच्या स्वरातलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत होतं वसंत पवार यांचं. आणि आता आपण ऐकणार आहोत तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटातलं गीत. अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात सुधीर मोघे यांच्या गीताला संगीत आहे सुहास चंद्र कुलकर्णी यांचं.

0: श्रोते हो, तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. अनुराधा पोडवाल यांच्या स्वरात सुधीर मोघे यांच्या गीताला संगीत होतं सुहासचंद्र कुलकर्णी यांचं. रसिक ओहाणी, या गीताबरोबरच आजचा म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रम इथेच समाप्त होतोय.
1: बलोपासना ते आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळात करिअर घडवणारा प्राचीन क्रीडा प्रकार मल्लखांब. मल्लखांब या खेळाचे प्रशिक्षक यशवंत जाधव यांच्याशी मेघा बुरकुले यांनी साधलेला संवाद अवश्य ऐका. कार्यक्रम स्पेक्ट्रम बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी सकाळी 8:30 FM 101.4 MHz अर्थात आकाशवाणी नाशिक केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर अवश्य ऐका कार्यक्रम स्पेक्ट्रम.
2: स्पेक्ट्रम या कार्यक्रम

0: कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे.
1: श्रोतहो, यानंतर ठीक 9 वाजता विविध भारतीचं सहक्षेपण.

0: एक बेमिसाल शायर।
1: मेरे दिल के किसी कोने में एक मासूम सा बच्चा

0: आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
1: नमस्कार.
0: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
1: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 मध्ये माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बरं का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय याने अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
0: ओके.
1: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
0: अच्छा.
1: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
1: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
0: अच्छा.
1: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100 कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
0: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
1: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
0: अच्छा.
1: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
0: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
1: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7000 अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
1: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
4: आयुर्विश्व.
5: आयुर्विश्व हेल्थ केअर,
6: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म.
0: श्रोते हो नमस्कार, आयुर्विश्व हेल्थ केअर

0: असतो. नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्या सोबत. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार.
0: सर, यावेळेचा विषय आहे तो म्हणजे स्किन ऍलर्जी. आता ऍलर्जी ही खूप वेगवेगळ्या प्रकारची असते, किंवा बऱ्याच रुग्णांची ही तक्रार असते की ऍलर्जीच्या वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात पण त्यांना नेमका उपाय सापडत नाही, किंवा औषधं घेतली तरी ऍलर्जी परत उद्भवतच राहते. तर यावरती नाडी चिकित्सेचा कसा उपयोग होतो सांगा.
1: नक्कीच, खूप सुंदर प्रश्न आहे. कारण असे रुग्ण बऱ्याचदा बघायला मिळतात की येऊन सांगतात की सर आम्ही सगळ्या टेस्ट केल्या आहेत, तर ह्याच्यात कुठेतरी त्या ऍलर्जीचं कारण शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो पण बऱ्याचदा ते कारण मिळत नाही आणि त्यामुळे ते अगदी विभ्रमावस्था असतात की बघ आजार आपल्याला कशामुळे नक्की होतोय, म्हणजे हा रक्तातले काही घटकांमुळे झालाय का. तर पर्टिक्युलरली याच्यामध्ये बघायला गेलं तर मोस्ट ऑफ टाइम्स यामध्ये आयजी वाढलेले दिसून येतात. एवढं एकमेव फक्त रक्तामध्ये बदल दिसतो, अदर दॅन काही दिसत नाही. कारण या ठिकाणी हा विचार करणं गरजेचं आहे की हे फक्त निमित्त कारण आहेत की ज्याच्या संपर्कात आल्यामुळे तुमच्या शरीरात ऍलर्जिक कंडिशन्स निर्माण होत आहेत. जर तुम्ही याच्या मागील कारण बघितलं तर ते तुमच्या शरीरात झालेले बदल आहेत. शरीरात जे काही बदल किंवा बिघाड पहिल्यापासून आहेत त्याच्या परिणाम स्वरूप जेव्हा काही घटकांचा तुमच्या जेवणामध्ये अंतर्भाव होतो किंवा ऋतू बदल होतो, वातावरणातले बदल होतात, टेम्परेचर डिफरन्स होतो, धुळीचा संपर्क येतो आणि त्यानंतर तो तुम्हाला ऍलर्जीज निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे फक्त कुठल्या गोष्टींमुळे तुम्हाला ऍलर्जी होते याचा विचार न करता कशामुळे ऍलर्जी उत्पन्न होते याचा विचार करणं हे अतिशय गरजेचं असतं.
0: अच्छा श्रोते हो, 22 मे म्हणजे शुक्रवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर नाशिक मध्ये अरिहंत पॉलिक्लिनिक न्यू पंडित कॉलनी आनंदा लॉन्ड्री जवळ नाशिक इथं 12 ते 7 वाजेपर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथं त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ऍलर्जीज, डायबिटीज, बीपी आणि थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 844-844-9962 844-844-9962 8448449260. अधिक माहितीसाठी आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजलाही व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 22 मे शुक्रवार 12 ते 7 नाशिक इथे. डॉक्टर, तुम्ही सांगताय स्किन ऍलर्जीज बद्दल.
1: ऍलर्जीचा बारकाईने विचार केला तर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून आपण याला शीतपित्त म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली वातदोष, उष्ण गुणधर्माचा पित्तदोष आणि थंड गुणाचा वातदोष किंवा कफदोष शरीरात वाढलेला असतो. दोषांचा असमतोल निर्माण झालेला असतो आणि अतिरिक्त वाढलेले दोष जेव्हा रक्तदृष्टी करतात तेव्हा रक्तातल्या दोषांचा परिणाम तुमच्या त्वचेवर दिसतो, ज्याच्यामुळे अंगाला खाज येणे, पुटकुळे येणे, पित्ताच्या गांधीही उत्पन्न होणे, वेळप्रसंगी ओठांना सूज येणे, चेहऱ्यावर सूज येणे, तेथील त्वचा लाल होणे, अतिशय उष्ण स्पर्श निर्माण होणे, या प्रकारे लक्षण निर्माण होत असतात. आणि मग ऍलर्जीच्या गोळ्या घेतल्यानंतर ऍलर्जी तात्पुरता दाबली जाते किंवा ती लक्षणं तात्पुरता कमी होतात, पण जेव्हा केव्हा त्या गोळींचा शरीरावरचा परिणाम कमी होतो पुन्हा ऍलर्जी कंडिशन निर्माण व्हायला लागतात. तर या ठिकाणी आपल्याला फक्त ऍलर्जीची लक्षणं कमी करण्यापेक्षा तुमच्या शरीरातील ती जी काही प्रवृत्ती आहे वारंवार ऍलर्जी उत्पन्न होण्याची ती दूर करणं गरजेचं आहे. आणि ते जर दूर करायचं असेल तर नाडी परीक्षेद्वारे दोषस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. याच्यात मल्टिपल फॅक्टरचा विचार केला जातो, अगदी स्ट्रेसचा देखील याच्यामध्ये संबंध येतो, पूर्वी झालेल्या आजारांचा परिणाम, तुम्ही घेत असलेल्या औषधांचा परिणाम, शरीरातील अवयवांवर झालेले परिणाम, स्पेसिफिकली यकृतावर झालेला परिणाम किंवा किडनी रिलेटेड चेंजेस, या मल्टिपल फॅक्टरचा विचार करून जेव्हा ट्रीटमेंट केली जाते तेव्हा डेफिनेटली या ऍलर्जी कंडिशन्स कायमच्या बऱ्या व्हायला मदत होऊ शकते.
0: अच्छा श्रोते हो, 22 मे म्हणजे शुक्रवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर नाशिक मध्ये अरिहंत पॉलिक्लिनिक न्यू पंडित कॉलनी आनंदा लॉन्ड्री जवळ नाशिक इथं 12 ते 7 वाजेपर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथं त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ऍलर्जीज, डायबिटीज, बीपी आणि थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 844-844-9962 844-844-9962 8448449260. अधिक माहितीसाठी आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजलाही व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 22 मे शुक्रवार 12 ते 7 नाशिक इथे. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, सकाळचे 9:40 होत आहेत आणि गीतभारती या मराठी विश्वगीतांच्या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, सुमधुर गीतांचा आनंद आपण घेणारच आहोत, पण तत्पूर्वी हे काही संदेश तुमच्यासाठी.
4: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा,
5: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
4: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
5: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: नीट जेईई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेंट दे
2: atmamalikonline.com.
3: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
4: आपल्या दंडे सराफांचा,
3: 5,000 जास्त आकर्षक डिझाईन्स आणि व्हरायटी,
4: शिवाय मजुरीवर 25% सूट.
3: महोत्सव 15 जून पर्यंत.
4: दंडे गोल्ड अँड डायमंड,
3: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
5: कमी वेळात जास्त नफा,
6: बस एका क्लिक वर कमाल आहे. हसला
7: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
8: जाणकार बना, सतर्क रहा.
9: नाती जपण्या आयुष्यभराची
10: परंपरा ही अधिक मासाची.
9: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
10: अधिक मास होणार आता अधिक खास.
9: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
10: 50% भरघोस सूट.
9: आजच भेट द्या
10: विश्वास नाशिककरांचा.
9: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
11: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशन ओपन.
12: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
13: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
12: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
13: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
12: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
13: यासाठी तुमची वाट बघतोय
12: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
13: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
14: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
15: आत्मा मालिक NDA एकेडमी सर.
14: बिल्कुल सही, आत्मा मालिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
13: विजिट
8: atmamalikonline.com.
7: सकारात्मक ऊर्जेचा अखंड सरा अडावतकर ज्वेलर्स, जगूया आनंदी. ऐका दररोज सकाळी 6:45 FM 101.4 MHz वर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.
3: मुहूर्त अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
4: आपल्या दंडे सराफांचा,
3: 5,000 जास्त आकर्षक डिझाईन्स आणि व्हरायटी,
4: शिवाय मजुरीवर 25% सूट.
3: महोत्सव 15 जून पर्यंत.
4: दंडे गोल्ड अँड डायमंड,
3: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
11: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशंस ओपन.
16: कमाल आहे, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही.
9: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
16: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
9: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
16: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
9: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
1: नीट जेईई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेंट दे
2: atmamalikonline.com.
9: नाती जपण्या आयुष्यभराची
10: परंपरा ही अधिक मासाची.
9: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
10: अधिक मास होणार आता अधिक खास.
9: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
10: 50% भरघोस सूट.
9: आजच भेट द्या
16: विश्वास नाशिक.

0: करंजा
1: अरावितकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कैनडा कॉर्नर नाशिक।
2: श्रोते हो नमस्कार, श्रोते हो आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरातलं गीत। गंगाधर महांबरे यांच्या गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं।

0: श्रोते हो, आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत होतं गंगाधर महांबरे यांचं आणि गीताला संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. रसिक हो, एका कार्यक्रमाची आठवण. आज सकाळी ठीक 10 वाजता ऑल इंडिया रेडिओच्या 90वीच्या निमित्तानं विशेष रूपक आकाशवाणीचं संचित आपण ऐकणार आहोत. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.
1: बलोपासना ते आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळात करिअर घडवणारा प्राचीन क्रीडा प्रकार मल्लखांब. मल्लखांब या खेळाचे प्रशिक्षक यशवंत जाधव यांच्याशी मेघा बुरकुले यांनी साधलेला संवाद अवश्य ऐका. कार्यक्रम स्पेक्ट्रम बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी सकाळी 8:30 वाजता FM 101.4 MHz अर्थात आकाशवाणी नाशिक केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर अवश्य ऐका कार्यक्रम स्पेक्ट्रम.
2: स्पेक्ट्रम या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे.
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरी यांचा.
4: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
3: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट.

0: वाउचर
1: शिवाय रोज तीन भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
0: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाइन आणि होंडा ऍक्टिवा
1: यासाठी तुमची वाट बघतोय
0: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा
1: कांकरिया ज्वेलर्स ब्रजभूमी उंटवाडी नाशिक
0: नाशिकचं हृदय म्हणजे ऐतिहासिक वारसा जपलेला नाशिकचा सराफ बाजार
1: आणि याच सराफ बाजारातलं सर्वात भव्य असं सुवर्ण दालन टकले बंधू सराफ
0: पाच पिढ्यांशी नातं जपणारी अत्याधुनिक पिढी
1: टकले बंधू सराफ सराफ बाजार नाशिक
2: दसवीं के बाद क्या करेगा आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर इसके लिए क्या करना पड़ेगा एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा
3: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर
2: बिल्कुल सही आत्मा मलिक एनडीए एकेडमी 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड स्कॉलरशिप भी मिलेगी
4: विजिट आत्मा मलिक online.com
1: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा
0: आपल्या दंडे सराफांचा
1: 5,000 जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी
0: शिवाय मजुरीवर 25% सूट
1: महोत्सव 15 जून पर्यंत
0: दंडे गोल्ड अँड डायमंड
1: नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर नाती जपण्या आयुष्यभराची
5: परंपरा ही अधिक मासाची
1: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
5: अधिक मास होणार आता अधिक खास
1: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
5: 50% भरघोस सूट
1: आजच भेट द्या
5: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
6: अरे हे बघ अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
7: आहे अरे वा लेटेस्ट डिझाईन बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ जमून आलंय सगळं
6: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत
8: वडनेरे सराफ
6: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
8: आणि आकाश पेट्रोल पंप समोर दिंडोरी रोड नाशिक
1: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा
0: आपल्या दंडे सराफांचा
1: 5,000 जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी
0: शिवाय मजुरीवर 25% सूट
1: महोत्सव 15 जून पर्यंत
0: दंडे गोल्ड अँड डायमंड
1: नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशंस ओपन.
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
3: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
2: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
3: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
2: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
3: यासाठी तुमची वाट बघतोय
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
3: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
4: नीट JEE की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेंट दे
5: आत्मा मालिक online.com.
6: अगे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
7: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
6: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
7: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
8: वडनेरे सराफ,
7: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
8: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल हसला।
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
0: जाणकार बना, सतर्क रहा।
2: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
3: आपल्या दंडे सराफांचा
2: 5,000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
3: शिवाय मजुरीवर 25% सूट।
2: महोत्सव 15 जून पर्यंत।
3: दंडे गोल्ड अँड डायमंड्स,
2: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर।
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून अवश्य ऐका, सकाळी 7:50 दरम्यान।
4: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं। बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस, बस चॉइस आपको करनी है। आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशन्स ओपन।
5: नाती जपण्या आयुष्यभराची,
6: परंपरा ही अधिक मासाची।
5: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
6: अधिक मास होणार आता अधिक खास।
5: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
6: 50% भरघोस सूट।
5: आजच भेट द्या,
6: विश्वास नाशिककरांचा।
5: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
7: स्वरूप कृषीवाणी, आधुनिक शेतीचं मार्गदर्शन, हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर ऐका स्वरूप कृषीवाणी मध्ये रोज सकाळी 6:40।
8: विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप।
9: नीट JEE की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ। बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा। अधिक जानकारी के लिए भेंट दे
10: atmamalikonline.com।
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा,
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
3: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर,
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
3: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाइन आणि होंडा ऍक्टिवा।
2: यासाठी तुमची वाट बघतोय
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा।
2: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक।
4: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं। बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस, बस चॉइस आपको करनी है। आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशन्स ओपन।
11: श्रोते हो, आता ठीक 10 वाजता मुंबई अस्मिता वाहिनीवरून आकाशवाणीचा संचित हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत, पण तत्पूर्वी ही एक आठवण आमच्या कार्यक्रमाची।
12: बलोपासना ते आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळात करिअर घडवणारा प्राचीन क्रीडा प्रकार मल्लखांब। मल्लखांब या खेळाचे प्रशिक्षक यशवंत जाधव यांच्याशी मेघा बुरकुले यांनी साधलेला संवाद अवश्य ऐका, कार्यक्रम स्पेक्ट्रम, बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी सकाळी 8:30 FM 101.4 MHz अर्थात आकाशवाणी नाशिक केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर अवश्य ऐका कार्यक्रम स्पेक्ट्रम।
11: स्पेक्ट्रम या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे। श्रोते हो, आता ठीक 10 वाजता ऑल इंडिया रेडिओच्या 90 निमित्तानं विशेष रूपक आकाशवाणीचं संचित आम्ही मुंबई अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत।

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करीत आहोत. संकटातील सोबती.

आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीचं औचित्य साधून आपण ऐकणार आहोत एक विशेष माहितीपर कार्यक्रम संकटातील सोबती. विविध आपत्ती काळामध्ये आकाशवाणीनं बजावलेल्या अतुलनीय आणि ऐतिहासिक कामगिरीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाचं निवेदन केलं आहे प्रीती किरकिरे आणि रोशन जाधव यांनी. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत रोशन जाधव.

0: श्रोतेहो नमस्कार. गेल्या 90 वर्षांपासून भारताच्या कानाकोपऱ्यात घुमणारा एक आवाज जो पिढ्यांपिढ्यांचा साक्ष आहे, हा आवाज केवळ लहरींच्या स्वरूपात प्रवास करत नाही तर तो विश्वासाच्या रूपाने प्रत्येक घरात स्थिरावतो.
1: अगदी खरंय. आज आपण तंत्रज्ञानाच्या अशा वळणावर आहोत जिथे माहिती एका सेकंदात मिळते. पण 90 वर्षांपूर्वी जेव्हा आकाशवाणीनं आपला प्रवास सुरू केला तेव्हापासून ते आजच्या न्यूज ऑन AIR या ॲपपर्यंत आकाशवाणीची एक गोष्ट मात्र कायम आहे आणि ती म्हणजे संकटसमयी धावून येणारी तत्परता.
0: आपत्ती, मग ती मानवनिर्मित असो किंवा नैसर्गिक, आकाशवाणी कधीही आपले कर्तव्य विसरले नाही. केवळ बातम्या देणे ही आमची भूमिका नव्हती, तर संकटात सापडलेल्या प्रत्येक माणसाला तुम्ही एकटे नाही आहात हा धीर देणे हे आमचे ध्येय राहिले आहे.
1: भारतीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये 60 आणि 70 दशक हे अग्निपरीक्षेचं होतं. सीमेवर युद्ध सुरू असताना देशांतर्गत शांतता आणि एकता राखणं हे मोठं आव्हान होतं. त्याकाळी रेडिओ हेच संवादाचं मुख्य आणि एकमेव प्रभावी साधन होतं.
0: अगदी बरोबर. जेव्हा शत्रूंच्या विमानांच्या घोंगावण्यामुळे शहरांमध्ये ब्लॅकआउट केला जायचा तेव्हा लोक अंधारात एका रेडिओ भोवती एकत्र यायचे. सीमेवरून येणाऱ्या बातम्या आणि निवेदकांचा तो कणखर आवाज लोकांमध्ये लढण्याची जिद्द निर्माण करायचा. याच काळात देशाचं मनोधैर्य उंचावण्यासाठी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिलेला तो ऐतिहासिक संदेश आजही आपल्याला प्रेरणा देतो.
2: ये जो स्वराज आया है उसे हम मजबूती से अपने पास रखेंगे ताकि कोई दूसरा हमारी तरफ टेढ़ी नजर भी उठाकर देखे तो हम उसका पूरी तरह से मुकाबला कर सकें. मैं आपसे कहूंगा कि दो नारे आज लगें. दो नारा अगर आप लगाएं तो वही असली नारा है आज देश की जरूरत के मुताबिक. एक तो जय जवान का और दूसरा जय किसान का. ये दो नारे मैं समझता हूँ कि आज हमारे देश के लिए जरूरी है. एक जय जवान और एक जय किसान और फिर उसी से सारे देश का एक जय हिंद का नारा लगता है. तो मैं आपसे ये तीन नारे आपके सामने कहता हूँ. आपसे आशा करूंगा कि आप उसे दोहराएंगे. एक तो जय जवान, जय जवान, जय जवान, जय किसान, जय किसान, जय किसान, जय हिंद, जय हिंद, जय हिंद.
1: हा केवळ नारा नव्हता तर ते एका राष्ट्राचं संकल्पसूत्र होतं. शास्त्रीजींच्या ह्या आवाजाला

0: ला आकाशवाणीनं देशाच्या प्रत्येक खेड्यापर्यंत पोहोचवलं. युद्धाच्या काळात अफवांना रोखणं हे सगळ्यात मोठं काम असतं. आकाशवाणीनं त्या काळात सत्य माहितीचं प्रसारण करून लोकांचा गोंधळ उडू दिला नाही.
1: आणि मित्र हो, आकाशवाणीची खरी परीक्षा युद्धापेक्षाही भयंकर अशा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी झाली आहे. 1993 लातूरचा भूकंप, पहाटेची वेळ होती, जमीन हादरली आणि हजारो आयुष्य ढिगाऱ्याखाली गाडली गेली. अशा वेळी संपर्क तुटलेल्या त्या भागाला दिशा दाखवण्याचं काम आकाशवाणीनं केलं.
0: मुंबई केंद्रावरून त्या काळी प्रसारित होणारी प्रत्येक घोषणा ही कोणासाठी तरी जीवनदान ठरणार होती. रक्ताचा तुटवडा असो किंवा औषधांची गरज, आकाशवाणीनं मदतीचे पूल बांधले. त्यावेळच्या एका विशेष प्रसारणाची ही एक छोटीशी झलक.
2: आकाशवाणी श्रोते हो, एक आवाहन, कृपया नागरिकांनी भयभीत होऊ नये. कोणत्याही अफवांवर कृपया विश्वास ठेवू नये. आपल्या नजीकच्या मदत केंद्राशी संपर्क साधावा. मदत कार्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या शासकीय यंत्रणांना कृपया सहकार्य करा. टोल फ्री क्रमांक आहे.
1: आपण ऐकला तो आवाज, त्यात एक प्रकारचा संयम आणि काळजी आहे. आपत्ती काळात निवेदकाला आपली स्वतःची भीती बाजूला ठेवून लोकांसाठी बोलावं लागतं. ही केवळ व्यावसायिक कर्तव्य नाही, तर ही माणुसकीची सेवा आहे. आपत्तीच्या अशा कठीण समयी आकाशवाणीच्या निवेदकाला स्वतःची अस्वस्थता बाजूला सारून कमालीचा संयम राखावा लागतो. याविषयी आकाशवाणी मुंबईचे निवेदक दिनेश आडावतकर आपल्याला त्यांचा अनुभव सांगतात.
2: आकाशवाणीच्या प्रसारणादरम्यान कधी कधी एखाद्या आव्हानात्मक प्रसंगाला तोंड देण्याची पाळी येते, आणि अशा आपत्काळात, म्हणजे नैसर्गिक आपत्ती असेल किंवा मानवनिर्मित आपत्ती असेल, एक लोकप्रसार माध्यम म्हणून आकाशवाणीनं आपली भूमिका प्रत्येक वेळी अत्यंत जबाबदारीनं निभावलेली आपल्याला दिसून येईल. प्रसंगी आपली नेहमीची प्रसारणाची चौकट ओलांडून सुद्धा आकाशवाणीनी लोकसंप्रेषणाचं हे काम अशा प्रसंगी केलेलं आहे. मला आठवतं, गुजरातमधल्या भुजमध्ये जो भूकंप झाला होता, त्याचा सौम्य असा प्रभाव मुंबईत सुद्धा जाणवला. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन होता. ध्वजवंदनाचा राष्ट्रीय सोहळा आटोपून आम्ही पुन्हा स्टुडिओमध्ये आलो आणि त्याच सुमारास स्टुडिओतला स्पीकर आणि त्याच्यावरची फुलदाणी एकाएकी हलायला लागली. जमिनीला सुद्धा सौम्य अशी कंपनं जाणवली. काय होतंय हेच क्षणभर आम्हाला कळेना. आणि आताच्या सारखी समाज माध्यमं तेव्हा इतकी सक्रिय नव्हती, त्यामुळे थोडंसं भीतीदायक वातावरण निर्माण झालं. नंतर बातम्यांमध्ये भुज आणि परिसरात तीव्र भूकंपाचा धक्का बसलेला आहे, तिथे प्रचंड जीवित आणि वित्तहानी झालेली आहे हे समजलं. संपूर्ण देश निसर्गाच्या या प्रकोपापुढे हतबल होऊन शोकसागरात बुडून गेलेला होता. बचाव आणि मदत कार्याची माहिती आकाशवाणीवरून वेळोवेळी प्रसारित केली जात होती आणि मदतीसाठीचे क्रमांक सुद्धा सातत्यानं आम्ही सांगत होतो. आणि अशाच प्रकारचा अनुभव महाराष्ट्रातल्या लातूर किल्लारीच्या भूकंपाच्या वेळी सुद्धा आम्ही घेतला. त्यावेळी आकाशवाणीने संदेश वहनाचं अत्यंत महत्वाचं असं काम केलं. आपद्ग्रस्तांचे नातलग असतील किंवा मदत आणि बचाव यंत्रणा, आपद्ग्रस्त यांच्यातला दुवा बनून एकमेकांची ख्याली खुशाली, आपण सुखरूप आहोत, कुठे आहोत, सुरक्षित आहोत की नाही, अशा प्रकारचे निरोप विशिष्ट फोन नंबरच्या माध्यमातून संबंधितांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आकाशवाणीने अहोरात्र, म्हणजे अक्षरशः जागल्याची भूमिका घेऊन पार पाडलं. याशिवाय पोलीस, शासनाचे महत्त्वाचे संदेश, हेल्पलाईन क्रमांक, आरोग्यविषयक टिप्स हे सगळंसुद्धा वेळोवेळी श्रोत्यांपर्यंत पोहोचवून बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदाला सार्थ ठरेल अशी कामगिरी आकाशवाणीने या प्रसंगी केली.
0: अगदी खरंय. 26 जुलै 2005 ला मुंबईत आलेला पूर आणि त्यानंतरची ती रात्र मुंबईकर कधीच विसरू शकणार नाहीत. जेव्हा निसर्गाच्या कोपापुढे तंत्रज्ञान, मोबाईल नेटवर्क आणि वीज या सगळ्या गोष्टी हतबल झाल्या होत्या, तेव्हा आकाशवाणीची अस्मिता वाहिनी खऱ्या अर्थानं मुंबईकरांसाठी लाईफलाईन ठरली होती. त्या कठीण काळात आकाशवाणीने बजावलेली भूमिका आजही एका दीपस्तंभासारखी वाटते.
1: हो, तेव्हा निवेदकांनी आणि ड्युटी ऑफिसर्सनी जी तत्परता दाखवली, त्याबद्दल त्यांचे काय अनुभव होते ते आपण आकाशवाणीच्या तेव्हाच्या ड्युटी

26 जुलै 2005 चा दिवस हा खरंच मुंबईकरांना विसरता येणं अशक्य आहे. माध्यमामध्ये काम करत असताना जबाबदारी सुद्धा खूप मोठी होती. एकतर बाहेर वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली होती. मुंबईने खऱ्या अर्थाने महाप्रलय अनुभवला होता आणि खूपच सगळीकडे पाणी साचलेलं होतं. वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. फारसं बाहेर जाणंही शक्य नव्हतं. ऑफिसने अर्थातच आमच्या सहकाऱ्यांना सुद्धा लवकर जाण्याची मुभा दिली होती. त्याप्रमाणे काही कर्मचारी निघाले, काही जण त्यातले रेल्वे स्टेशनवरती अडकून पडले, त्यातले काही पुन्हा आकाशवाणीमध्ये आले. आणि आम्ही अर्थातच आपल्याला शो मस्ट गो ऑन, त्यामुळे आपल्याला प्रसारण सुरू ठेवायचं आहे आणि लोकांच्या उपयोगी पडायचं आहे या भावनेतून इथे काम करत राहिलो. अर्थात त्यावेळेला FM वाहिनी आपली सुरू होती. रात्री 9 ते 10 चा कार्यक्रम असायचा आणि त्याच्यासाठी RJ बाहेरून येणं हे शक्य नव्हतं. त्यामुळे आयत्या वेळेला मग मी प्रसारणासाठी बसले, सुरुवात केली आणि त्या दिवशी म्हटलं की आज हे सगळं जे काही आपण अनुभवतोय त्यात आपण एकमेकांना एक दिलासा देणार असं काही बोलूया, किंवा तुम्हाला कुठच्याही प्रकारची मदत हवी असेल तर आकाशवाणी हे माध्यम तुमच्यासाठी उपलब्ध आहे, तर तुम्ही आमच्याशी जरूर संवाद साधा. त्या काळात मोबाईल सुद्धा फारसे नव्हते कुणाकडे. तर अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एक फोन आला होता एका बाईंचा. त्या म्हणाल्या, अहो माझा मुलगा शाळेसाठी ट्रेनने जातो आणि तो अजून आला नाहीये. आणि बोलता बोलता त्या अक्षरशः रडायला लागल्या फोनवरच की मला आता खूप काळजी वाटते, अजून माझा मुलगा घरी आलेला नाहीये, परतला नाहीये. तर अशा वेळेला आपण काय करू शकतो? मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं की आपण प्रार्थना करूया आणि तुमचं बाळ लवकरच परत येईल घरी, असे दिलासा देणारे 2 शब्द तेवढेच आपल्या हाती होते. त्याप्रमाणे त्यांना म्हटलं, तुम्ही शांत राहा आणि नक्की येईल तुमचा मुलगा, सुखरूप घरी येईल. आणि काय आश्चर्य, कार्यक्रम संपता संपता त्या बाईंचा पुन्हा फोन आला, अहो तुमची प्रार्थना देवाने ऐकली आणि माझा मुलगा परतही आला. खरं त्यांच्यासारखेच आनंदाश्रू माझ्याही डोळ्यात उभे राहिले. असे अनेक मुंबईकर कुठे कुठे त्या दिवशी अडकले होते प्रवासात, कुणी थांबलं होतं, कुणी ट्रेनमध्ये अडकलं होतं, कुणी कुठे, तर आपापल्या घरी ही माहिती पोहोचवण्यासाठी त्यांना आकाशवाणीचा मोठा उपयोग झाला. आकाशवाणीच्या आपल्या डायल इन नंबर्सवरती फोन करून लोकांनी आपली ख्याली खुशाली ही आपल्या जीवलगांना कळवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधला होता. अशा संकटाच्या प्रत्येक वेळेला, म्हणजे मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले असतील किंवा इतरही काही नैसर्गिक आपत्ती असेल, त्या प्रत्येक वेळेला आकाशवाणी लोकांसाठी ही नेहमीच उभी राहिलेली आहे. आणि म्हणून अशा या माध्यमामध्ये आपण काम करतोय ही जबाबदारी आणि त्याचबरोबर काम करण्याचं समाधान हे खूप मोठं आहे. अर्थात आपल्या श्रोत्यांनाही माहिती आहे की आकाशवाणी हे त्यांच्यासाठी सुद्धा किती जिव्हाळ्याचं आणि आपुलकी असलेलं असं माध्यम आहे. इथे 24 तासाचं प्रसारण FM रेनबो आणि FM गोल्ड वाहिनीवर सुरू असतं, तर त्यासाठी कंट्रोल रूम आणि ड्युटी रूम हे आपले जे 2 विभाग आहेत हे अहोरात्र काम करत असतात. म्हणजे तिथे सतत कोणी ना कोणीतरी कार्यरत असतं. रेडिओवर जे काही प्रसारित होतं त्याची नोंद ठेवण्याचं काम आणि वेळेनुसार सगळे कार्यक्रम प्रसारित होत आहेत की नाही हे पाहणं ड्युटी रूमचं काम असतं. ड्युटी रूममधल्या आपल्या सहकाऱ्यांचं काम असतं आणि कंट्रोल रूममधले आपले जे सहकारी असतात ते त्याचा तांत्रिक भाग जो आहे लोकांपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याचं काम हे ते करत असतात. तर रात्रभर अर्थात ही सगळी मंडळी तिथे जागी होती. काही ना काही काम त्यांचं सतत सुरू होतं. RJ जे पोचू शकले 1-2 ते त्यांची ड्युटी अर्थातच वाढत गेली काही जणांची. आणि आमच्यापैकी काही मंडळींनी, अधिकारी मंडळी, ते सुद्धा आम्ही कार्यक्रमामध्ये प्रेझेंटर म्हणून सहभागी झालो त्यावेळेला. आणि रात्री अर्थातच सगळे मग एकत्र जमून काही कार्यक्रमांविषयी चर्चा, किंवा त्याचबरोबर एकीकडे चिंताही होती की आपल्या घरातली मंडळी ठीक आहेत ना, सुरक्षित आहेत ना, ही सगळी काळजी प्रत्येकालाच होती. कोणाची लहान

0: मुलं घरी होती, तर त्यांना कोण बघेल, कुणाचं, कुणाची मुलं पाळणा घरात होती, ती घरापर्यंत पोहोचलेत का, पाळणाघरातच त्यांची राहायची सोय झाली आहे वगैरे, अशा सगळ्या चिंता ज्या बाहेरच्या मंडळींना होत्या त्या अर्थातच माध्यमामध्ये काम करणाऱ्या विशेषतः आयांना होत्या. आणि त्यामुळे तोही संपर्क अधूनमधून काही जणींचा सुरू होता, पण अर्थातच आपलं जे काम आहे, कर्तव्य आहे, ते सर्वप्रथम या न्यायाने सगळेजण कार्यरत होते की आत्ता आपली खरी गरज आहे, त्यावेळेला आपण लोकांना आधार द्यायला उभं राहायला हवं.
1: विचार करा, बाहेर पाऊस कोसळत असताना आणि स्वतःच्या घराची कोणतीही माहिती नसताना आमचे हे सहकारी स्टुडिओमध्ये बसून लोकांपर्यंत सुरक्षिततेचे संदेश पोहोचवत होते. हीच ती पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंगची ताकद आहे.
2: आपत्ती म्हणजे केवळ पूर किंवा भूकंप नाही. आपल्या देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांसाठी अवकाळी पाऊस किंवा चक्रीवादळ ही सर्वात मोठी आपत्ती असते.
1: अगदी खरंय. चक्रीवादळ किनारपट्टीकडे येण्यापूर्वी जो इशारा आकाशवाणीवरून दिला जातो तो हजारो मच्छीमार बांधवांचे आणि शेतकऱ्यांचे प्राण वाचवतो. तौक्ते असो किंवा निसर्ग चक्रीवादळ, रेडिओवरून वारंवार दिल्या जाणाऱ्या सूचनांमुळे लोकांचं वेळेत स्थलांतर करणं सोपं झालं.
3: जर आपण मासेमारी व्यवसायात असाल तर चक्रीवादळाच्या काळात खूप जास्त सतर्क राहा. जाळ्यात जास्त मासळी पकडण्याच्या नादात स्वतः चक्रीवादळाच्या जाळ्यात अडकू नका. अगदी साधारण वाटणाऱ्या पण जीवनरक्षक सूचनांचं पालन करा. हवामानाच्या ताज्या अंदाजासाठी रेडिओ ऐकत राहा, टीव्ही पहा आणि वर्तमानपत्र देखील वाचत राहा. मोबाईल फोन नेहमी चार्ज ठेवा. फोनची बॅटरी वाचवण्यासाठी SMS चा वापर करा. रेडिओसाठी अतिरिक्त बॅटऱ्या सोबत ठेवा. आपल्या नौका होड्या सुरक्षित बांधून ठेवा. चक्रीवादळाची सूचना मिळाल्यानंतर मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नका. सावधानतेतच खरी हुशारी आहे.
2: शेतात राबणारा बळीराजा आजही हवामानाचा अंदाज घेण्यासाठी आकाशवाणीवरच विश्वास ठेवतो. संकट ओसरल्यावर पुन्हा कसं उभं राहायचं, पिकांचं नुकसान कसं टाळायचं, याचं शास्त्रशुद्ध मार्गदर्शन याच स्वरांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत आलं आहे.

0: आणि मित्र हो, 20व्या शतकातील संकटांनंतर अगदी काही वर्षांपूर्वी आपण एका अदृश्य शत्रूचा सामना केला, तो म्हणजे कोविड-19 काळ, जेव्हा संपूर्ण देश लॉकडाऊनमुळे घराघरांमध्ये बंदिस्त झाला होता.
1: त्या काळात सोशल मीडिया आणि इंटरनेटवर अफवांचं पीक आलं होतं, ज्यामुळे लोकांमध्ये मानसिक तणाव वाढला होता. अशावेळी आकाशवाणीने कोरोना जागृतीची विशेष मोहीम हाती घेतली. थेट फोन इन कार्यक्रमांद्वारे डॉक्टर आणि मानसोपचार तज्ज्ञांना थेट श्रोत्यांशी जोडलं, ज्यामुळे लोकांच्या मनातील शंका आणि भीती दूर झाली.
0: लॉकडाऊनच्या काळात जेव्हा वाहतूक पूर्णपणे बंद होती, तेव्हाही आमचे वार्ताहर आणि तंत्रज्ञ स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्यावर हजर होते. आपत्तीच्या ह्या नव्या स्वरूपातही आकाशवाणीनं घरात एकटं पडलेल्या ज्येष्ठांना आणि नागरिकांना गाणी आणि माहितीच्या माध्यमातून एक कौटुंबिक आधार दिला.

0: आज सोशल मीडियाचा काळ आहे, माहिती एका क्लिकवर मिळते, पण त्याचसोबत फेक न्यूजचं संकटही तितकंच वाढलंय. अशावेळी आपत्तीच्या काळात आजही लोक रेडिओकडे वळतात, कारण
1: आकाशवाणीने गेल्या 90 वर्षात दिलेली माहिती कधीही चुकीची नव्हती. 90 वर्षांचा हा काळ केवळ जुन्या आठवणींचा नाही, तर तो एका अढळ विश्वासाचा आहे.
0: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आणि भूकंपाच्या ढिगाऱ्यापासून ते महापुरा

0: च्या पाण्यापर्यंत आकाशवाणीनं सदैव तुमची साथ दिली आहे आणि पुढेही देत राहील.
1: संकटाच्या प्रत्येक क्षणी आशेचा एक किरण बनून घुमणारा हा आवाज उद्याच्या पिढीलाही असाच मार्ग दाखवत राहील. 90 वर्षांच्या या प्रवासाचा भाग असणाऱ्या प्रत्येक श्रोत्याचे आम्ही मनापासून आभार मानतो.
0: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या ह्या दैदिप्यमान प्रवासाला आणि आपत्ती काळात देशाला सावरणाऱ्या सर्व वीरांना आमचा पुन्हा एकदा मानाचा मुजरा.
1: धन्यवाद.

श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्ती निमित्त आपण एक विशेष कार्यक्रम ऐकलात, संकटातील सोबती. विविध आपत्ती काळामध्ये आकाशवाणीनं बजावलेल्या अतुलनीय आणि ऐतिहासिक कामगिरीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं प्रीती किरकिरे आणि रोशन जाधव यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव आणि ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: आकाशवाणी नाशिक केंद्रानं तो सहक्षेपित केला. FM 101.4 MHz वर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे.

मात मी चेतना झांझे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मुलांना उन्हाळ्याच्या म्हणजेच मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्यात, पण बाहेर सूर्यदेव इतका तापलाय की भर उन्हात बाहेर कुठे फिरायला जाणंही कठीण झालंय. मग अशा वेळेत घरातच थंडगार पेय, सरबत, आईस्क्रीम याचा मनमुराद आनंद घेत आपण उन्हाळा सुसह्य करण्याचा प्रयत्न करतोय. ही झाली तुमच्या आमच्या घरातली दिनचर्या. पण सुखदा आणि रोहित इतक्या कडाक्याच्या उन्हात काय बरं बेताकतायत? त्यांच्या काय गप्पा रंगल्या आहेत? ते हा उकाडा सुसह्य करण्यासाठी काय करतायत? चला ऐकूया त्यांच्या गप्पा. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत चेतना झांझे, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात.

0: खुश काय बाई तरी लोकांचं दुटप्पी वागणं. एकीकडे म्हणायचं गर्मी आहे गर्मी आहे, पण रस्त्यावरचा ट्रॅफिक मात्र काही कमी होत नाहीये. रोहित जरा बाहेर जाऊन बघ किती झळा लागतायत त्या.
1: झळा ज्या लागल्या जीवा
0: अरे
1: त्या केवळ

0: चांगाव्या असं माझं झालंय. सख्खा नवरा जिथे आपलं म्हणणं ऐकायला तयार नाही.
1: अगं हे बघ सुखदा, असं काही रागवायची गरज नाहीये, मी ऐकतोय बोल. आणि काय ग दुटप्पी वागणं कोणाचं काय?
0: आता मला सांग रोहित, बाहेर जर का गरमा आहे उकाडा आहे तर लोकांनी घरात बसायचं की नाही?
1: अगं पण काय झालं ते तर सांग, मुळात तू एवढी गरम का झाली आहेस? थांब थांब थांब थांब एक मिनिट थांब. हे बघ मी आता ह्या पंखा फास्ट करतो. हे बघ इथे बस घाम पूस आधी आणि शांतपणे सांग काय झालं.
0: अरे मी की नाही मॅचिंग ब्लाऊज पीस आणायला बाजारात गेले होते, मग येता येता भाज्या आणि फळं घेतली, उसा तरच पेले बस. पण ह्या केवळ चार गोष्टी करण्यासाठी किती वेळ गेला माझा, तब्बल 3 तास.
1: साहजिक आहे तू ब्लाऊज पीस शोधण्यासाठी म्हणजे भिंग घेऊन बसली अशी.
0: अरे काय रे,
1: मग दुकानदाराशी नेहमीचा डायलॉग, तद्दन वेगळी शेड दाखवणे तो म्हणाला असणार भाभी इतना तो 19-20 चलता ही है ना वगैरे वगैरे.
0: तर काही दाखवतात रे दुकानदार, म्हणजे काय गळ्यातच मारायला बघतात जणू काही. ती नलू मामींच्या सारंगच्या लग्नातली इरकल आहे ना रे, एकतर तो फिरता असा मस्त वांगी रंग आहे.
1: सुखदा ते फिरता रंग वगैरे प्रकरण मला आजपर्यंत समजलेलं नाही. मला सांग रंग फिरला तर मग बाईनं गिरकी मारायची नाही का, म्हणजे काट्यानी काटा काढणं.
0: काही काही म्हणजे ज्या गोष्टीतलं आपल्याला कळत नाही त्यात उगाच आपली विद्वत्तापूर्ण मत कशाला द्यायची.
1: ठीक आहे गप्प बसलो मी, पण ते तब्बल 3 तास कशासाठी लागले ते तर सांग. 19-20 ऐवजी आज 25-30 वगैरे झालं का?
0: काय रे रोहित, आधीच मी वैतागून आले बाहेरून, त्यात तू मला पाणी सुद्धा दिलं नाहीस आणि वर असा काहीतरी म्हणजे पीजेनचा मारा अक्षरशः.
1: सॉरी सॉरी सॉरी, पाणीच काय, थांब तुला छानसं लिंबू सरबत बनवून देतो. म्हणजे बनवून ठेवलेलंच आहे. आता अगदी सिरियसली विचारतो काय झालं काय.
0: मी मार्केटला भर दुपारी 12 वाजता गेले. गर्दी केवढी माहितीये का, दुकानात शिरायला जागा नाही.
1: आणि मग बाहेरूनच ती साडी उंच धरून दाखवून उड्या मारून मारून भैया भैया भैया इसमें किरमिजी रंग दिखाओ, मतलब जांभळा म्हणजे कम चाहिए और गुलबट निळसर जास्ती चाहिए वगैरे वगैरे सांगत असं खरेदी केलीस का?
0: मी आता आतल्या खोलीत जाते, तुला काही ऐकायचं नाहीये ना, जाऊ दे.
1: थांब थांब थांब थांब थांब अगं सॉरी सॉरी सुखदा, हे बघ आधी हे सरबत घे. आता बोल, मी एकदम आळी मिळी गुपचळी. हा तर तू सांगत होतीस गर्दी होती, पुढे काय झालं?
0: सरबत बरं झालंय. तर अरे रोज व्हॉट्सअपवर मेसेज येतोय महाराष्ट्रभरात पारा 40 आणि 45 वर जाणार आहे वगैरे वगैरे. खर तर गेलाच आहे
1: हो बऱ्याच ठिकाणी.
0: तेव्हा दुपारचं बाहेर पडू नका, हे करू नका ते करू नका, पण लोक कुठचं ऐकायला, एवढं काय अडलेलं असतं खरंच कुणाचं.
1: बघ मी थट्टा करत नाहीये, मगाशी मी हसलो तर तुला राग आला, पण तू स्वतः 12 वाजता बाहेर पडलीस आणि म्हणून तुला हे दृश्य दिसलं, खरं की नाही?
0: हो
1: म्हणजे काय झालंय कळतंय का, तू सुद्धा

0: त्या गर्दीतलीच एक व्यक्ती झालीस की नाही सांग मला.
1: अरे हो, पण मला की नाही ब्लाऊज पीस घेणं अगदी गरजेचंच होतं.
0: आता सगळेजण असंच म्हणतात की माझं गरजेचं काम होतं. आता कशाला त्या बायका ब्लाऊज पीस आणि फळं किंवा भाजी घ्यायला दुपारी 12 टळटळीत उन्हात बाहेर पडतात.
1: जाऊ दे, तू जखमेवर मीठ चोळतोयस आणि त्या अनावश्यक गर्दी करणाऱ्या लोकांची बाजू घेतोय.
0: अगं मीठ चुळत नाहीये मी खरंच. एवढ्या उन्हाची तू बाहेर पडत जाऊ नको सुखदा. अगं केवढ्या जळा बसतायत उन्हाच्या. आणि आपल्याला सरकार सांगते त्यात अर्थ आहेच ना. उन्हात जाऊन आल्याचा त्रास लगेच होईल असं नाही, थोड्या वेळाने सुद्धा त्रास होऊ शकतो, पण होऊ शकतो.
1: हा, आत्ता तू म्हणाला त्याच्यावर मला लिंक लागली.
0: काय
1: गेल्या आठवड्यात मला थोडी चक्कर आल्यासारखं वाटत होतं बघ.
0: तर काय, आणि किती गळून गेल्यासारखं झालं होतं आठव. आणि कारण सुद्धा तूच शोधून सांग आठव.
1: मागच्या आठवड्यात की नाही, हो ना रे, अण्णा काकांना डबा घ्यायला हॉस्पिटलमध्ये जाणं झालं. शिवाय चांगले आंबे आले म्हणून फळवाल्याचा फोन आला, मग लगेच गेले नाही तर आंबे संपतील म्हणून तशीच भर दुपारी आंबे घ्यायला गेले.
0: आणि मी नेमका टूरवर होतो त्यावेळेस. सुखदा बघ, हे सगळे उद्योग करायचे पण सकाळच्या कमी उन्हाच्या वेळी किंवा संध्याकाळी उन्हं जरा सरल्यानंतर. फक्त हूं म्हणून पुन्हा येरे माझ्या मागल्या केलं तर काय उपयोग आहे. तू स्पष्ट सांग की हो मी हे पाळायचा प्रयत्न करेन.
1: हो ना रे, करेन. बस हे बघ, आता सुद्धा की नाही माझं डोकं बारीक बारीक दुखतंय, मला काही सुचत नाहीये. खर तर मी भरपूर पाणी नेलं होतं बरोबर.
0: अगं आणि ते छत्री टोपी स्कार्फ काय फक्त शोभेसाठी आणलेत का आपण? आणि गॉगल
1: स्कार्फ बांधला ना की सगळं चप्प होऊन जातात केस बघ.
0: हे आता काय म्हणजे तुला कोणाला दाखवायचे ते वाऱ्यावर भरभर उडणारे केशकुंतल?
1: दाखवायचे नाहीत रे, पण मला नाही आवडत स्कार्फ आणि गॉगल वगैरे, मी सवय नाही रे.
0: सुखदा ग, सगळ्या गोष्टी आवड म्हणून करायच्या असं नसतं ग. उन्हात जाताना डोकं आणि खरं तर शक्य तेवढी त्वचा झाकली गेलीच पाहिजे. डोळ्यांवर गॉगल असला पाहिजे, फॅशन म्हणून नाही तर उन्हाच्या त्रासाला अटकाव करण्यासाठी.
1: बरोबर आहे तुझं, पण खर तर मला वाटलं तर मी येऊन जाईन अर्ध्या पाऊण तासात परत. पण झालं काय, जाताना सुद्धा बस उशिराच मिळाली.
0: ए सुखदा मला सांगते, डबोलं कुठे पुरून ठेवूया आपण?
1: डबोलं? कसलं डबोलं रे?
0: अगं तू उन्हा तानाची सुद्धा रिक्षा किंवा टॅक्सी न करता बसनी किंवा चालत जातेस, पैसे वाचवतेस, तर ते वाचवलेले जे पैसे आहेत त्याचं डबोलं कुठे ठेवायचं हे विचारतोय मी. कळलं ना?
1: कळतय कळतय बरं. उपरोधाने ओत प्रोध भरलेलं वाक्य कळतय मला.
0: बघ मला एवढं सांगायचंय की आपल्या तब्येतीची काळजी आपणच घ्यायला हवी, ऋतुमानाप्रमाणे आपल्या दैनंदिन गोष्टींमध्ये बदल करायला हवेत. एरवी कसं तू छान व्यायाम आहार आरोग्य सगळ्या बाबतीत अगदी जागरूक आहेस. तुला सल्ला द्यायची पाळी माझ्यावर यायला नको असं तुला वाटत हो की नाही?
1: खरंय म्हणजे तू म्हणतोयस ते, पण आता खरंच पटतंय मला तुझं. नाही जाणार आता मी उन्हाची बाहेर, आणि गेले तर मग टॅक्सी वगैरे करून जाईन.
0: दॅट्स लाईक अ गुड गर्ल, आय मीन.
1: आणि तुम्ही गुड बॉय, तुम्ही सुद्धा काही गोष्टी करणं काही गोष्टी टाळणं गरजेचं आहे बरं का?
0: अरे मी काय केलं? मी तर कधीच उन्हात भटकायला जात नाही.
1: भटकायला म्हणून जात नाशील, पण गाडीने जातोच ना.
0: मग काय?
1: आणि त्या सरकारी मेसेज मगाशी तू म्हणाला त्याच्यामध्ये हेही म्हटलंय की एवढ्या भयंकर उष्ण वातावरणात कार मध्ये कार्बोनेटेड पेय परफ्यूम्स लायटर हे असलं काही ठेवू नका.
0: तुला तर माहितीये लायटरचा काय प्रश्नच नाहीये, मी सिगरेट वगैरे ओढतच नाही.
1: लगेच स्वतःची सफाई देण्यापेक्षा तो मेसेज पूर्णपणे वाच.
0: हो वाचतो वाचतो मॅडमजी. कारच्या खिडक्या थोड्या उघड्या ठेवा असं म्हटलंय. टाकीमध्ये इंधन अगदी फुल भरू नका.
1: टायर सुद्धा फार जास्त फुगवू नका.
0: कळलं कळलं, कारनी प्रवास करताना घ्यायची काळजी कळली, अगदी बरोबर आहे तू म्हणतेस ते.
1: चला शेवटी आपलं कोणत्या तरी एका गोष्टीवर एकमत झालं.
0: झालं म्हणजे काय होतं ग, आपलं भांडण नाही म्हणजे तात्विक वाद सुद्धा तेवढ्या पुरते असतात.
1: त्यामुळे ते आटोपतात सुद्धा काही मिनिटात. बरं ऐक ना, आज ताडगोळे नाही पण छान जांभळं मिळाली.
0: अरे वा, दे दे दे दे, लवकर दे. अगं जांभळं सुद्धा मला तेवढीच आवडतात. आय जस्ट लव जांभूळ. जांभूळ पिकल्या झाड खाली.
1: आय जस्ट लव जांभूळ वाले. अहो ढोल वाले, तुम्ही जरा आवरा आवरा तो ढोल स्वतःला आवरा.
2: सुखदा तू आलेली मला कळलं बरं का, पण मी आज काम करत होते.
0: अगं सुखदा, ही आतल्या खोलीत दार बंद करून काय करत होती कोण जाणे? काही सिक्रेट मिशन वगैरे नाही ना तुम्हा दोघींच? की त्याच तुझ्या त्या फिरत्या साडीसाठी काहीतरी शिवत होती.

0: त्यातल्या खोलीमध्ये बसून मी विचारलं पण ताकास तूर लागू दिला नाही तिनं.
1: अरे जीजू हो हो जरा धम खा. अरे आमच्या ऑफिससाठी आम्ही एक प्रोजेक्ट करतोय.
0: हो मला सांग त्या मुक्तासाठी शर्वरीला आणि या रेवाला प्रोजेक्ट साठी आपलं घरच का लागतं का नेहमी?
1: मी नको येऊ का मग सांग. ही मी चालले आता.
2: थांब ग रोहित तू नको रे पेडू तिला. सांग बरं आम्हाला कसलं प्रोजेक्ट आहे तुझं.
1: बाय द वे इथे शांतता असते म्हणून एका फ्लो मध्ये काम करता येतं म्हणून मी इथे येते. आणि माझ्या बहिणीच्या घरी येण्यापासून मुझे दुनिया की कोई ताकद रोक नाही सकती.
0: नाही ग बाई तुला रोकणारा मी कोण बापडा. बरं सांग कसलं प्रोजेक्ट आहे.
1: अरे कंपनीच्या CSR अंडर आम्ही एक उद्यान डेव्हलप करायला घेतलंय आणि उद्या म्हणजे 20 मे हा आंतरराष्ट्रीय मधमाशी दिवस आहे.
0: अरे बापरे मग काय तुम्ही मध गोळा करायला जाणार की काय?
1: तू तुला हवं ती बडबड कर मी सुखदाला सांगेन सगळं. आणि मजा म्हणजे 22 मे हा आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिवस आहे म्हणजे इंटरनॅशनल डे फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी.
0: आता कळलं.
2: पण यात तू काय करणार आहेस किंवा आज करत होतीस ते सांग.
1: अगं या प्रोजेक्ट मध्ये निसर्ग पर्यावरण आणि जैवविविधतेचं महत्व जाणून घेणं त्याचं संवर्धन करणं आणि त्याविषयी जागरूकता निर्माण करणं यासाठीचे उपक्रम असतात.
0: काय ग आणि मधमाशांचं काय?
1: हो हो सांगते सांगते. आपली परिसंस्था अन्न सुरक्षा आणि जैवविविधतेमध्ये मधमाशांच्या महत्वपूर्ण भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि त्याचं संरक्षण करणं असे या प्रोजेक्टचे ऑब्जेक्टिव्ह आहेत.
0: बापरे मला तर ऐकूनच झाप लागली.
1: काही बोलू नकोस. तुम्ही सुद्धा CSR मध्ये काम करत असालच ना.
2: सगळं माहितीये ग त्याला तुझी मजा घेतोय तो दुसरं काय.
0: पण मग हे सगळं तू मगाशी म्हणजे सुखदा याच्या अगोदर मला का नाही सांगितलंस घरे. वा
2: असू दे रे रोहित आता कळलंय ना तुला ती काय करत होती ते. मग झालं.
0: नाही नाही नाही पण तरी तरी तरी
2: किती प्रश्न विचारशील. शांत राहा जरा आणि मलाही थोडं शांतपणे बसू दे.
1: हो ना काहीतरी खुसपट काढत बसतो नुसता. बरं मला एक सांग जरा. मी खोलीत येत असताना तुमच्या तोंडी ते आय जस्ट लव्ह एवढं वाक्य ऐकलं. मी तुमच्या राजाराणीच्या मध्ये तर आले नाही ना.
0: नाही म्हणजे मी राजा आहे इथवर बरोबर आहे पण ही राणी
2: काय काय काय म्हणायचंय काय तुला. आणि मी कोण आहे तुझ्या मध्ये.
0: तू तू अगं तू ना तू तर महाराणी माझ्या दिलाशी राणी.
1: तुमचे जरा नाटकातले संवाद म्हणून झाले असले तर मला कोणी सांगेल का की कोण कोणाला लव्ह करत होत.
0: सांग सांग हिला.
2: अगं रोहित साठी ताडगोळे आणणार होते पण ते मिळाले नाहीत. मग जांभळं आणली.
0: हाय दुर्दैव. पण दुर्दैव कशाला ताडगोळा न सही मेरा दुसरा प्यार जांभूळ तो मिला.
1: ते जाऊ द्या. बरं पण इथे हा ग्लास कसला दिसतोय.
0: अगं
1: म्हणजे त्या तळाशी बसलेली लिंबाची एक बी त्या पेयाची साक्ष देते.
2: अगदी खरंच आहे. मी उन्हाची आले ना म्हणून रोहितने मला मस्त थंडगार लिंबू सरबत स्वतः करून दिलंय.
0: छान छान आता येणार ऑर्डर येणार. और एक ग्लास सरबत लाव. मला कल्पना होतीच आणि म्हणून मी चांगलं अगदी गंजभर सरबत करून फ्रीज मध्ये ठेवलंय. थांबा देतो रेवाबाई आपल्याला सुद्धा.
1: अशा तापत्या उन्हात सरबताची मजा काही वेगळीच नाही का ग सुखदा.
0: हो सरबत बनवणारा आणून देणारा मी आणि मजा येते की नाही सुखदा सांगणार. जमाना आलाय.
2: रोहित तुला आठवतं का रे आपण बांधवगडला जंगल सफारीला जाऊन अशाच कडक उन्हात रेस्ट हाऊस मध्ये परतलो होतो.
0: आणि तेव्हा तिथला तो मुलगा आधी आपल्याला कोलन वॉटरचे गारेगार टिश्यू द्यायचा चेहरा मान हात पुसायला. काय स्वर्ग सुख वाटायचं ग त्या क्षणी ते.
1: आणि मग आवळ्याचं किंवा वाळ्याचं थंडगार सरबत हवं तेवढं प्या. ऐक शरीर आणि आत्मा दोन्ही थंड आणि तृप्त होऊन जायचे.
2: रेवा आपला बंडू मामा शेतात जाण्यापूर्वी टोपीच्या कांदा ठेवायचा आठवतंय ना.
1: हो ना आणि तुमचे आबा खास उन्हासाठी तलम सुती शुभ्र पांढऱ्या बंडे आणायचे.
0: खर तर आबा अगदी नियमित व्यायाम करणारे 70व्या वर्षी सुद्धा सूर्यनमस्कार घालणारे. पण ते म्हणायचे उन्हाळ्यात व्यायाम सुद्धा कमी करायला हवा आणि केलाच तर उन्ह सरल्यानंतर हलका व्यायाम करायला हवा.
1: तू हलका व्यायाम म्हणालस ना तसा आमच्या आईचा शब्द प्रयोग आहे हलका आहार.
2: खरंच किती योग्य शब्द प्रयोग आहे तो. हलका आहार म्हणजे पचायला हलका पोटाला त्रास देणार नाही अशा प्रकारचा आहार.
1: आई म्हणते उन्हाळ्यात पाणी भरपूर प्या. ती तर रात्री झोपण्यापूर्वी धणे जिरे पाण्यात भिजत घालून ठेवते आणि त्याचं पाणी दिवसभर थोडं थोडं पिते आणि आम्हाला सुद्धा तेच पाणी प्यायला सांगते.
0: किती मस्त हे पाणी अक्षरशः सरबतासारखं लागतं आणि तेही थंड पाण्यात असेल तर आ हा हा हा मजाच.
2: आपल्या आधीची पिढी

0: प्रत्येक ऋतूचा विचार करून त्याप्रमाणे आहार विहार आणि सगळ्याच एकूण गोष्टींचं नियोजन करायचे, नाही का?
1: अगं सुखदा, आपल्या शेजारच्या बंगल्यात डॉक्टर जोग राहायचे माहितीयेत? त्यांच्या कुटुंबात सगळेच आयुर्वेदिक डॉक्टर, त्यामुळे त्यांच्याशी सहज म्हणून मारलेल्या गप्पांमध्ये सुद्धा केवढी छान माहिती मिळायची, आठवतीये?
0: चांगलंच आठवते मला. त्यांच्या बोलण्यात एका मुख्य सूत्राचा नेहमी उल्लेख असायचा.
1: ते म्हणायचे, आयुर्वेदानुसार प्रत्येक ऋतूमध्ये शरीरातील वात, पित्त आणि कफदोष संतुलित ठेवण्यासाठी विशिष्ट आहाराचं पालन करणं आवश्यक आहे.
2: म्हणजे थंडीमध्ये उष्ण पदार्थ, उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ खावेत. इंग्रजीमध्ये म्हणे ना, यू आर व्हॉट यू ईट.
0: खावेत नव्हे, त्यांचा शब्द होता सेवन करावं.
2: सेवन करावे.
0: आयुर्वेदानुसार आहार म्हणजे महाभैषज, म्हणजे सर्वोत्तम औषध मानलं जातं असं ते सांगायचे.
1: अगं पण प्रत्येक वेळी उष्ण पदार्थ उष्ण म्हणजे गरम कसा मिळणार ग?
0: अगं उष्ण म्हणजे हाताला चटका बसेल असा गरम नव्हे, तर ज्यांचा शरीरावर होणारा परिणाम हा उष्णता वाढवणारा असतो असे पदार्थ, म्हणजेच गरम मसाले, सुकामेवा, डाळी, आलं, लसूण.
2: आणि थंड म्हणजे फ्रीज मधले नव्हे, शरीराला थंडावा देणारे, उदाहरणार्थ ताक, पुदिना, काकडी, सरबत, सातू वगैरे.
1: नुसती नाव ऐकली तरी खावं आणि प्यावं वाटू लागलंय. ताक, पुदिना, काकडी,
2: रे वा, ताक म्हणजे मसाला ताक नाही बरं, घरी विरजण लावून केलेल्या दह्याचं ताक.
0: हा, आणि ते सुद्धा गोड दह्याचं, लाकडी रवीने घुसळलेलं. घुसळताना 100 अंक मोजून केलेलं प्लेन ताक, चिमूटभर सैंधव घातलेलं असं ताक हे आरोग्याला उत्तम. रेफरन्स ते आपले वैद्यबुवा.
2: ताक हे नैसर्गिक प्रोबायोटिक आणि पाचक अमृत आहे, जे पचन सुधारतं, शरीराला थंडावा देतं आणि रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढवतं.
0: त्याच्यात कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन B12 हे सगळं भरपूर असतं, जे हाडांच्या आरोग्यासाठी आणि उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
2: कळलं का?
1: पुरेपुरे तुमचं तक्रम पुराण. आज आहार आणि आरोग्याविषयीचा ओव्हरडोज झालाय मला. आता शाळा संपली असेल तर खाऊ तरी द्या या लेकराला काहीतरी, तो पण चांगला पोटभरीचा बरं का.
0: देते देते पोटभरीचा, पण आहार मात्र हलकाच.
2: बाय द वे रेवा, हलका आहार म्हणजे वेफर्स किंवा केक नव्हे बरं का?
1: जिजू तेवढं माहिती आहे बरं का मला.
0: चला, फक्त रेवासाठी नाही तर सगळ्यांसाठीच खाऊ आणलाय.
2: अरे वा,
0: हे बघा छान कलिंगड आणि डाळिंब. कलिंगड कापून गार करते आणि रोहित तू जरा डाळिंब तेवढं सोलून दे. आणि रेवा तू?
1: मी ही फळं खाण्याचं पवित्र कर्म करते. नवे नवे, मी या पवित्र अन्नाचं सेवन करतीये.
2: वा वा वा वा, जिजू आणि ताई बिचारे राबत आहेत आणि ही मात्र.
0: रोहित टपरे अपुरे झालं, चला शांतपणे खाऊ दे तिला.
1: तूच ग, तूच सुखदा, तूच माझी खरी ताई. वेड्या बहिणीची वेडी ही माया, जिजूला नाही सालीची दया माया.
0: त्याच्याशी बोलण्यात वेळ घालवू नको बाया. माझी वेडा बाई नुसती.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते चेतना झांजे, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे.

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात

0: ताकद आहे तोपर्यंत आम्हालाही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
1: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
1: श्रोतेहो आता आपण ऐकणार आहोत उद्योग मंत्र वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.
3: आपलं घर हे निवारा सुरक्षितता तर देतच, पण त्याही पलीकडे आपल्या भावना त्या घराशी जोडलेल्या असतात आणि म्हणूनच ते आपल्याला आपलंसं वाटतं. जगात कुठेही कितीही सुखसुविधा मिळत असल्या तरी कधी एकदा आपल्या घरी परत येतो असं आपल्याला होतं. आपलं स्वतःचं घर हे सर्वात हक्काचं, उबदार, प्रसन्नता देणारं, आपल्या स्वप्नांच्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी बळ देणारं असं ठिकाण असतं. अहो घरच का, आपण काम करतो ते ऑफिस, कारखाना, इथल्या वास्तूशी सुद्धा आपलं नातं जडतं. याशिवाय आपण राहतो त्या परिसरामध्ये, त्या शहरामध्ये ऐतिहासिक वास्तू असल्या तर त्या पाहूनही आपल्या मनात अभिमान दाटून येतो. या वास्तू उभारण्यापूर्वी नगररचनाकार, वास्तुविशारद, अभियंता ते अगदी सर्वसामान्य मजुरापर्यंत अनेक व्यक्ती राबत असतात. वास्तू निर्मिती आणि संवर्धन या क्षेत्रामध्ये गेली 15 वर्ष कार्यरत असलेली युवा वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर हिला आज आपण आमंत्रित केले. ग्रीष्मा नमस्कार.
4: नमस्कार.
3: आणि ती आज आपल्याला तिचे या क्षेत्रातले अनुभव सांगणार आहे. वास्तू संवर्धन हा एक वेगळा विषय आहे तर त्याविषयीही जाणून घ्यायला आवडेल. तर मुळात वास्तू निर्मिती आणि संवर्धन या क्षेत्राची निवड कशी केली?
4: लहानपणापासूनच मला डॉक्टर बनणं किंवा इंजिनियर बनणं एवढा कल नव्हता, त्यामुळे अभ्यास खूप केला असं वगैरे पण नव्हतंच. पण ड्रॉइंगची आवड होती, काहीतरी बनवायची इच्छा असायची कायम.
3: हा हा.
4: आणि क्रिएटिव्हिटीकडे विचार सगळ्यांपेक्षा वेगळे वाटायचे घरातल्यांमध्ये, त्यामुळे मला जसे कपडे आवडायचे तसे माझ्या बहिणीला आवडायचे नाहीत. सगळ्यांची चॉईस कायम वेगळीच पडायची माझी, त्यामुळे मला असं थोडंसं वेगळंच वाटायचं की मी काहीतरी वेगळा विचार करते की काय. आणि मग हळूहळू त्याच्यातनं सॉफ्टवेअर शिकत गेले थोडे बहुत, कम्प्युटर इंट्रोड्यूस झाला. 10वी 12वीतच मी ऑलरेडी कम्प्युटर शिकायला सुरुवात केलेली, ज्याच्याने मला अॅनिमेशन कडे थोडस कल जास्त होता. सो अॅनिमेशन मध्ये फोटोशॉप वगैरे असे वेगवेगळे सॉफ्टवेअर लागतात, पण तेव्हा अॅनिमेशन हे डिग्री नव्हती मिळत.
3: बर.
4: आणि तेव्हा एवढं प्रचलित पण नव्हतं की आई वडील म्हणतील की जा डिग्री नाहीये पण करिअर कर म्हणून. त्यामुळे मग दुसरी फील्ड ही एक ऐकून माहिती होती मित्रमैत्रिणींमध्ये की आर्किटेक्चर करावं.
3: घरातलं कोणी नव्हतं?
4: नाही, कोणीच नाहीये घरात माझ्या. आणि माझा काका एक सिव्हिल इंजिनियर होता पण त्याचा आर्किटेक्चरशी परत काही संबंधच नाहीये. तर मग तो विचार करून मी एक्झाम दिली मैत्रिणींबरोबर 12वीत. मग सीईटी काही दुसरी दिली नव्हती, इंजिनिअरिंगची किंवा मेडिकलची काहीच दिली नव्हती, फक्त ही एक आर्किटेक्चरची दिली. चांगले मार्क मिळाले आणि ऍडमिशन खूप चांगल्या कॉलेजमध्ये झाली माझी, त्यामुळे मग मी कंटिन्यू केलं.
3: अच्छा.
4: केल्यानंतर मला त्याचा जो फायदा झाला तो जास्त इम्पॅक्टफुल होता.
3: अच्छा. शिक्षण मुंबईमध्ये?
4: मुंबई. कमला रहेजा म्हणून एक कॉलेज आहे, इंडिया मधलं वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे, टॉप 5 मध्ये येतं ते. तर तिकडे केलंय मी माझं आर्किटेक्चर.
3: अच्छा.
4: आणि मग तिकडे माझे मला विचार कळायला लागले, जे मला आधी वाटायचं की माझे वेगळे विचार आहेत, पण ते काय वेगळे पण आहे आपल्यामध्ये हे तिकडे मला जाऊन कळलं.
3: अच्छा.
4: सो ते

0: मला खूप महत्वाचं टप्पा होता माझ्या आयुष्यातला, पाच
1: त्याचा शोध लागला असं म्हणताय.
0: येस अगदी.
1: आणि मास्टर्स पण तिथूनच केलं.
0: हो, मी मास्टर्स पण पहिले होती इच्छा बाहेर जाऊन करायची, पण लग्नानंतर जे माझं सासर आहे ते पण 40 वर्ष आमची स्वतःची प्रॅक्टिस आहे माझ्या सासऱ्यांची, तर त्यांना जॉईन केल्यावरती असं वाटलं की इथेच प्रॅक्टिस करायची आहे, तर आपलं परिसर आणि आपलं शहर हे कसं वर्क करतं ते जाणून घेणं जास्त महत्वाचं आहे देन की बाहेर जाऊन शिकून येऊन. कारण खूप जणांना बघितलं जे बाहेर जाऊन शिकतात पण परत इंडियात आल्यावर त्यांना तेवढं प्रोफाईल मिळत नाही, कारण त्यांचं नॉलेज त्या देशाशी लिमिटेड राहतं.
1: बरोबर. आणि प्रत्येक देशामधल्या वास्तूंच्या रचना ह्या त्या त्या देशातल्या संस्कृतीशी सुद्धा
0: संस्कृतीशी जोडलेल्या आहेत, प्लस तिकडचे रूल्स आणि रेग्युलेशन हा महत्वाचा भाग होतो. जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. एक बिल्डिंग आल्यावर तिकडे 100 लोकांचं फुटफॉल वाढतो, रोडवरती ट्रॅफिक वाढतं, चहाच्या टपऱ्या येतात आजूबाजूला, हा सगळा एकंदरीत इम्पॅक्ट होत असतो. सो हा
1: त्याचाही विचार करावा लागतो.
0: सराउंडिंग, माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, इथपासून विचार करायचा असतो खरं.
1: अच्छा.
0: त्यामुळे
1: हे ऐकायला खरंच छान वाटतंय, पण मुंबईत तर आपण इतक्या दाटीवाटीने इमारती पाहतो.
0: तर लँड रेट वाढल्याचा प्रॉब्लेम आहे मुंबईला. लोकांनी इतकं ग्लॉरीफाय करून ठेवलंय की मुंबई म्हणजे स्वप्न नगरी वगैरे, त्यामुळे सगळ्यांना मुंबई द्यायचं आहे आणि मग लँडचं आहे एवढी
1: जमीन तेवढीच
0: वाढू नाही शकत अजून, तर त्याच्यातच लोक वाढवत चाललेत.
1: तुमचा स्वतःचा फॅमिली बिझनेस, कुटुंबाचा व्यवसाय आहे आणि त्यामध्येच आपण जायचंय म्हटल्यानंतर सोपं असेल ना तुलनेने.
0: आम्ही या क्षेत्रात गेले 40 वर्ष आहोत. आमच्या कंपनीचं नाव आहे नंदापूरकर असोसिएट्स आणि आम्ही गेले 40 वर्ष आर्किटेक्चर आणि इंटिरियर आणि अर्बन प्रॅक्टिस करत आहोत. सोपं होतं पण एकत्र काम करणं विथ फॅमिली थोडासा फरक पडतो, कारण तुम्ही 24 तास एकत्र असता आणि नंतर एका पॉइंटला कंटाळा पण येतो एकमेकांचा.
1: जी माणसं घरात तीच पण ऑफिसमध्ये,
0: म्हणजे मला मूल होण्याआधीपर्यंत तर आम्ही फक्त कामच करायचो, घरी जाऊन पण काम, ऑफिसला पण काम, असंच व्हायचं. पण त्याच्यानंतर थोडं थोडं बदललं. आता आम्ही सध्याचं जनरेशन पण वेगळं झालंय, त्यांना पण वर्क लाईफ आणि फॅमिली लाईफ बॅलन्स हवाय, तर आम्ही पण हळूहळू तो सुरू केला. आता बघूया.
1: बरोबर. करिअर करण्यासाठी स्वतःला एस्टॅब्लिश करणं, सिद्ध करणं हे तुलनेने सोपं गेलं का?
0: बॅकग्राऊंड वाईज कॉन्टॅक्ट मिळायला पटकन सोपं होतं, पण इथे थोडासा असा होता की आमची जुनी प्रॅक्टिस थोडी वेगळ्या पद्धतीची होती. म्हणजे मी आणि माझा नवरा तो पण आर्किटेक्ट आहे, तो अर्बन डिझायनर आहे.
1: अच्छा.
0: आणि मी अर्बन कॉन्झर्वेशनिस्ट आहे. तर आम्ही मास्टर्स पण एकत्रच केलंय.
1: बरं.
0: तर आमची थोडं विचाराची पद्धत किंवा काम करण्याची पद्धत ही थोडी डिझाईन ओरिएंटेड आहे. म्हणजे आम्हाला डिझाईन्स करायला आवडतात, आम्हाला नवीन दररोज नवीन काहीतरी क्रिएट करू का आपण, हा जो एक वेगळा आनंद आहे ना तो अनुभवायला खूप आवडतो.
1: म्हणजे नुसत्या इमारती बांधायच्या नाही.
0: म्हणजे आमची फिलॉसॉफी पण त्यामुळे आम्ही असंच म्हणतो की आम्ही नुसते बिल्डिंग नाही बांधत आहोत. एक सोपी गोष्ट आहे की एक डॉक्टर आपल्याला आजार झाला की आपण डॉक्टरकडे जातो, पण वास्तू ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला आजारी पडूच देऊ शकत नाही.
1: बर.
0: इतकं सुंदर तुम्ही त्याला बनवू शकता आणि वास्तुशास्त्र अशा ज्या आपल्या जुन्या गोष्टी आहेत जे आपल्याला हेरिटेज म्हणतो आम्ही, आता कल्चरल हेरिटेज म्हणतो त्याला, तर त्या गोष्टींचा आपण जर वापर केला खरोखर
1: आणि त्याच्याकडे डोळस वैज्ञानिक दृष्टी असायला हवी का,
0: असं वाटतं की या लेवलवरती जर सिटीज डिझाईन झाल्या ट्रॅफिक मुंबईचा, या गोष्टी आमच्या लेवलवर आम्ही सॉल्व्ह करू शकतो जर चांगले आर्किटेक्ट्स आणि अर्बन प्लॅनर्स म्हणा, डिझायनर्स म्हणा, हे जर गव्हर्नमेंट लेवलला किंवा अशा गोष्टीवरती काम करायला असतील तर हे प्रॉब्लेम्स, हे इश्यूज टॅकल करता येऊ शकतात सोप्या पद्धतीने.
1: म्हणजे नगररचना आणि वास्तुरचना या दोन्ही अतिशय महत्वाच्या आहेत. बरं. पण मग अनुभवासाठी उमेदवारी ही सुद्धा तुमच्या स्वतःच्या व्यवसायात केली की कसं?
0: मी केलंय काम आधी, एक दोन जागी करून बघितलं प्रयत्न आणि मग इथे या स्वतःच्या ऑफिसमध्ये जॉईन केलं.
1: बरं.
0: जेव्हा मी आधी काम करत होते तिकडे मला लक्षात आलं की मला संवर्धन हा विषय जास्त आवडतोय. कारण एक तुम्हाला काळा किल्ला म्हणून माहिती असेल, धारावीमध्ये एक छोटासा किल्ला आहे, तिकडे आम्ही साईटवरती गेल्यावरती आम्हाला लक्षात आलं की एक एवढी छोटीशी वास्तू आहे पण ती लोकांनी ज्या पद्धतीने त्याला वापर करायला सुरुवात केलाय ते एक वेगळंच हे आहे की प्रोटेक्शन आहे त्याला, ASI मॉन्युमेंट

0: मॉन्युमेंट आहे, सगळं आहे. सो कम्युनिटी आजूबाजूची ही या हेरिटेज बरोबर म्हणा किंवा या जुन्या वास्तू आहेत ज्या त्यांच्या बरोबर वाढतायत, सो त्यांना त्याच्याबद्दल एक आपुलकी असते, आपलेपणा असतो. आणि त्यांनी स्वतःबरोबर ते वास्तूला पण वाढताना बघितले, एज होताना बघितले. स्टोन असतो तो स्वतःचा पण लेअर सोडत जातो एक एक, किंवा त्याला एक पटीना म्हणून आम्ही टर्म वापरतो, त्याला एक कलर चढतो, त्याच्यावर
1: थर येतो,
0: त्याचे रंग बदलतात ओव्हर द इयर्स. सो ह्या गोष्टी त्या लोकांनी तिकडच्या ऑब्झर्व केलेल्या असतात, आणि त्यामुळे हे खूप महत्वाचं फील्ड वाटलं मला की ह्या गोष्टी लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत. हे नकळत होत आहे त्यांच्याकडनं, त्यांना काही त्याचा, कारण ही फील्डच त्यांच्यासाठी नवीन आहे, जास्त नॉलेज नाहीये
1: त्याविषयी. जागृती करणं हे सुद्धा घडू शकतं,
0: आणि लोकांनीच कन्झर्वेशन केलेलं जास्त बेटर आहे कारण ते त्यांच्या पद्धतीने करू शकतात.
1: बरोबर. ग्रीष्मा, तुझे काही महत्वाचे असे वास्तू संवर्धनाचे प्रकल्प, त्याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: सध्या आम्ही बघायला गेलो तर CST स्टेशन जे आपलं आहे
1: छत्रपती शिवाजी महाराज,
0: येस, तर त्याचं आता सध्या काम चालू आहे. तुम्ही येता जाता बघू शकता. आता मी डोम वरती काम करतोय, तिकडे काम करताना वरती चढणं तिथपासून सुरुवात आहे. सरळ बिल्डिंग, नवीन बिल्डिंग वरती चढणं खूप सोपं असतं, लिफ्ट लावलेली असते, स्कॅफोल्डिंग असतं व्यवस्थित, पण ह्या ज्या वास्तू आहेत त्या त्या काळात बनलेल्या, तेव्हा ते डोमचे आकार, तो डोम असा सरळ पण नाहीये की तो अर्धा सरळ आहे आणि मग टर्न पण होतो, त्याला 8 बाजू आहेत. सो प्रत्येक बाजूला जाऊन चेक करणं की तिकडचा दगड किती खराब झालाय, काय झालाय, कुठे क्रॅक्स आहेत, या गोष्टी चेक करायच्या वरती जाऊन, त्या कामगारांनी जाऊन काम करायचं, ते स्टॅच्यूच्या वरती चढायचं, त्याला रिपेअर करायला, हे सगळं खूप मॅजिकल आहे म्हणजे. आणि तसे क्राफ्ट्समॅनशिप मिळवणं या काळात हा एक खूप मोठा सध्याचा येणारा आम्हाला अडचण वाटतेय, की
1: म्हणजे ते कौशल्य असायला हवं.
0: येस, कारण आता ती क्राफ्ट्समॅनशिप म्हणले तर नवीन मटेरियल आल्यामुळे मार्केटमध्ये जसं फास्ट फॅशन आली आहे की दर 15 दिवसांनी लोक कपडे चेंज करतात, डिझाईन्स चेंज करतात, प्रत्येक सीझनला नवीन कपडा येतो, तसं इंटिरियरमध्ये पण हल्ली व्हायला लागलंय. दर 5 वर्षांनी लोकांना स्वतःचं घराचं हे बदलायचं असतं, रिनोव्हेट करायचं असतं. पण ही जी जुनी मटेरियल्स आहे जी नॅचरली आपल्याला मिळाली आहेत, ती आपल्या DNA मध्ये आहेत, ती आपल्याला समजतात माणसाला की हे लाकूड आहे. मला ह्याच्यावर खूप सोपं हे होतं की मी माझ्या बाबांना घरात बघितलंय एखादं गोष्ट रिपेअर करताना, पण आजकाल आपण नाही करत पटकन रिपेअर, कारण आपल्याला ते मटेरियलच माहीत नसतं. जुन्या लाकडाच असायचं, स्क्रू लावता यायचा पटकन. आताच्या प्लायमध्ये किंवा वेगवेगळ्या मटेरियल्स बरोबर आपली तेवढी मैत्रीच नाहीये, कारण आज मैत्री कराल तर 5 वर्षांनी ते मटेरियल गेलेलं पण असेल मार्केटमध्ये, त्यामुळे खूप एक अनोळखीपणा पण आहे थोडासा नवीन मटेरियल्स बरोबर.
1: आणि जुनं जे आहे तो ठेवा आहे, वर्षानुवर्ष टिकून राहिलंय,
0: हो,
1: तर ते राखणं हे खूप महत्वाचं आहे.
0: आणि त्याच्यासाठीच हे कारागीर पण खूप महत्वाचे आहेत, कारण ह्यांच्या पिढ्यानपिढ्या हे काम करत आली आहेत. त्यांना जर नाही जपलं आपण तर हे आर्ट आणि हे क्राफ्ट नष्ट होऊन जाईल, मग पुढे कधी मिळणारच नाहीत कामं करायला. त्यामुळे हेरिटेज वाचवण्याचा हा पण एक असला पाहिजे मोटिव्ह की हे क्राफ्ट्समन हे लोकांना पण
1: कौशल्य,
0: त्यांना पण इकॉनॉमी मिळाली पाहिजे थ्रू ह्या कामाने.
1: बरोबर, त्यांना रोजगार मिळत राहिला तर ते त्या प्रकारचं काम करत राहतील.
0: करेक्ट.
1: आणखी काही प्रकल्पांविषयी,
0: एक आपण महाबळेश्वर क्लब म्हणून एक आहे, ते जास्त करून इंटिरियर एक्सटिरियर लँडस्केप सगळा मिळून आहे. नंतर लोणावळ्याला पण आपण एक म्युझियम करतोय, जे ट्रेन्स गलीज असतात म्हणतात त्यांना, जुन्या ट्रेन्स, त्यांच्यासाठी म्युझियम डिझाईन करतोय.
1: अरे वा,
0: ते खूप इंटरेस्टिंग प्रपोजल असणार आहे. त्याला यायला एक साधारण 6-7 महिने जातील अजून. ते पण करताना आम्हाला चॅलेंजेस म्हणायला गेलं तर ट्रेन्स आहेत जुन्या, त्या जेव्हा आपण एवढ्या पब्लिक समोर ओपनली आणतो, हजार्ड असतात, पाऊस खूप आला, वरतून काही पडलं झाडावरनं वगैरे वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करायला लागतो आणि त्याप्रमाणे डिझाईन्स करायला लागतात, त्याप्रमाणे मॅनेजमेंट, टुरिस्ट कसा फिरणार आहे आतमध्ये, इथपासून मग त्याच्यासाठी सायनेजेस वेगवेगळे लागतात, ब्लाइंड पर्सन शुड बी एबल टू, म्हणजे त्याला पण फिरता आलं पाहिजे
1: आणि वास्तू
0: त्याला ऐकू गेलं पाहिजे, सगळंच ओव्हरऑल.
1: बरोबर.
0: सो अशा गोष्टी पण डिझाईन करताना बघाव्या लागतात, विचार करावे लागतात.
1: नवीन बांधकाम एखाद्या इमारतीचं आणि जतन संवर्धन एखाद्या वास्तूचं करणं, तर याच्यामागे दृष्टिकोनातला फरक हा काय असतो?
0: दृष्टिकोन असा फरक असू नये असं माझं मत आहे दोन्ही गोष्टींकडे.

करताना असं माझं स्पष्ट मत आहे. कारण आज आपल्याला ज्या 100 वर्षापूर्वी इंग्रजांनी बनवून ठेवलेल्या वास्तू त्याच आपल्याला असं एकदम कुतूहल वाटतं, आश्चर्यचकित करणाऱ्या वास्तू बघितल्या तर त्याच आहेत. त्याच्यानंतर खूप आर्किटेक्ट्सने काम केलंय, खूप लोकांनी नॉन आर्किटेक्ट्सने पण काम केलंय, पण त्या बिल्डिंग्स बद्दल आज आपल्याला असं आहे का आश्चर्य किंवा कौतुक? का नाहीये? कारण इंग्रजांची मे बी इच्छा होती की त्यांनी अजून राज्य करावं, 100 वर्ष नाही, त्यांना टिकवण्याचं होतं की इथे बिल्डिंग ज्या आम्ही बांधू त्या खूप वर्ष टिकतील, तेवढे वर्ष आम्हाला राज्य करता येईल. आणि आज आपण तो विचाराने पण वास्तू बांधतोय का? जो आपला परंपरा आहे आपली की पहिल्या पिढीने दुसऱ्या पिढीला काहीतरी द्यावं, या जर दृष्टिकोनाने वास्तू बांधल्या गेल्या तर मला वाटतंय की

0: ह्या जर दृष्टिकोनाने वास्तू बांधल्या गेल्या तर मला वाटतंय की पुढच्या जनरेशनकडे पण काहीतरी हेरिटेज असेल
1: राहील.
0: नाहीतर 100 वर्ष जुनी हीच वस्तू फक्त हेरिटेज म्हणायला जर गेलो तर त्याच्यात काही कौतुक उरणार नाही. नवीन गोष्टींना पण हेरिटेज कसं म्हणता येईल
1: बरोबर
0: तो पण विचार केला पाहिजे.
1: या क्षेत्रामध्ये आणि तुमच्या फर्ममध्ये नव्याने तू ज्या वेळेला आलीस ग्रीष्मा तर त्यावेळेला अशा काही नवीन कल्पना मांडणं किंवा काही सूचना करणं याचं स्वागत होत होतं का काही समजावून देताना काही वेळेला संघर्ष म्हण किंवा काही काळ जावा लागला असं घडलं का कधी?
0: हो हो प्रत्येक कंपनीत हा होतो. जेव्हा जुनी जनरेशन जाते आणि नवीन जनरेशन येते तेव्हा त्या दोघांना एकत्र काम करण्यासाठी कारण जुन्या आता आमच्या फील्डमध्ये असं झालं की ते जुन्या जनरेशनने फक्त पेपरवर काम केलंय आता आम्ही कम्प्युटर वापरायला लागलोय. पहिले ड्रॉइंग सगळे मोठे मोठे
1: हाताने
0: काढलेले असायचे त्यामुळे हार्डवर्क खूप असायचं खूप. आणि जर आता आपल्या जनरेशनने ठरवलं की मी एवढेच आवर्स काम करणार आहे आणि तेवढ्या तासात माझं काम होणार आहे तर हे पचनी पडायलाच पहिली वेळ लागतो जुन्या जनरेशनला. तर किती वेळ काम करणं आणि खूप काम केलं म्हणजे खूप वेळ काम केलं असं जी परिभाषा आहे त्या सगळ्या बदलायला वेळ लागला. कम्प्युटरवरनं प्रिंट्स काढून प्रिंट्सवरती काम करणं किंवा आता आम्हाला प्रिंट काढावीच लागत नाही अशा गोष्टींना पण समजवायला वेळ लागतो.
1: बरं मुंबईमध्ये विशेषतः दक्षिण मुंबईमध्ये अनेक वास्तू आहेत की ज्यांच्या खरोखरच संवर्धनासाठी म्हणजे वारसा वास्तू आपण ज्यांना म्हणतो हेरिटेज साईट्स अशा अनेक आहेत तर त्याच्यामधल्या काही टाटा मेमोरियल हॉस्पिटल असेल किंवा हाफकिन बंगलो वगैरे याचं देखील काम तुम्ही काही प्रमाणात केलं होतं ना?
0: टाटाचं हॉस्पिटल नवीन येतंय जे हाफकिनच्या लँडवर येतंय.
1: अच्छा
0: जी की एक म्हणजे आता टाटाचं कॅन्सरचं काम आपण माहितीच आहे सगळ्या वर्ल्डमध्ये माहिती आहे आणि तुम्ही सिच्युएशन बघितली पण असेल किती पेशंट्स मुंबईत येत आहेत फॉर ट्रीटमेंट तर त्या मानाने म्हणून गव्हर्नमेंटने त्यांना ही लँड अलॉट केली आहे हाफकिनची. त्याच्यावर ते नवीन एक हॉस्पिटल येतं कॅन्सरचं ते आपण आर्किटेक्ट म्हणून काम करतोय.
1: बरं
0: तर त्याच्यात कॉन्झर्वेशनचा पार्ट म्हणजे तिथे आम्हाला मूर्ती मिळाली आहे जी ASI मॉन्युमेंट मध्ये येतं आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया म्हणजे ASI तर त्यांची हे डिपार्टमेंट आहे बेसिकली आपले सगळे जे वास्तू आहेत किल्ले आहेत हे या बॉडीच्या अंडर येतात.
1: त्याचं संरक्षण
0: करणं आणि त्याच्यासाठी फंड्स फ्लोट करणं एव्हरीथिंग हे सगळं त्यांच्या अंडर असतं. असे स्टेट आर्किओलॉजी पण एक असतं हे सेंट्रल झालं स्टेट असतं आणि आपल्या मुंबईचं बघायला गेलं तर MHCC म्हणून मुंबई हेरिटेज कमिटी असं एक बोर्ड
1: संस्था आहे
0: तो आम्हाला कुठलेही बिल्डिंगचं काही कॉन्झर्वेशन करायचं असेल तर आम्हाला यांच्याकडनं परमिशन लागतात NOC लागते नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागतं. सो त्याच्यासाठी म्हणजे हे आम्हाला गाईड करतात इन अ वे की कसं केलं पाहिजे. याच्यात खूप एक्सपर्ट्स असतात त्या कमिटीवरती बसलेले ते आम्हाला गाईड करतात की तुम्ही असं करा असं करा हे तुम्ही कसं करता हे आम्हाला सांगा. सो त्याच्यासाठी हे गायडन्स म्हणून आहेत सोबत.
1: अच्छा हे खूप वेगळ्या प्रकारचं काम आहे नाही का म्हणजे मगाशी तू म्हणालीस की जसं त्या डोम वरती चढून त्याचं संवर्धन करणं त्याचे सगळे कोण नीट पाहून त्या त्या ठिकाणची डिझाईन कशी आहेत ती पुन्हा सुरक्षित करणं या प्रकारचं काम हे आव्हानात्मक आहेच हे कला कौशल्य असणं पण याच बरोबरीने आणखी काय काय आव्हानं या ऐतिहासिक वास्तूंच्या जतनाच्या बाबतीत जाणवतात?
0: खूप मोठा हे आहे जो की डेटा अवेलेबल नाही आहे बऱ्याच गोष्टींचा. आम्हाला याचे ड्रॉइंग शोधणं किंवा याच्यावरती माहिती मिळवणं ही खूप वेगवेगळे डिपार्टमेंट इन्वॉल्ड असल्यामुळे पण फरक पडतो की कुठे कुठे स्टेट आर्किओलॉजी इन्वॉल्ड असते कुठे कुठे अजून वेगवेगळ्या बॉडीज इन्वॉल्ड असतात बोर्ड्स असतात जे स्वतःची किंवा प्रायव्हेट लँड असेल तर त्यांचं स्वतःचं रूल्स अँड रेग्युलेशन असतात. आता रेल्वेचं आहे तर रेल्वेचे स्वतःचे हेरिटेजचे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत. सो डेटा कलेक्ट करणं सगळ्यांकडनं हा एक खूप मोठा टास्क होतो पहिला. आणि दुसरं म्हणजे मटेरियल्स अचानक शोधताना कळतं की अरे इथपर्यंत पोचलोय आणि आता इथे नवीनच काहीतरी प्रॉब्लेम आढळलाय. आपण ज्या वास्तू स्वच्छ करायला सुरुवात करतो त्याच्यात अनसीन गोष्टी खूप असतात म्हणजे मे बी तो लेअर आत्ता दगडाने भरलेला आहे पण तो काढल्यावरती अचानक कळतं की अरे इथे खूप मोठं क्रॅक आहे आणि आता वरती चढल्यावरती लक्षात येतं की आता ह्याला ट्रीट पण करायचंय मग परत त्याची तयारी खाली करायची असं ह्या सगळ्या गोष्टी सरप्राईजेस खूप असतात. तर तो पण एक म्हणजे इंटरेस्टिंग आहे पण चॅलेंजिंग पण आहे, कारण अचानक

0: वाटू शकते की त्यासाठी कोणतीतरी स्पेशलाइज्ड क्राफ्ट्समनशिप लागू शकते किंवा कोणीतरी स्पेशलाइज्ड कन्सल्टंट लागू शकतो हे काम करायला. तर तेव्हा मग थोडंसं हे होतं. मी म्हणलं तसं की क्राफ्ट्समन्स मिळणं पण एक खूप मोठा प्रॉब्लेम व्हायला लागला हळूहळू. कारण जर हे मटेरियलच वापरले जात नाहीत तर ते लोक पण ह्या फील्डमध्ये का कामं करतील ना, त्यांना पण दुसरी फील्ड शोधायलाच लागते.
1: बरोबर. हे सगळं टीमवर्क सुद्धा आहे नाही का फार मोठं.
0: हो
1: म्हणजे नुसतंच तुम्ही डिझाईन करून दिलीत आणि झालं असं नाही.
0: खूप मोठं टीमवर्क आहे. आपल्याला खूप लोकांकडनं, आता एशियाटिक लायब्ररी पण आम्ही वापरतो बुक्स आणि ह्याच्यासाठी रिसर्च करायला, तर तिकडनं खूप इंटरेस्टिंग ह्याच्यात ह्या बिल्डिंगचं बोलायला गेलो तर आपण आणखीन एक वेगळा हे पण येऊ शकतो भाग. कारण ह्याच्यात स्टेन ग्लास जो आहे तो इतका मोठा पार्ट आहे. आत्ता मुंबईत खूप कमी बिल्डिंग मध्ये स्टेन ग्लास उरले आहेत आणि या बिल्डिंग मधली बऱ्यापैकी स्टेन ग्लास ओरिजिनल आहे.
1: काचा
0: ज्या बाहेर दिसतात रंगीत काचा. आणि त्याचं कॉन्झर्वेशन करण्यासाठी एक एक्सपर्ट लागतो.
1: बरं.
0: तो माझ्या पण बियॉन्ड आहे, म्हणजे आय एम द लीड, तरी पण हे काम करणारे एक्सपर्ट्स वेगळेच आहेत. सो ते त्यांना शोधून त्यांच्या बरोबर, तर त्यांच्याकडनं पण खूप शिकायला मिळतं कधी कधी. असं प्रत्येक माणसाकडनं वेगवेगळ्या. सो ह्यातला कार्पेंटर पण काहीतरी शिकवूनच जातो शेवटी, जो दार रिपेअर करायला आलाय. कारण ब्रासच्या कड्या हे ते एवढं जुनं जुनं वस्तू आहेत त्या बिल्डिंग मध्ये, ज्या आपण कधी सहज बघायला मिळत नाही.
1: म्हणजे ते लाकूड सुद्धा उच्च प्रतीचं आहे, धातू जो वापरला गेलेला आहे तो सुद्धा चांगल्या प्रतीचा, काच चांगल्या प्रतीची,
0: अगदी
1: अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ मिळवणं हे एक आव्हान म्हणता येईल. आर्किटेक्चर शिकणाऱ्या तर खूप मुली आहेत, त्यांना वाव याही क्षेत्रात कसा आहे? वास्तू संवर्धनामध्ये
0: वाव आहे. कारण हा आहे ना एक पॅशन ओरिएंटेड फील्ड आहे पूर्णपणे. ह्याच्यामध्ये मुलगा मुलगी जेंडरचा काही फरक पडणार नाहीये. जर तुम्ही डिझाईन आणि ह्याला खूप सिरियसली विचार करत असाल की तुम्हाला आवड आहे, मला काहीतरी बनवायचंय, मला देशासाठी पण काहीतरी चांगलं द्यायचंय. मी म्हणलं तसं की मला मुंबईचा एक छोटासा प्रॉब्लेम, आम्ही आता रिसर्च करतोय की ट्रॅफिक शाळेंच्या बाहेर जो होतो अचानक, एक पी कार्स असतात जे आपण शाळेला एंट्री करताना आणि एक्झिट करताना
1: आणि
0: भरतानाचे जे वेळ आहे, त्यावेळेला इतकं ट्रॅफिक असतं त्या रोडला आणि मुलांची सेफ्टी त्या पॉइंटला इतकी रिस्की असतं. तर ह्याच्यावरती आम्ही विचार करतोय की काहीतरी सोल्युशन काढावं म्हणून आमचा रिसर्च चालू आहे याच्यावर पॅरलली एक. तर जर ह्याचं सोल्युशन मिळालं तर खूप आनंद होईल आणि आपल्याला जगभर हे इम्प्लिमेंट पण करता येईल. नुसतंच विचार नाही करायचा पण त्याचं उत्तर पण शोधून काढायचं. तर हा असा एक पॅशनेट विषय आहे. तुम्हाला काहीतरी दुसऱ्यांसाठी करायची इच्छा आहे तर देशासाठी आपल्या,
1: बरोबर.
0: सो तो जर कोणामध्ये असेल तर महिला आणि पुरुष मध्ये फरक राहणार नाही, कोणीही करू शकेल.
1: या क्षेत्रामध्ये तुमची सृजनशीलता ही खूप महत्वाची आहेच. नवीन काहीतरी निर्माण करणं, त्यातला आनंद, त्यातलं समाधान हे खूप मोठं, हे निश्चितच म्हणता येईल आपल्याला. पण वेळेचं गणित कसं असतं? म्हणजे अगदी 10 to 5, 10 to 5 आणि बाहेर, असं शक्य आहे का?
0: नाही, नाही आहे शक्य. तुम्हाला साईटवरनं कधीही फोन येऊ शकतो. आत्ताच कालचीच गोष्ट आहे की डोमचं काम चालू असताना अचानक कुठेतरी लिकेज जाणवलं तर मला त्या क्षणाला त्यावेळेला फोनवरती अटेंटिव्ह राहून किंवा साईटला लगेच जाणं हे तितकंच महत्वाचं आहे. तेव्हा तुम्हाला सगळं विसरायचंय, बाकीचे विषय विसरायचे आणि धावायचे फक्त. मग तुम्हाला मूल असू दे, घरी कोणी नसू दे, त्याला घेऊन जा.
1: पण ही जबाबदारी,
0: ही जबाबदारी, येस, हे जबाबदारीचंच काम आहे. कारण ह्याच्यावरती खूप लाईफ पण अवलंबून आहेत.
1: बरोबर. या कामातून मिळणार समाधान हे किती मोठं आहे की वास्तूचं जतन संवर्धन केलं तुम्ही, त्याची काही कधी पुरस्कार रूपाने पावती सुद्धा मिळत असेल, असं काही घडलंय का?
0: सो आता मी एक राजकीय पक्षाचं केंद्र ऑफिस जे असतं ते दिल्लीला आपण बांधलं, तर त्याची टाइमलाईन खूप टाईट होती आणि त्याच्यासाठी आम्ही अभ्यास करून पूर्ण इंडियन कल्चर आणि इंडियन टेम्पल आर्किटेक्चर अशा गोष्टींचा अभ्यास केला आणि त्याचं आणि मॉडर्न आर्किटेक्चरचं मिक्स करून, कारण त्याच्यात टेक्नॉलॉजी हवी. आत्ताच्या काळात जर कुठलं ऑफिस बनवतोय आपण तर त्याला टेक्नॉलॉजी हवीच.
1: बरोबर.
0: दुसरं म्हणजे त्याला नवीन मटेरियल्स हवे, कारण ते जुने मटेरियल आता अवेलेबल नाही आहेत. सो या दोघांचं सगळ्याचं मिक्स करून आम्ही ते ऑफिस केलंय. जेव्हा आम्ही ते खरं पहिल्यांदा बघितलं स्वतः पण आणि त्याच्याबद्दल आम्हाला एक अवॉर्ड पण मिळाला.
1: अरे वा.
0: आणि सगळ्यांनी खूप कौतुक केलं त्या प्रोजेक्ट बद्दल, दो आम्ही तो प्रोजेक्ट खूप दाखवू नाही

0: सिक्युरिटी रिझन्स वगैरे म्हणून. पण त्या प्रोजेक्टला बघून आम्हाला जे समाधान आहे आज, किंवा आता सीएसटीचं पण काम जे चालू आहे, ज्या दिवशी ते पूर्ण होणार आहे तो दिवस आम्ही फक्त वाटच बघते की आय विल बी द यंगेस्ट टू वर्क ऑन दॅट प्रोजेक्ट मे बी, असं एक मलाही हे आहे की
1: खूप कौतुक आणि शुभेच्छा सुद्धा तुला या.
0: थँक्यू. हे सगळे झाले कौतुकाचे विषय. आपल्याला आपल्या कामाची पावती मिळणं हा एक वेगळा, पण टाटा कॅन्सर हॉस्पिटल जेव्हा पूर्ण होईल आणि तिथे खरं लोकांना इंडियामध्ये त्या लेवलवर ट्रीटमेंट मिळायला लागेल, हे जेव्हा होईल त्या दिवशी ते रस्त्यावरची लोक, लहान लहान मुलं बसलेली होती ना, ती बघून जे मला पहिल्यांदा वाईट वाटलेलं ते आय थिंक दॅट इज मोर व्हॅल्युएबल देन एनिथिंग एल्स.
1: दुसऱ्याचं दुःख दूर करण्यासाठी
0: अगदी
1: उभी राहणारी अशी ती दुसरी वास्तू असणार आहे टाटा स्मारक रुग्णालयाची. तर ग्रीष्मा नंदापूरकर, तू इथे आलीस आणि आम्हाला छान तुझ्या या व्यवसायाविषयी माहिती दिलीस आणि तुझा दृष्टिकोनही त्यातून आम्हाला कळला. उद्योग मंत्र ही आमची मालिका आहे, तर तुझ्याशी या गप्पांमधून असे काही मंत्र, काही टिप्स आपल्या ऐकणाऱ्या मैत्रिणींना नक्की मिळाले असतील. आमच्याशी संवाद साधलास, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
2: श्रोत्या, उद्योग मंत्र मालिकेत वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

श्रोतेव, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. दुपारचा एक वाजता आहे.
1: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. कार्यक्रम सुरीला सफर शुरू होगा बस थोड़ी ही देर के बाद.

0: ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी काल भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेत दोन्ही देशांच्या अग्रगण्य उद्योगपती आणि संशोधकांना संबोधित केलं. उभय देशांमधल्या ऐतिहासिक आर्थिक संबंधांना एका नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला. भारतातले प्रतिभावान आणि महत्वाकांक्षी तरुण आणि गुंतवणूक स्नेही नियामक चौकटींमुळे नॉर्वेच्या कंपन्यांना मोठी संधी उपलब्ध आहे. उद्योजकांनी नॉर्वेचं विशेष कौशल्य आणि भारतातल्या हरित आणि नील अर्थव्यवस्थेतल्या संधींचा लाभ घ्यावा असं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केलं. 2030 पर्यंत भारतानं 5000 गिगावॅट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून नॉर्वेनं यासाठी सहकार्य करावं असं प्रधानमंत्री म्हणाले.
1: 2030 तक हमने 500 गीगावाट क्लीन एनर्जी और 5 मिलियन टन ग्रीन हाइड्रोजन प्रोड्यूस करने का टारगेट रखा है. क्लीन एनर्जी इन्वेस्टमेंट नॉर्वे वेल्थ फंड की भी प्राथमिकता है. मैं नॉर्वे को भारत के क्लीन एनर्जी फ्यूचर में अहम हिस्सेदार बनने के लिए आमंत्रित करता हूँ.
0: प्रधानमंत्र्यांनी नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्राकार अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. प्रधानमंत्री मोदी यांना नॉर्वेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट काल प्रदान करण्यात आला. नॉर्वेचे महाराज राजे हेराल्ड 5 यांनी एका विशेष सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान केला. दरम्यान आपल्या दौऱ्याच्या 5 टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. या परिषदेची 26 बैठक असून यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री सहभागी झालेत. तसंच केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, चारही राज्यांचे पोलीस महासंचालक यांच्यासह वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीही या बैठकीला उपस्थित आहेत. शहा जगदलपूर इथं आयोजित बस्तर के संग या लोककलेच्या कार्यक्रमातही सहभागी झाले होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले असून ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं आणि आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अवमान आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्राणी जन्म नियंत्रण केंद्र स्थापन करावीत, रेबीज प्रतिबंधक लसींची उपलब्धता वाढवावी, तसंच रेबीजग्रस्त किंवा धोकादायक कुत्र्यांबाबत कायद्याच्या कक्षेत असलेल्या उपाययोजना कराव्यात असे निर्देशही दिले. देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरणं आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू राहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं या संदर्भात दाखल केलेल्या खटल्यात न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, जॉयमल्य बागची आणि विपुल पांचोली यांच्या पीठानं हा आदेश दिला. केंद्राच्या वतीनं हजर असलेले अटर्नी जनरल आर व्यंकट रमणी यांनी या मुदतवाढीला सहमती दर्शवली. नियुक्ती आणि मुदतवाढीवर विचार विनिमय करण्यासाठी निवड समितीची बैठक 8 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं पीठानं यावेळी नमूद केलं.

एलॉन मस्क आणि ओपन एआय या कंपनी दरम्यानच्या खटल्यावर नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये कॅलिफोर्निया इथल्या एका न्यायालयानं ओपन एआयच्या बाजूनं निकाल दिला. ओपन एआयनं मानवतेच्या हितासाठी काम करण्याच्या आपल्या आश्वासनापासून माघार घेतल्याचा मस्क यांचा दावा न्यायालयानं फेटाळला. 28 एप्रिलपासून या खटल्यावर सुनावणी सुरू आहे. कंपनीनं आपली जुनी तत्वं सोडून दिली असून केवळ नफा कमवण्यावर आणि आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचा मस्क यांचा आरोप आहे. इलॉन मस्क आणि ओपन एआय कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्यातल्या या न्यायालयीन लढाईमुळे एआय तंत्रज्ञानावर कोणाचं नियंत्रण असावं आणि त्याचा विकास कोणत्या गतीनं व्हावा या विचारांना जगभरात चालना मिळाली. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात आज दिवसभर उष्णतेची तीव्र लाट राहील असा अंदाज आहे. आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग आणि ओदिशामध्ये आज दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भ आणि राजस्थानात आज रात्री उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: तपास केली.
1: तुम्हारे 48 अधिक खासगी
0: पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला. तसंच 15 गावांमध्ये गावांना पूर्ण करण्यात आले.
1: नागरिकांना पाणी टंचाईचा त्रास कमी व्हावा यासाठी जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत पाणी टंचाई निवारणासाठी अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला. पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध विकास कामांवरही चर्चा करण्यात आली. खरीप हंगाम 2026 च्या पार्श्वभूमीवर कृषी विभागानं जिल्हाभरात विशेष शेतकरी मेळावे आयोजित केले. या मेळाव्यांमध्ये शेतकऱ्यांना बियाण्यांची निवड, खत व्यवस्थापन आणि हवामान आधारित नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त उपक्रमातून 7-12 आणि 8-अ उतारे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले. तसंच पीक कर्ज प्रक्रियेत सुलभता आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. पालकमंत्र्यांनी बुलडाणा जिल्ह्याचा विस्तृत दौरा करून खरीप हंगामाची तयारी, पाणी टंचाई आणि आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. नागेशवाडी इथं झालेल्या अतिसाराच्या उद्रेकानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दूषित पाणी पुरवठा करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याचे संकेत देत पाणी शुद्धीकरणासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश दिले. आरोग्य क्षेत्रातही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात

आले. शेगाव इथं झालेल्या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या यशानंतर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आयुष उपचार सुविधा वाढवण्यासाठी विशेष निधी आणि मंजुरी जाहीर करण्यात आली. यामुळे ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी शिवारात डायल 112 मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 14 मुलीचा बालविवाह वेळेत रोखला. या कारवाईनंतर महिला आणि बालविकास विभागानं अशा घटनांवर बारीक नजर ठेवण्याचे निर्देश दिले असून बालविवाह प्रतिबंध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रात खरीप 2026 नियोजन अंतर्गत शेतकऱ्यांना हवामान नुसार शेतीचं नियोजन करण्याचे मार्गदर्शन करण्यात आलं. त्याचबरोबर बियाणे आणि खतांचा तुटवडा भासू नये यासाठी प्रशासनानं विशेष दक्षता घेतली. दरम्यान कामगार मंत्री

विवाह वेळेत रोखला. या कारवाईनंतर महिला आणि बालविकास विभागानं अशा घटनांवर बारीक नजर ठेवण्याचे निर्देश दिले असून बालविवाह प्रतिबंध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रात खरीप 2026 नियोजन अंतर्गत शेतकऱ्यांना हवामानानुसार शेतीचं नियोजन करण्याचे मार्गदर्शन करण्यात आलं. त्याचबरोबर बियाणे आणि खतांचा तुटवडा भासू नये यासाठी प्रशासनानं विशेष दक्षता घेतली. दरम्यान कामगार मंत्री

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं निधन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दरानं आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दरानं मिळत आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीनं उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 90 पैसे वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींनाच सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केली. इंधन दरवाढीवर विरोधी पक्षाकडून टीका सुरू असताना भाजपनं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी आहे असं म्हटलं आहे. इंधन दरवाढीचा फटका जगातल्या सर्वच देशांना बसला आहे तरीही भारतात इंधन दरात केवळ 4% वाढ झाली आहे असं भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. आखाती संकटानंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी सामाजिक माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्र प्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा. शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत. तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा. अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया. राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांना

0: बरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी काल भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेत दोन्ही देशांच्या अग्रगण्य उद्योगपती आणि संशोधकांना संबोधित केलं. उभय देशांमधले ऐतिहासिक आर्थिक संबंध नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. 2030 पर्यंत भारतानं 5000 गिगावॉट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून नॉर्वेनं यासाठी सहकार्य करावं असं प्रधानमंत्री म्हणाले.
1: 2030 तक हमने 500 गीगावॉट क्लीन एनर्जी और 5 मिलियन टन ग्रीन हाइड्रोजन प्रोड्यूस करने का टारगेट रखा है. क्लीन एनर्जी इन्वेस्टमेंट नॉर्वे वेल्थ फंड की भी प्राथमिकता है. मैं नॉर्वे को भारत के क्लीन एनर्जी फ्यूचर में अहम हिस्सेदार बनने के लिए आमंत्रित करता हूँ.
0: देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरणं आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू राहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं यासंदर्भात दाखल केलेल्या प्रलंबित खटल्यात सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, जॉय मौल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या पीठानं हा आदेश दिला. केंद्राच्या वतीनं अॅटर्नी जनरल आर व्यंकटरमणी यांनी या मुदतवाढीला सहमती दर्शवली. नियुक्ती आणि मुदतवाढीवर विचारविनिमय करण्यासाठी निवड समितीची बैठक 8 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं पीठानं यावेळी नमूद केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले असून ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं आणि आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अवमान आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला. रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगी देखील न्यायालयानं दिली. 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या PMLA न्यायालयानं आज सक्तवसुली संचालनालयाला दिली. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता ईडीकडूनही त्याला अटक होणार आहे. खरात हा एका मोठ्या खंडणी रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आणि बेनामी बँक खात्याच्या माध्यमातून 70 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप ईडीनं केला आहे. नवी मुंबई विमानतळाचं नामांतर करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारला कालमर्यादा घालून द्यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. केंद्राला कालमर्यादा घालून देणं हे केंद्र सरकारच्या धोरण निर्मिती प्रक्रियेत हस्तक्षेप केल्यासारखं होईल असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मौल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या पीठानं म्हटलं आहे. विमानतळाचं नामकरण करणं हे न्यायालयाचं काम आहे का असा प्रश्न न्यायालयानं याचिकाकर्त्यांना विचारला. तसंच याचिकाकर्त्यांनी हे प्रकरण सक्षम प्राधिकरणासमोर न्यावं असं सांगितलं. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं आज देहरादून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रिपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. नीट

0: फुटी प्रकरणातले आरोपी शिवराज मोठेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी यांच्याविरोधात आज लातूरमध्ये मनसेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांना मोठेगावकर याच्या क्लाससमोर अंडी फेकली. मोठेगावकर याच्या केंद्रातल्या विद्यार्थ्यांनी भरलेलं शुल्क त्यांना परत द्यावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. राज्यातल्या औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी उद्या एक दिवसीय बंद पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी नांदेड इथल्या औषध आणि अन्न प्रशासन सहाय्यक आयुक्त कार्यालयानं जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. नियंत्रण कक्षासाठी सहाय्यक आयुक्त आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी त्यांच्याशी संपर्क साधावा तसंच संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक औषधांची आगाऊ खरेदी करावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवन चंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537° 6′ अर्थात 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात. श्रोतेहो, अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

मंडळी, आज आपण गप्पा मारणार आहोत मेन कॅरेक्टर एनर्जी ह्या विषयावर. मंडळी, आजच्या पिढीमध्ये हा शब्द खूप लोकप्रिय झालाय. सोशल मीडियावर, चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये, गाण्यांमध्ये आणि अनेक तरुणांच्या संभाषणांमध्ये आपण हा शब्द सतत ऐकतो, मेन कॅरेक्टर एनर्जी. पण मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे नेमकं काय? स्वतःला जगाच्या केंद्रस्थानी समजणं का? कि स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानणं? कि स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतःच घेण्याची तयारी? खरं पाहिलं तर मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे स्वतःच्या आयुष्याचा प्रेक्षक न राहता त्याचं मुख्य पात्र बनणं. आपल्या आयुष्यात अनेकदा आपण इतरांच्या अपेक्षांमध्ये इतके अडकतो की स्वतःची कथा लिहिणंच विसरून जातो. कोण काय म्हणेल, लोकांना काय आवडेल, समाज काय विचार करेल, यामध्ये अनेक तरुण स्वतःची ओळख हरवून बसतात. पण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक क्षण असा येतो जेव्हा त्याला जाणवतं की जर मी स्वतःसाठी उभा राहिलो नाही तर माझं आयुष्य दुसऱ्यांच्या निर्णयांमध्ये हरवून जाईल. आणि तिथून सुरू होते स्वतःची कथा घडवण्याची खरी सुरुवात. आजच्या काळात प्रत्येकाला मोठं व्हायचंय, प्रत्येकाला काहीतरी वेगळं करायचंय. पण अनेकदा लोक फक्त यशाचं अंतिम चित्र पाहतात, त्यासाठीचा संघर्ष दिसत नाही, मेहनत दिसत नाही, पडून पुन्हा उभं राहण्याची ताकद दिसत नाही. चित्रपटांमध्ये मुख्य पात्राचं आयुष्य आकर्षक दाखवलं जातं, पण खरं आयुष्य हे 2 तासाचा चित्रपट नसतो. खरं आयुष्य हे रोजच्या छोट्या निर्णयांनी, संघर्षांनी, यशांनी आणि सातत्याने तयार होणारं वास्तव असतं. मित्रांनो, मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे प्रत्येक सकाळी स्वतःला पुन्हा उभं करणं, परिस्थिती कठीण असली तरी स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणं, स्वतःवर शंका घेणाऱ्या जगात स्वतःवर प्रेम करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारणं, इतरांशी तुलना न करता स्वतःवर काम करणं. काय आहे ना की प्रत्येक कथेचा स्वतःचा एक वेग असतो, प्रत्येकाचं घड्याळ वेगळं असतं. कुणाचं पहिलं पान पाहून स्वतःच्या 10व्या पानाशी तुलना करणं अगदी चुकीचं आहे. जीवनात मुख्य पात्र होण्यासाठी सर्वात आधी स्वतःला स्वीकारणं गरजेचं आहे. आपण कोण आहोत, आपल्यात काय कमी आहे, काय चांगलं आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला घाबरवतात, कोणत्या गोष्टी आपल्याला प्रेरणा देतात हे समजून घेणं आवश्यक आहे. कारण जेव्हा माणूस स्वतःला ओळखतो तेव्हाच तो स्वतःचं आयुष्य बदलायला सुरू करतो. आपल्या समाजात अनेकदा आपण सगळ्यांना एकाच साच्यात बसवण्याचा प्रयत्न करतो. चांगले मार्क्स मिळव, स्थिर नोकरी कर, लोकांना आवडेल असं वाग, जास्त प्रश्न विचारू नकोस, शांत राहा. पण प्रत्येक माणूस हा वेगळा असतो, प्रत्येकाचं स्वप्न वेगळं असतं. कुणाला संगीत आवडतं, कुणाला लेखन, कुणाला अभिनय तर कुणाला विज्ञान, कुणाला प्रवास आवडतो तर कुणाला समाजासाठी काम करायचं असतं. आणि आपण हा वेगळेपणा स्वीकारणं हीच खरी मेन कॅरेक्टर एनर्जी आहे. खूप वेळा तरुणाईला वाटतं की त्यांचं आयुष्य खूप सामान्य आहे, पण खरं पाहिलं तर प्रत्येक आयुष्यात एक कथा असते, प्रत्येक संघर्षामध्ये एक शिकवण असते, प्रत्येक जखम माणसाला अधिक मजबूत बनवते. मुख्य पात्र होण्यासाठी आयुष्य परिपूर्ण असण्याची गरज नसते, फक्त स्वतःच्या आयुष्याला अर्थ देण्याची तयारी असावी लागते.

मित्रांनो, मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे फक्त आत्मविश्वासानं चालणं नाही, ती म्हणजे स्वतःच्या भीतीकडे डोळ्यात डोळे घालून पाहणं, अपयश आलं तरी पुन्हा प्रयत्न करणं, नकार मिळाला तरी स्वतःची किंमत कमी न समजणं आणि स्वतःच्या जीवनात बदल घडवण्याची जबाबदारी दुसऱ्यांवरनं टाकणं. आपल्याला अनेकदा वाटतं की आत्मविश्वास हा जन्मतः मिळतो, पण खरं तर आत्मविश्वास हा तयार करावा लागतो. छोट्या छोट्या गोष्टींमधून तो वाढत जातो. स्वतःला दिलेलं वचन पाळणं, रोज थोडी प्रगती करणं, स्वतःच्या चुका स्वीकारणं आणि नवीन गोष्टी शिकणं, या गोष्टी असतात ज्या आत्मविश्वास तयार करतात. बरेच जण हे आयुष्यभर दुसऱ्यांच्या कथेमध्ये साईड कॅरेक्टर बनून राहतात.

ते स्वतःचे निर्णय घेण्यास घाबरतात, स्वतःचं मत व्यक्त करण्यास घाबरतात, स्वतःचं स्वप्न जगण्यास घाबरतात, कारण त्यांना अपयशाची भीती असते. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की अपयश ही कथा संपल्याची खूण नसते, अनेकदा ती नवा अध्यायाची सुरुवात असते. आपण स्वतःकडे कसं पाहतो यावर आपलं आयुष्य डिपेंडेंट असतं. जर आपण स्वतःला सतत कमी समजत राहिलो तर संधी समोर असूनही आपण मागे राहतो. पण जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करतो तेव्हा आयुष्य बदलायला लागतं. आज अनेक तरुण मानसिक ताणातून जात आहेत. त्यांना सतत असं वाटत राहतं की आपण पुरेसे नाही आहोत. पण पुरेसं असण्याची व्याख्या कोण ठरवतं? समाज, सोशल मीडिया की आपण स्वतः? खरं पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी खास असतं. फक्त स्वतःकडे योग्य नजरेनं

तरी खास असतं. फक्त स्वतःकडे योग्य नजरेनं पाहण्याची गरज असते. मंडळी, खूप वेळा आपण आपल्या भूतकाळामध्ये स्वतःला मर्यादित करतो. माझ्याकडून होणार नाही, मी एवढा हुशार नाहीच आहे, माझं नशीबच चांगलं नाहीये, माझ्याकडे साधनच नाहीयेत, अशा अनेक गोष्टी आपण स्वतःलाच सांगत राहतो. पण माणसाला पुढे नेणारं सर्वात मोठं साधन म्हणजे त्याची जिद्द. मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे स्वतःच्या जीवनामध्ये सक्रिय होणं. फक्त स्वप्न पाहणं नाही तर त्या स्वप्नांसाठी प्रयत्न करणं. फक्त प्रेरणादायी व्हिडिओ पाहणं नाही तर स्वतःच्या जीवनात कृती करणं. खऱ्या अर्थानं मुख्य पात्र म्हणजेच मेन कॅरेक्टर होण्यासाठी स्वतःच्या मनाची काळजी घेणं आवश्यक आहे. मानसिक आरोग्य, भावनिक स्थैर्य आणि स्वतःसोबतचा संवाद खूप महत्वाचा आहे. कारण बाहेरचं जग जिंकण्यासाठी स्वतःच्या मनामध्ये शांतता असणं आवश्यक आहे. मंडळी, आपल्याला असं सतत वाटत राहतं की आयुष्य सुरू करण्यासाठी योग्य वेळ येईल, पण आयुष्य वाट पाहत नाही. योग्य वेळ ही निर्माण करावी लागते, पहिलं पाऊल टाकावं लागतं. सुरुवात छोटी असली तरी चालते, कारण मोठ्या कथा नेहमी छोट्या सुरुवातीपासूनच सुरू होतात. स्वतःची कथा लिहिताना तुलना टाळणं खूप महत्वाचं आहे, कारण तुलना आत्मविश्वास कमी करते. सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक यश हे वास्तव नसतं. प्रत्येकाला आपापले संघर्ष असतात. आपल्या जीवनात काही लोक प्रेरणा देतात तर काही लोक धडा शिकवतात. काही लोक कायमचे सोबती राहतात तर काही फक्त काही काळासाठी येतात. पण प्रत्येक भेट आपल्याला काहीतरी शिकवून जाते. खूप वेळा आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत, पण प्रत्येक अपूर्ण स्वप्न आपल्याला नवं काहीतरी शिकवतं. प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला अधिक मजबूत बनवतो. कधी कधी स्वतःसाठी वेळ काढणं आवश्यक असतं.

0: It's happening, baby.
1: मित्रांनो, जीवनात यश मिळवण्यापेक्षा स्वतःला न हरवणं हे अधिक महत्वाचं आहे. मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे फक्त स्वतःसाठी जगणं नाही, तर ती म्हणजे स्वतःसोबत इतरांच्याही आयुष्यात प्रकाश निर्माण करणं, आपल्या यशामुळे इतरांना प्रेरणा मिळणं, आपल्या शब्दांमुळे कोणाला तरी धीर मिळणं. आजच्या धावपळीच्या जगात आपण सगळेच खूप व्यस्त आहोत, पण प्रत्येकाला आतून एक गोष्ट हवी असते, ती म्हणजे स्वतःचं आयुष्य अर्थपूर्ण वाटावं. आणि आयुष्याला अर्थ मिळतो तो फक्त प्रसिद्धीने नाही, तर अनुभवांनी, नात्यांनी, संवेदनशीलतेनं आणि स्वतःच्या प्रामाणिक प्रयत्नानं. तुम्ही कोणत्याही टप्प्यावर असाल, कितीही संघर्ष करत असाल, तरी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुमची कथा अजून संपलेली नाहीये. आजचा कठीण दिवस हा कायमचा नसतो. परिस्थिती बदलते, माणूस बदलतो, विचार बदलतात आणि जीवन पुन्हा नव्याने सुरू होऊ शकतं. त्यामुळे स्वतःला सतत दोष देणं थांबवलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण होण्याचा हट्ट सोडला पाहिजे. स्वतःला थोडी मोकळीक दिली पाहिजे, कारण वाढ ही हळूहळू होत असते. आपलं आयुष्य हे खूप खास आहे. आपली कथा ही आपल्यासाठी महत्वाची आहे. आपल्या स्वप्नांना अर्थ आहे आणि आपल्या स्वतःच्या आयुष्याचं मुख्य पात्र आपण आहोत. त्यामुळे आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या अपेक्षेवर चालता कामा नये. स्वतःचे निर्णय आपल्याला घेता आले पाहिजेत. स्वतःचं मत तयार करता आलं पाहिजे. केलेल्या चुका स्वीकारल्या पाहिजेत आणि त्यातून शिकताही आलं पाहिजे. कारण तुम्ही किती वेळा पडता यापेक्षा तुम्ही किती वेळा पुन्हा उभे राहता हे महत्वाचं असतं. प्रत्येक वेळेस पुन्हा उभा राहणारा माणूसच स्वतःची कथा बदलतो. जग बदलण्यापूर्वी स्वतःच्या मनामध्ये प्रकाश निर्माण करणं गरजेचं आहे. त्यामुळे एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. आपलं आयुष्य ही कोणाच्या कॉपीसारखं असण्याची गरज नाही. आपली कथा ही वेगळीही असू शकते, आपला मार्गही वेगळा असू शकतो, पण जर आपण प्रामाणिकपणे जगलो, स्वतःवर विश्वास ठेवला आणि हार न मानता पुढे चालत राहिलो, तर आपली कथा ही नक्कीच सुंदर बनेल. कारण प्रत्येकात एक असामान्य कथा असते. फक्त त्या कथेला जगण्याचं धाडस करता आलं पाहिजे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvavani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

0: आत्ताच आपण युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला. ही मुंबई केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी
1: और अपने दोस्तों को लेकर आए.

0: जैसा कि आप जानते हैं विविध भारती हर महीने करता है अपनी एक महफिल सृजन भारती। इस बार सृजन भारती
1: वाहन वेगान चालवू नका,
2: जीव धोक्यात घालू नका,
1: अवजड सामान वाहू नका,
2: जीव धोक्यात घालू नका,
1: वाहन चालवताना अतिभार नको,
2: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
1: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
2: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
1: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा।
3: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।
4: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सायंकाळचे 7 वाजता आहेत, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या।

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दुप्पट तर द्विपक्षीय व्यापार चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुई यांचं निधन. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक 200% वाढली असून द्विपक्षीय व्यापारही चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं संयुक्त निवेदन करताना आज ते बोलत होते. हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्वाची पावलं उचलल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि नॉर्डिक देश यांच्या संशोधन आणि नवोन्मेष भागीदारी दृढ केली जाईल असंही मोदी म्हणाले.
1: भारत नॉर्डिक साझेदारी का एक महत्वपूर्ण स्तंभ

0: हमारे व्यापक रिसर्च और इनोवेशन टाइज भी है। इसे सुदृढ़ करने के लिए हम साथ मिलकर यूनिवर्सिटी, लैब्स और स्टार्टअप इकोसिस्टम के बीच लिंकेज बढ़ाएंगे।
1: तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेला आजपासून नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं सुरुवात झाली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे, स्वीडन, आयर्लंड, फिनलंड आणि डेन्मार्कचे प्रधानमंत्री या परिषदेत सहभागी झाले। या परिषदेआधी मोदी यांनी आयर्लंड, फिनलंड, डेन्मार्क या देशांच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली। आपल्या दौऱ्याच्या पाचव्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील। इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं चार कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले। एनटीपीसीएल अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या चार कंपन्यांसोबत सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत। यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे। मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला ऊर्जा संपन्न राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला। राज्यात अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायला इच्छुक असलेल्या कंपन्यांना राज्य शासन संपूर्ण सहकार्य देईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली। यावेळी पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावेही उपस्थित होते। शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज केलं। भुवनेश्वर इथं पूर्व विभागीय कृषी परिषदेला ते संबोधित करत होते। जागतिक पातळीवर तणाव असूनही शेतकऱ्यांना पुरेसा खतपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातून खतं मिळवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे असंही चौहान यावेळी म्हणाले। नीट यूजी परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी लातूरच्या आरसीसी क्लासच्या संचालकाच्या अल्पवयीन मुलाचीही सीबीआय कसून चौकशी करत आहे। या मुलानं यंदा नीट परीक्षा दिली होती। सीबीआयच्या पथकानं काल आणि आज क्लासची झडती घेऊन विविध कागदपत्रं आणि शैक्षणिक साहित्याची तपासणी केली। दरम्यान शिवराज मोटेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी या दोघांच्या विरोधात आज लातूरमध्ये मनसेनं निदर्शनं केली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी क्लाससमोर अंडी फेकली आणि विद्यार्थ्यांनी भरलेलं शुल्क त्यांना परत करावं अशी मागणी केली। भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत दुर्गम आणि आदिवासी भागातल्या 26 विद्यार्थ्यांची निवड नीट आणि जेईईच्या विशेष मोफत प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे। त्यात नीट परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी 11 मुलं, 14 मुली तर जेईई परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी 1 मुलीची निवड केली आहे। मार्च 2026 10वीची परीक्षा दिलेल्या आणि वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांची 22 मार्चला चाचणी परीक्षा झाली। यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची या मोफत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे। पुढची 2 वर्ष मुलांना हिंगोली जिल्ह्यातल्या शिरड शहापूर इथल्या शासकीय आश्रमशाळेत तर मुलींना वर्धा जिल्ह्यातल्या सिंधी रेल्वे इथल्या आश्रमशाळेत प्रशिक्षण दिलं जाईल। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील।

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दराने आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दराने मिळत आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीने उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे. आखाती संकटांनंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एक

0: संध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. या संदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्रप्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा. शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया. राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केली. तर भाजपानं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी असल्याचं म्हटलं आहे. इंधन दरवाढीचा फटका जगातल्या सर्वच देशांना बसला आहे, तरीही भारतात इंधन दरात केवळ 4% वाढ झाली आहे असं भाजपाच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. जयपूरमध्ये थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली तर कोकणात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 46.5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दुप्पट तर द्विपक्षीय व्यापार चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3रा भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.
3: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
4: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
3: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ॲपवरही.

0: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत। ऐकूया वृत्तविशेष।

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. मात्र लहरी हवामान, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम साखरेच्या दरांवर होत असतो. अलीकडेच 13 मे रोजी केंद्र सरकारनं स्थानिक बाजारपेठेत साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तात्काळ प्रभावानं साखर निर्यातीवर बंदी घातल्याची अधिसूचना काढली. त्यानुसार 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत निर्यात बंदी लागू असेल. या निर्णयाचा ऊस उत्पादक शेतकरी साखर उद्योगांवर काय परिणाम होणार आहे याचा वेध आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात घेणार आहोत. श्रोते हो, देशात साखरेचा तुटवडा पडू नये तसंच दर नियंत्रणात राहावेत या उद्देशानं हा निर्णय घेतला. त्याचा राज्याच्या साखर उद्योगावर दूरगामी परिणाम कसे असतील, ऊसाचे FRP आणि किमान विक्री मूल्य याचं गणित कसं बसेल याविषयी सांगत आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर उत्पादक संघाचे अध्यक्ष PR पाटील.
1: या वर्षी 645 मेट्रिक लाख टनाचं गाळण झालेलं आहे आणि 99.20 मेट्रिक लाख टनाचं साखरेचं उत्पादन झालेलं आहे.

आणि राज्यातली सरासरी रिकव्हरी 9.49% आहे. 100 रुपये जरी एफआरपी वाढवली असली सरकारनं, तरी सुद्धा शेतकरी ज्या संघटना आहेत त्या संघटना या वाढीबद्दल खुश नाहीत. आणि एका अर्थाने विचार केला तर ते बरोबर आहे, कारण ऊस पिकवायला लागणारा जे खर्च आहे तो दिवसेंदिवस वाढायला लागलेला आहे. खताचे दर वाढलेले आहेत, मजुरीचे दर वाढलेले आहेत, मशागतीचे दर वाढलेले आहेत, बियाण्याचे दर वाढलेले आहेत आणि पाणी पाण्याचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला ऊस शेती करणं परवडत नाही. त्यामुळे शेतकरी संघटना म्हणतात की एफआरपी पुरेसे नाही, त्यामध्ये तथ्य आहे, तरी पण 100 रुपये वाढले त्याबद्दल म्हणजे मी सुद्धा फार मोठा समाधान आहे असं नाही. अजूनही एफआरपी वाढवली पाहिजे, त्याच्या शेतकऱ्याला चांगला दर मिळणार नाही. पण त्याच्याच बरोबरीनं हे महत्वाचं आहे की एका बाजूनं नुसती एफआरपी वाढवायची आणि एमएसपी वाढवायची नाही. एमएसपी म्हणजे मिनिमम सेलिंग प्राईस. एफआरपी आतापर्यंत 6 वेळ आणि ही आता 7वी वेळ वाढवली, 2750 आता 3650 झाली. पण दुर्दैवानं एमएसपी ज्याला म्हणतो आपण, साखरेची किमान किंमत 2900 होती, ती 3300 रुपये आहे. त्यामुळे एफआरपी आणि साखरेचं लिंकअप करणं फार अवघड झालेलं आहे, कारण साखर उत्पादनाचा खर्च सुद्धा वाढलेला आहे. आमच्या महाराष्ट्र राज्य साखर संघाने 3 शेन कामाला लावून मध्यम प्रतीचे चांगल्या प्रतीचे सगळ्या कारखान्याचा उत्पादन खर्च काढला, तर तो उत्पादन खर्च आज आता 4050 रुपये वरती जातोय एका क्विंटलचा. त्यामुळे किमान 41 ते 42 रुपये एमएसपी केली पाहिजे अशी साखर उद्योगाची मागणी आहे. जे कारखाने प्रोफेशनल मॅनेजमेंट त्याच्याकडे आहे, व्यावसायिक व्यवस्थापन आहे, त्याचबरोबर योग्य नियोजन आहे, आर्थिक काटकसर आहे, त्या कारखान्यातल्या सभासदांना वेळेवर दर मिळतो. साखरेची निर्यात बंदी केल्यामुळे जे साखरेचे दर कमी झाले त्याचा परिणाम, अनिष्ट परिणाम कारखान्यावर होणार आहे. आणि जर कारखान्यावर परिणाम झाला त्यात अनुषंगानं किंवा अपरिहार्यपणे शेतकऱ्यावर, ऊस तोडणी मजूर यांच्यावर आणि सगळ्या घटकावर होणार आहे. सगळ्याच घटकांना त्याचा फटका बसणार आहे. सरकारची घोषणा झाल्याबरोबर कोसळण्यापूर्वी जे दर क्विंटलला 3800 रुपये होते 3800, ते दुसऱ्या दिवशी 3700 रुपयावर गेले. आणि मार्केट हे सेंटिमेंटल असते, त्यामुळे दर किती खाली जातील हे काही नक्की सांगता येणार नाही, पण निश्चितपणे दरावर परिणाम होणार आहे. शेतकरी, तुमची निर्यात बंदी झाली का, निर्यात बंदी चालू आहे का, त्याच्यावरती ऊस लागवड ठरवत नाही, तर एफआरपी किती आहे आणि एफआरपीतून आपल्याला किती पैसे मिळतात याच्यावर शेतकरी ऊस लागवड ठरवत असतो. आणि दुसरा काय आहे, शेतकऱ्याला ऊस लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ऊस एक कठोर पीक आहे, कुठल्याही रोगाला फारसं बळी पडत नाही. एक वेळ फक्त लष्करी आळीचा जर उपद्रव सोडला 10-15 वर्षापूर्वीचा, त्यानंतर असा रोग आलेला नाही. म्हणून शेतकरी ताबडतोबीने लगेच ऊसापासून बाजूला जातील अशी शक्यता नाही. पूर्णपणे सरकारकडे वळणं हा दीर्घकालीन उपाय ठरू शकत नाही. याचं कारण असं आहे की हे सरकारी धोरणामध्ये सुद्धा हेच अपेक्षा आहे. कारण का, आपण सगळं कच्चं तेल जवळजवळ 85-86% कच्चं तेल आपण आयात करतो, त्याला या पर्याय म्हणून भारत सरकारनं इथेनॉल आणि इथेनॉलचं ब्लेंडिंग 20% ब्लेंडिंग हे 2030 पर्यंत करायचं ठरवलं. साखर कारखान्यांना डिस्टिलरी काढायला सांगितल्या, कारखान्याने पैसे गुंतवले, कर्ज काढली, डिस्टिलरी काढल्या आणि जे 20% ब्लेंडिंग 2030 होतं ते साखर कारखान्याने 20% ब्लेंडिंग 2025 पूर्ण केलं. पण दुर्दैवानं काही कारण नसताना 2023 भारत सरकारनं ज्यूस्ट इथेनॉल आणि बी व्हीट इथेनॉलनं बंदी आणली, त्यामुळे कारखान्याला त्यावेळेला फार मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे हे असं निव्वळ इथेनॉल असं नाही, ब्राझील सारखं साखर आणि इथेनॉल असं धोरण असलं पाहिजे. आणि दुसराच, इथेनॉल हे तुम्ही आम्ही साखर कारखाने तयार करतो त्याचबरोबर सरकार आता मक्यापासून किंवा सडलेल्या तांदळापासून इथेनॉल करायला प्रोत्साहन द्यायला लागलेलं आहे. आणि त्याचं जे वाटप आहे ते तयार होणाऱ्या 78% हे ग्रेन बेस्ड इथेनॉलला दिलेलं आहे आणि आम्हाला उसापासून करणाऱ्या इथेनॉलला फक्त 22% आहे. त्यामुळे साखर संघाची आमची मागणी नेहमी आहे की किमान 50% तरी करा. ऑइल कंपन्यांना 50% साखर कारखान्यातून तयार झालेले इथेनॉल घ्यायचे बंधन घाला आणि धान्यापासून तयार झालेलं घ्यायला 50% करा. हा जो भेद आहे 78% आणि 22%, तो लवकरात लवकर काढावा अशी आमची मागणी आहे. जशी एफआरपी वाढवली त्याच पद्धतीनं आता 3550 एफआरपी असताना आम्ही 41 रुपयाची मागणी करत होतो, परंतु आता 3650 एफआरपी केल्यामुळे सरकारनं किमान एमएसपी ही 45 रुपये केली पाहिजे, 4500. त्याशिवाय साखर कारखाने टिकू शकणार नाहीत. दुसरा, एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांनी फार मोठी कर्ज काढलेली आहेत, त्या कर्ज

0: कर्जाचा बोजा एवढा आहे, त्या कर्जाच्या बोजाचं रिकन्स्ट्रक्शन केलं पाहिजे आणि 2 वर्षाचा मॉनिटरिंग पिरियड आणि 9 वर्ष म्हणजे 11 वर्षाचे करून हप्ते जे सोडून घेतले पाहिजेत. त्याचबरोबर 2004 ला, 2007 ला आणि 2011 खाली केंद्र सरकारनं सॉफ्ट लोन दिलं त्या पद्धतीचं सॉफ्ट लोन दिलं पाहिजे आणि साखर कारखान्यांना मदत केली पाहिजे, तरच कारखाने या अरिष्टातून बाहेर पडतील.
1: श्रोते हो, साखर निर्यात, साखरेचे किमान विक्री मूल्य आणि इथेनॉल या तिन्ही आघाड्यांवर केंद्र सरकारचे धोरण आणि त्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर झालेला परिणाम याविषयी माहिती देत आहेत सकाळ अॅग्रोवनचे संपादक रमेश जाधव.
2: हा जो निर्णय घेतलेला आहे की आधी फेब्रुवारीमध्ये निर्यातीचा कोटा वाढवला आणि आता मात्र थेट निर्यातीवर बंदी घातली, तर हे जे काही सरकारचं धरतीचं धोरण आहे त्याच्यामुळे साखर उद्योगावरती विपरीत परिणाम होणार आहे आणि या वर्षी साखर उद्योगाची स्थिती आहे ती आधीच अडचणीची आहे आणि येणारा जो हंगाम आहे म्हणजे जो ऑक्टोबरमध्ये सुरू होईल त्या हंगामामध्ये निम्मे कारखाने गाळपूस सुरू करू शकणार नाहीत अशी भीती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत आधीच व्यक्त केलेली आहे. तर या निर्णयामुळे निर्यातीवरती परिणाम होईल कारण निर्यात बंदच आहे, त्याच्यामुळे कारखान्यांचं जे काही आर्थिक गणित आहे ते बिघडणार आहे, त्यामुळं कारखाने आणखी अडचणीत येणार आहेत. म्हणजे जे काही निम्मे कारखाने बंद राहतील असा अंदाज होता तर ती संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर असा होणार आहे की कारखान्यांकडून त्यांना जे ऊसाचे बिल दिले जातात ज्याला आपण एफआरपी म्हणतो, फेअर अँड रिम्युनरेटेड प्राइस, तर ती एफआरपी थकवण्याचं प्रमाण वाढेल. म्हणजे सध्या जर आपण देशपातळीवर विचार केला तर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची जवळपास 12,000 कोटी रुपयांची एफआरपी थकवलेली आहे आणि महाराष्ट्रात ही रक्कम आहे 3,000 कोटींच्या घरात. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे साखर उद्योगांनी अडचणीत येऊन ही एफआरपी थकवण्याचं प्रमाण आणखी वाढेल, ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर हा थेट परिणाम होणार आहे. सरकारने आता जे सांगितलं की फेब्रुवारीमध्ये म्हणजे 2.5 महिन्यापूर्वी त्यांनी निर्यातीचा कोटा वाढवला होता म्हणजे निर्यातीला प्रोत्साहन देण्याचं सरकारचं धोरण होतं आणि आता 2.5 महिन्यानंतर मात्र त्यांनी थेट निर्यात बंदी केली. तर एक कारण हे सांगितलं जातं की आधीचा जो ऊस उत्पादनाचा अंदाज होता तेवढं काही उत्पादन होणार नाही असं अपडेटेड अंदाज आलेला आहे आणि दुसरं म्हणजे IMD म्हणजे भारतीय हवामान शास्त्र विभाग आणि बाकीच्या पण जे काही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या हवामान विषयक एजन्सीज आहेत त्यांनी यंदा एलनिनो येईल असा अंदाज वर्तवलेला आहे. तर ते एलनिनोचं पूर्ण चित्र स्पष्ट होण्यासाठी मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यापर्यंत वाट बघावी लागेल, त्यावेळेचा जो अंदाज आहे त्याच्यावरून आपल्याला चित्र कळेल. परंतु सध्याचा जे प्राथमिक अंदाज आहे त्याप्रमाणे एलनिनो येईल आणि त्याचा यंदाच्या मान्सूनवरती परिणाम होईल असं एकंदर सरकारलाही भीती वाढते आणि त्याच्यामुळे मग ऊसाचं उत्पादन कमी होईल आणि परिणामी साखरेचं उत्पादन कमी होईल असं सरकारला वाटतं. परंतु सध्या जर बघितलं तर गेल्या वर्षीचा जो काही साखरेचा साठा आहे आणि यंदाचं जे उत्पादन आहे तर ते जर लक्षात घेतलं तर स्थानिक बाजारपेठेत काही साखरेची स्थिती चिंताजनक नाहीये, साखरेचे दर काही वाढायला भेटले अशी परिस्थिती अजिबात नाहीये. परंतु 2027 मध्ये म्हणजे पुढच्या वर्षी साखरेची टंचाई निर्माण होऊन भाव वाढू शकतात अशी भीती सरकारला वाटते, त्याच्यामुळे आतापासूनच सावधगिरीचं पवित्रा म्हणून निर्यात बंदीचं जे काही निर्णय आहे ते सरकारने घेतलेला आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित आहे तेवढी जरी वाढत नसली तरी सातत्याने एफआरपीमध्ये वाढ होते, परंतु दुसऱ्या बाजूला साखरेची किमान विक्री किंमत असते ज्याला आपण मिनिमम सेल प्राइस असं म्हणतो ती मात्र काही वाढलेली नाही. म्हणजे तर आपण जर बघितलं तर साधारण 2018-19 मध्ये प्रतिकूल 31 रुपये अशी ती साखरेची एमएसपी होती मिनिमम सेल प्राइस, ती आता पण तेवढीच आहे. तर त्यात वाढ करून ती 38 रुपये करावी अशी साखर उद्योगाची मागणी होती पण ती काही सरकारने मान्य केलेली नाही. साखरेची जी काही देशांतर्गत बाजारपेठेमध्ये आपण विक्री करतो, कारखाने विक्री करतात, त्याची किमान विक्री मूल्य ते जैसे ते ठेवलेलं आहे आणि इथेनॉलबद्दल सुद्धा धरतोडीचं धोरण आहे, त्याच्यामुळे साखर उद्योग अडचणीत आलेला आहे आणि अनेक कारखाने असे आहेत की त्यांचा आर्थिक ताळेबंद पूर्णपणे बिघडलेला आहे. अशा कारखान्यांनी मग एफआरपी थकवलेली आहे आणि कायद्यानुसार एफआरपी थकवता येत नाही, त्याच्यामुळे मग साखर आयुक्तालय त्यांना नोटीस बजावून त्यांची जी काही मालमत्ता आहे ती जप्त करून शेतकऱ्यांची बिलं अदा करण्याचे निर्णय घेऊ शकतं. परंतु त्याचा लॉंग टर्म इफेक्ट असा होतो की ते कारखाने बंद पडतात, कारखाने बंद पडले की मग तिथला जो काही ऊस उत्पादक शेतकरी आहे त्याला पुढच्या हंगामामध्ये प्रॉब्लेम होतो. त्यामुळे एफआरपी थकवली का तर थकवलेली आहे, म्हणजे देशभरामध्ये 12,000 कोटी रुपयाची एफआरपी थकवलेली आहे, तर हा आकडा खूप मोठा आहे. महाराष्ट्र हा त्याच्यामधलं सगळ्यात आघाडीचं राज्य आहे साखर उत्पादनामध्ये, तर तिथं 3,000 कोटी रुपयांची थकबाकी एफआरपीची आहे, त्याच्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तर दुहेरी कोंडी झालेली आहे. इकडे एफआरपी थकवलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला पुढच्या हंगामामध्ये काय होईल याच्याबद्दल अनिश्चितता आहे. साखरेसारखं जी कमोडिटी आहे त्याच्यामध्ये आपण ब्राझील नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे साखर उत्पादनामध्ये, तर अशा देशामध्ये जर समजा उत्पादन कमी झालं तर त्याचा परिणाम जागतिक बाजारावरती होतो. भारतामध्ये जर साखरेचं उत्पादन कमी झालं तर जगामध्ये साखरेचे रेट तेजीमध्ये येतात आणि अशा वेळेस जर आपल्याला आयात करण्याची वेळ आली आणि इथली गरज भागवण्यासाठी मग जर इथलं उत्पादन पुरत नसेल तर आपल्याला आयात करण्याची वेळ येऊ शकते. ह्याच्या आधी आपल्याला साखर आयात करावी लागलेली आहे, तर मग ज्यावेळेस भारतासारखा देश साखर आयातीसाठी पावलं उचलतो त्यावेळेस मग जगामध्ये दराचा भडका उडतो आणि आपल्याला महाग दरामध्ये ती साखर

0: करावी लागते. साखर आयात महाग दरामध्ये आयात केली आणि इथला जो तुटवडा आहे तो लक्षात घेतलं की मग इथल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये रेट खूप वाढतात. त्या शेवटीमध्ये त्याचा जो फटका आहे तो सर्वसामान्य ग्राहकांना होतो. त्याच्यामुळे कुठल्याही कमोडिटीमध्ये जे काही मागणी पुरवठ्याचं गणित आहे किंवा जे काही महागाईचं गणित आहे ते लक्षात घेऊन सरकारने समतोल साधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तरच मग शेतकऱ्यांना त्या कमोडिटीचं उत्पादन आणि क्षेत्र वाढवण्याचं प्रोत्साहन मिळू शकतं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये एका टोकाचे निर्णय न घेता बॅलन्स जर दृष्टिकोन सरकारने ठेवला तरच त्याच्यापर्यंत सोल्युशन निघू शकतो. हा जो निर्यात बंदीचा निर्णय घेतलेला आहे त्याचा फेरविचार करण्याची गरज आहे. हे सरकारने तातडीने करायला पाहिजे. दुसरं जे काय की साखर कारखान्यांची जी काही आर्थिक कोंडी आता झालेली आहे त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी साखरेचे जे काही किमान विक्री मूल्य आहे त्याच्यामध्ये वाढ करण्याची गरज आहे. आणि या साखर कारखान्यांना निर्यातीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, निर्यातीसाठी त्यांना इन्सेंटिव्ह दिला पाहिजे. त्याचबरोबर इथेनॉलबद्दलचे काही धोरणात्मक निर्णय ते घेतले पाहिजेत. आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जी FRP आता जाहीर झालेली आहे ती खूप तुटपुंजी आहे, त्यामध्ये FRP मध्ये पण वाढ करायला पाहिजे. परंतु साखर उद्योगाबद्दल जे काही धोरणात्मक निर्णय आहेत ते जर सरकारने घेतले नाहीत तर ही वाढवलेली FRP देणं साखर कारखान्यांना शक्य नाहीये. त्याच्यामुळं साखर उद्योगासाठीचे धोरणात्मक निर्णय आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी FRP मध्ये वाढ असे दोन्ही निर्णय एकाच वेळी घेण्याची आवश्यकता आहे.
1: श्रोतो, एकीकडे सरकार महागाई नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे शेतकरी आणि साखर उद्योगासमोर नवी आव्हानं उभी राहत आहेत. या निर्णयाचा पुढील काही महिन्यात नेमका काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादक गौरी देशमुख, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: आताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकला.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे.

101.4 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र. श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसान वाणी.

या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय भारत सरकार. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या किसान वाणीमध्ये मी आमिनी भाकरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आज आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 29 वैशाख शके 1948 अर्थात 19 मे 2026. मंडळी, आजच्या किसानवाणीत हवामान वृत्त, प्रश्नमंजुषा, कृषी वार्ता या रोजच्या सदरांसोबतच कृषी संवादामध्ये आपण ऐकणार आहोत हॅलो किसानवाणी. मातीतील कर्बाचे महत्व याविषयी प्राध्यापक

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, हॅलो किसान वाणीमध्ये मी यामिनी भाकरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आजचा विषय हा फार महत्वाचा आहे, कारण की आज माती परीक्षण करणं गरजेचं आहे आणि ती काळाची गरज सुद्धा आहे. म्हणजे आता आपल्याकडे पीक लावलेलं गेलेलं नाही आहे शेतांमध्ये, आणि त्यामुळे आपण माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे. परंतु माती परीक्षण जेव्हा आपण केलं जातं तेव्हा आपण काय काय बघतो, त्यामध्ये कोणकोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता असते, तर महत्वाचं म्हणजे सेंद्रिय कर्ब त्यामधलं नष्ट झालेलं आहे की नाही याची सुद्धा आपण परीक्षण करतोच. आणि म्हणूनच आज आपला हा विषय महत्वाचा आहे की मातीतील सेंद्रिय कर्बाचं महत्व नेमकं शेतीच्या दृष्टीनं, पिकांच्या दृष्टीनं कसं आहे. म्हणून मग मातीतील कर्ब कसं वाढवलं पाहिजे, महत्वाचं का आहे, त्याच्यावर काय उपाय करणं गरजेचं आहे आणि त्याचे विशेष म्हणजे कारणं काय आहेत, याबद्दल जर आपण जाणून घेणारच आहोत. त्याआधी आपले शेतकरी बंधू पण याबद्दल आपल्याला प्रश्नही विचारतील आणि याबद्दल विशेष माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे प्राध्यापक नितीन कोल्हे यांना. कोल्हे सर हे मृद आणि जलसंधारण अभियांत्रिकी आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट झाले आहेत ते या विषयामध्ये आणि के वाघ ऍग्रीकल्चर आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सरांचं मी आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. सर नमस्कार.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: नमस्कार सर. तर मला एक सांगा की मातीमधलं सेंद्रिय कर्ब म्हणजे काय.
1: मॅडम, सेंद्रिय कर्ब म्हणजे जमिनीतील सजीवांनी जमिनीतील कोणत्याही पदार्थांचे अंशतः विघटन केल्यानंतर जो कार्बन म्हणजे कर्ब उरतो त्याला सेंद्रिय कर्ब म्हणतात. आणि सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा सुपीकता निर्देशांक मानला जातो. त्याला कारण असं आहे की जितका सेंद्रिय कर्ब आपल्या मातीमध्ये जमिनीमध्ये जास्त तितकी जीवाणू जे असतात नैसर्गिकरित्या त्यांचं समजा पोषण येणे वाढवायचं असलं त्यांना उपयुक्त जीवाणू, त्याच्याकरता सेंद्रिय कर्बाचं फार जास्त महत्व आहे. कारण सेंद्रिय कर्ब हा त्यांच्यासाठी ऊर्जा देतो, त्यांचं ते अन्न आहे, खाद्य आहे, ज्याच्यामुळे ते अधिक कार्यक्षम होतात आणि त्याचं प्रोपोगेशन म्हणजे त्याची वाढ अजून जास्त जमिनीमध्ये मातीमध्ये होऊ शकते. आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे सेंद्रिय पदार्थ 58% सेंद्रिय कर्ब असतो, भरपूर आहे. पण तो खरंच आता आपल्या मातीमध्ये आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. भारतातील साधारण 67% जमिनीत सेंद्रिय कर्ब कमी आहे. बघा, हा आकडा 50% वर आहे आणि महाराष्ट्राबद्दल समजा बोललो तर महाराष्ट्रात 50% जमिनीत सेंद्रिय कर्ब कमी आहे आणि फक्त 38% जमिनीत मध्यम प्रमाणात आहे. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की उपयुक्त जी त्याची रेंज आहे किंवा उपयुक्तता जेवढ्या टक्क्यांमध्ये पाहिजे तेवढी महाराष्ट्रातल्या मातीमध्ये नाही आहे.
0: आणि याचं एकच कारण आहे की आपण आतापर्यंत जे वापरत असणारे रासायनिक पदार्थ.
1: रासायनिक मॅडम, तसं म्हटलं ना तुम्ही जे बोलला ते अगदी बरोबर आहे. पण ज्यावेळेला हरितक्रांती झाली त्यावेळेला भारतामध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतामध्ये जी काही जनसंख्या आहे त्यांना पुरेल इतकं सुद्धा अन्न नव्हतं, त्याच्यामुळे आपल्याला ते सगळं करणं स्वाभाविक होतं. त्याच्याशिवाय आपण अन्नाची पूर्तता करू शकलो नसतो. कोणत्याही पिकाच्या यशस्वी उत्पादनाकरता हवामान, जमीन, पाणी, रोग, कीड आणि पीक व्यवस्थापन हे सगळं फार महत्वाचं आहे. त्यावेळेला आवश्यकता म्हणून आपण जमिनीमध्ये म्हणजे जसे पाहिजे, कारण आपण हायब्रिड्स आणले होते त्यावेळेला, संकरित वाणं आणलेले होते आणि ते संकरित वाणांची भूक आपण म्हणूया एक प्रकारची, किंवा जमिनीतनं त्यांना जे अन्न पदार्थ घ्यायचेत ते त्यावेळी उपलब्ध नव्हते म्हणून भरपूर प्रमाणामध्ये. बल्कि असं म्हणायला हरकत नाही की आपली त्यावेळेला एक धारणा झालेली होती की जितके आपण खत जास्त टाकू तितकं उत्पादन जास्त मिळेल.
0: आणि सर मिळतही होतं.
1: मिळतही होतं, पण अगदी बरोबर आहे तुमचं की मिळतही होतं, पण कालांतराने काय झालं की त्याचे जे परिणाम आहे, बल्कि मी तर असं म्हणेल की दुष्परिणाम आहेत ते आता आपल्याला आता म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून लक्षात आलेले आहे. आणि ते जे दुष्परिणाम आहे आता त्याची परिस्थिती खरं म्हणतं अशी आहे, आपण म्हणतो ना की जितकं आहे तितकं तरी सध्या राहू द्या, आपण त्याला वाढवायचा प्रयत्न नंतर करू. कारण आपण आता यावेळेला रासायनिक खतांचा भडीमार थांबवला नाही तर जी परिस्थिती आता आहे त्याच्यापेक्षा जास्त वाईट परिस्थिती पीक उत्पादनाकरता ही होणार आहे.
0: पण सर या प्रश्नाकडे येणारच होते की सेंद्रिय कर्बाचं महत्व काय आहे.
1: सेंद्रिय कर्बाचं महत्व म्हटलं ना तर जोपर्यंत सेंद्रिय कर्ब हा जमिनीमध्ये योग्य त्या प्रमाणात नाही आहे तोपर्यंत तिथे जीवाणू हे कुठल्याही पीक व्यवस्थापनामध्ये किंवा पिकं घेण्यामागे फार महत्वाचा दुवा असतो. कारण जमिनीमध्ये कितीही अन्नद्रव्य उपलब्ध असले तरी ते पिकांचे मुळे जे असतात ते त्याला शोषू शकत नाही आणि त्याला त्या परिस्थितीमध्ये प्रमाणात पिकांना लागणाऱ्या प्रमाणांमध्ये ते उपलब्ध करून देणे हे एक महत्वाचं काम आहे.
0: सर याबद्दल आपण पुढे बोलूच. एक फोन येत.

0: हॅलो.
1: नमस्कार.
0: हां नमस्कार, कोण बोलताय?
1: भरत शिवाजी शिंदे बोलतोय वडगाव शिंदेवरून.
0: हां बोला भरतजी, बोला.
1: मला असं विचारायचं होतं की मातीचा जो कर्भ असतो, कर्भाचं महत्व म्हणजे बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांना कर्भ हा काय प्रकारे तेच माहित नसतं, आणि कर्भामुळे काय फायदा होतो, काय तोटा होतो, किती प्रमाण पाहिजे, काय पाहिजे असं, म्हणजे जवळजवळ अनभिज्ञ शेतकरी, याबद्दल सविस्तर माहिती देते बरोबर.
0: अगदी हो, आम्ही आता त्याबद्दलच बोलत होतो आणि आज आपल्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत प्राध्यापक नितीन कोल्हे.
2: नमस्कार. तुम्ही जो प्रश्न विचारला तो अगदी उत्तम प्रश्न आहे, किंवा तुम्ही म्हटलं की बाबा याबद्दल खरोखर शेतकऱ्यांना माहित नाही ते महत्वाचं कशासाठी आहे. तर जोपर्यंत सेंद्रिय कर्भाचं आवश्यकते प्रमाण जमिनीमध्ये नाही आहे, तोपर्यंत जे काही त्याच्यामध्ये अन्नद्रव्य आहे, जमिनीमध्ये अन्नद्रव्य आहे, ते मुळ शोषून घेतील या स्थितीमध्ये नसतात. आणि त्यांना शोषून घेण्याकरता हे जे जीवाणू आहेत, जे जीवाणू पाहिजेत ते फक्त सेंद्रिय कर्भावरच प्रोपोगेट होतात किंवा ऍक्टिव्ह होतात, कारण त्यांचं ते खाद्य आहे, त्यांची ती ऊर्जा आहे, आणि ती ऊर्जा त्यांना जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत ते अपेक्षित काम पिकासाठी करणार नाही. आणि सेंद्रिय कर्भाचे आपण समजा अजून फायदे समजा जाणून घ्यायचे असतील तर ते असे आहेत की बा सेंद्रिय कर्भामुळे जे जीवाणू राहतात, जे डेव्हलप होतात, त्याच्यामुळे मातीचं किंवा त्या पर्टिक्युलर शेतामधली जी माती आहे त्याचं सुपीकता जी आहे ती सुपीकता राखल्या जात नाही, आणि जेवढे जीवाणू जास्त जेवढं सेंद्रिय कर्म जास्त ती सुपीकता वाढत जाते. दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमीन जी आहे ती भुसभुशीत होते, त्याच्यामध्ये पाणी धारण क्षमता जी आहे ती खूप जास्त प्रमाणामध्ये वाढते. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की सेंद्रिय कर्माच्या वजनाच्या 7 पट पाणी सेंद्रिय कर्म हा शोषून घेऊ शकतो, आपल्यासोबत ठेवू शकतो. त्याच्यापेक्षा पुढचं असं आहे की आपण असं म्हटलं तर सुपीकता जी आहे ती 3 प्रकारची असते, एक जैविक सुपीकता, एक भौतिक सुपीकता आणि एक रासायनिक सुपीकता. याच्यामध्ये जैविक सुपीकतेवरच ह्या पुढच्या ज्या 2 सुपीकता आहेत त्या अवलंबून असतात. हे थोडक्यात सेंद्रिय कर्माचं हे महत्व आहे.
1: मला असं म्हणायचं होतं,
2: बोला ना,
1: की समजा आमच्या शेतात किती कर्म आहे
2: किंवा
1: काय, याचं प्रमाण कसं असतं ओळखायचं?
2: हा, असं आहे की जमिनीमध्ये 0.4% समजा कर्व असलं तर ते कमी मानलं जातं. 0.4% ते 0.8% म्हटलं तर ते साधारण मध्यम कर्व आहे असं समजलं जाते, आणि 0.8%च्या वरती समजा जमिनीमध्ये कर्व असलं तर ते उत्तम समजलं जातं.
1: नाही, मला ते म्हणायचं,
2: मोजमाप कसं असतं जेव्हा आपण म्हणजे माती परीक्षण करतो, माती परीक्षणाच्या वेळेला त्यामध्ये मग उपलब्ध अन्नद्रव्य किती आहे, त्याचा सामूह किती आहे, त्याच्यामध्ये क्षार किती आहे, त्याच्यामध्ये म्हणजे मोकळा जो कॅल्शियम असतो तो किती आहे, लूज कॅल्शियम तो किती आहे, त्याच्यासोबतच सेंद्रिय कर्व किती आहे हे सुद्धा आपल्याला शेती परीक्षणातून जाणून घेऊ शकतो आपण.
1: ओके सर, थँक्यू.
2: धन्यवाद.
0: म्हणजे थोडक्यात म्हणजे शिंदे साहेब, आपल्या मातीतलं जे विघटन जे होतं ना, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे, ते होणं महत्वाचं आहे, म्हणजे माती भुसभुशीत होईल. आणि माती एकदा भुसभुशीत झाली की मुळं चांगल्या प्रकारे सगळं अन्न शोषण करू शकतात आणि मातीची प्रत चांगल्या प्रकारे होऊ शकते.
2: थोडक्यात म्हणायचं झालं तर सेंद्रिय कर्म जे आहे ते ज्या जीवाणूंसाठी खाद्य आहे तेच त्याला ऊर्जा देतात आणि तेच त्याला प्रोपोगेट करतात, म्हणजे त्याची वाढ होते. धन्यवाद.
0: चला, धन्यवाद आमच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. सर, छान प्रश्न होता,
2: खरंच छान प्रश्न होता. आनंद झाला की शेतकऱ्यांना उत्सुकता आहे की सेंद्रिय कर्म त्याचं महत्व काय.
0: आणि सर, आपलं बोलणं चाललंच होतं की सेंद्रिय कर्माचं महत्व काय, अर्थात आता तुम्ही ते सांगितलंच, पण तरी त्यावर आपण आता उपाययोजना काय काय करू शकतो?
2: सेंद्रिय कर्म वाढवण्याकरता उपाययोजना ज्या आहेत त्या विविध स्तरावर आपण करू शकतो. जसे की सेंद्रिय कर्माचं मुख्य स्रोत जे आहे ते सेंद्रिय पदार्थ आहे. सेंद्रिय पदार्थ समजा आपण त्याचा विचार केला तर थोडक्यात समजेल अशा भाषेमध्ये सेंद्रिय पदार्थाचा अर्थ असा, जीवित कुठलेही जीवित, मग ते प्राणी असो किंवा झाडं असो, त्यांच्यापासून त्या जिवंत असताना किंवा मृत झाल्यानंतर जे काही अवशेष मिळतात त्याला ऍक्च्युली आपण सेंद्रिय पदार्थ म्हणतो. पण हे जे काही त्याच्यापासून मिळतं त्याचं अंशतः विघटन झाल्यानंतर सेंद्रिय कर्म तयार होत असतो. मग आता आपण अंशतः विघटन म्हटलं तर मग त्याच्यासाठी बेसिक जे आहे किंवा मुळात जे आहे आपल्याला सेंद्रिय पदार्थ टाकणं किंवा सेंद्रिय खत टाकणं हे जास्त महत्वाचं आहे.
0: जसं आपण हिरवळीचं खत
2: करतो त्याच्यामध्ये अजून शेणखत असतं, कंपोस्ट खत असतं, गांडूळ खत असतं, आजकाल कोंबडी खताचा सुद्धा खूप म्हणजे उपयोग वाढलेला आहे आणि तो करायला पाहिजे. प्लेसमेंट केकचे कंपोस्ट हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण आपण प्लेसमेंट म्हटलं तर ती डायरेक्ट शेतामध्ये टाकतो पण ती काही वेळेला धोकादायक असू शकते, कारण त्याला आपल्याला किंवा पिकांना हानिकारक जी बुरशी आहे ती त्याच्यामध्ये एखाद वेळेला असण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे त्याचा जो उपयोग आहे तो थोडासा सांभाळून

च करावा लागतो. आणि हिरवळीची पिके जसं आता मॅडम बोलत की हिरवळीची पिके जसं की निंबोळी धेंच्या ताक किंवा इव्हन चवळी ही योग्य वेळी समजा जमिनीमध्ये गाडून घेतली म्हणजे फुलोऱ्या यायच्या पहिले जमिनीमध्ये गाडून घेतली तर त्याच्यापासून उत्तम प्रकारे सेंद्रिय कर्व मिळू शकतं. अखाद्य पेंडी म्हणजे निंबोळी पेंड करंज पेंड सरकी पेंड इत्यादी हे आहे याचा सुद्धा आपण उपयोग करू शकतो. आजकाल जनावरं जोपासणे हे फार कठीण झालं आहे त्याच्यामुळे शेणखत आपण म्हणतो शेणखत वापरूया पण शेणखत कधी कधी उपलब्ध नसतं पण त्यावेळेला दुसरं सुद्धा कुठलं सेंद्रिय खत समजा असलं किंवा सेंद्रिय पदार्थ असले तर ते वापरायला हरकत नाही. दुसऱ्या सेंद्रिय पदार्थाचा सुद्धा आपण उपयोग करून घेऊ शकतो. फार सोपं उदाहरण दुसरं म्हणजे मी असं म्हटलं की बा हे आपल्याकडे नसतं पण दुसरं आपण वापरू शकतो. उदाहरणार्थ आपल्याकडे समजा ऊस आहे तर ऊसाचं

0: आपण वापरू शकतो. उदाहरणार्थ आपल्याकडे समजा ऊस आहे, तर ऊसाचं पाचट आपण जाळून टाकतो, पहिले जाळून टाकायचे. असं मी थोडं त्याच्यामध्ये सुधारणा करतो बोलण्यामध्ये, की पहिले आपण जाळून टाकत होतो, पण त्याच्यामुळे उलट होत होतं की सेंद्रिय कर्ब तर साठत नव्हतंच, पर कार्बन डायऑक्साइड जो की हानिकारक आहे जास्त प्रमाणात, कार्बन डायऑक्साइड अर्थात झाडांना लागतो, पण तो जास्त प्रमाणात समजा उत्सर्जित झाला तर तो धोकादायक आहे.
1: हा,
0: आणि त्याच्यामुळे जमिनीला आवश्यक विश्रांती दिल्यानंतर सेंद्रिय कर्ब टिकवण्यास आणि वाढवण्यास मदत होते. पिकांसाठी रासायनिक, जैविक किंवा सेंद्रिय खतांचा संतुलित वापर करा. संतुलित म्हणजे कसं, की जसं आपण बोललो किंवा सुरुवातीला बोललो होतो की अशी एक धारणा होती की जितकं आपण रासायनिक खतं जास्त वापरले किंवा जितकं आपण जास्त पाणी दिलं तितकं जास्त पिकं येतील, पण ते नंतर आपल्याला हळूहळू कळून चुकलं आहे की बा योग्य प्रमाणामध्येच पाण्याची किंवा रासायनिक पदार्थांची, रासायनिक खतांची वापर आपल्याला करायला हवा. सेंद्रिय पदार्थ जमिनीच्या दृष्टीने मोलाचेच असतात. उदाहरणार्थ शेतातील काडी कचरा, पिकांचे अवशेष इत्यादीपासून सुद्धा सेंद्रिय खत तयार करू शकतो, ऍड करू शकतो. आणि मी पहिलेच म्हटले जे काही सेंद्रिय पदार्थ आहे त्याच्यामध्ये 58% सेंद्रिय कर्ब असू शकतं, म्हणजे असतं.
1: हा सर, याबद्दल आपण पुढे बोलूच या. एक फोन घेऊया. हॅलो.
2: हॅलो, नमस्कार ताई.
1: हा नमस्कार, बोला.
2: पुंजारामजी सोनवणे बोलतो.
1: हा बोला पुंजारामजी.
2: म्हटलं काय विचारायला पाहिजे आता प्रश्न, म्हटलं
0: तुम्हाला जो मनात प्रश्न असेल तो विचार. सेंद्रिय कर्बा, सेंद्रिय
1: ते उत्पन्न कमी येण्याचं कारण काय? असं सुद्धा
2: बरोबर
1: सर काय सांगा.
2: जमिनीमध्ये क्षार मिक्स झालेले जास्त.
0: हा, तर मला ना क्षार मिक्स झालेले आहे ते अति जास्त आपण रासायनिक खतं वापरले म्हणून सुद्धा होतात, किंवा त्याचे वेगवेगळे कारण आहे, तो विषय थोडासा वेगळा आहे. पण आत्ता समजा तुमच्या आपल्या जमिनीमध्ये क्षार वाढलेले आहे, तर सगळ्यात पहिले तुम्हाला सेंद्रिय कर्ब हे जमिनीमध्ये वाढवायला पाहिजे. आणि सेंद्रिय कर्ब समजा जमिनीमध्ये वाढवायचं आहे तर तुम्हाला सेंद्रिय खतं, कुठल्याही पामध्ये सेंद्रिय खतं, सेंद्रिय पदार्थ हे आपल्याला जमिनीमध्ये टाकावे लागतील. त्याच्यामुळे जमिनीतले जे जीवाणू आहे, सूक्ष्म जीवाणू, त्यांची वाढ होईल आणि जमिनीचा पोत सुधरेल. सगळे खत हे विकतच मिळतात असं नाही. जसं शेणखत आपण म्हटलं तर शेणखत आपल्याला विकत मिळू शकतं, कोंबडी खत आपल्याला विकत मिळू शकतं. पण सगळ्यात चांगला जो उपाय आहे की आपल्या शेतामध्ये जे काही तुम्ही आपण पिकं घेतो त्याला कुठल्याही प्रकारे विनाश करू नका, त्याला शेतामध्येच कुजवा. ते सगळ्यात जास्त चांगले सेंद्रिय पदार्थ तुम्हाला, आणि ज्याला म्हणतो विश्वासू सेंद्रिय पदार्थ समजा आपल्याला जमिनीमध्ये घालायचे, आपल्या शेतांमध्ये घालायचे आहे, ते पिकांचे जे अवशेष आहेत मग ते कुठल्याही स्वरूपात असे, त्याला न जाळता, त्याला नष्ट न करता, त्याचेच विघटन करून आपल्याला उत्तम प्रकारचे सेंद्रिय पदार्थ आणि सेंद्रिय कर्ब हे शेतामध्ये मिळू शकतो.
1: तुमच्याकडे ऊस आहे ना, त्याचं पाचट जाळू नका, त्याचा पण उपयोग तुम्ही करू.
0: सगळ्यात महत्वाचं तर ऊस आहे तुमच्याकडे म्हटल्यानंतर, तर तुमच्याकडे इतकं मुबलक प्रमाणामध्ये सेंद्रिय पदार्थ आहे, पण ते पाचटाच्या रूपामध्ये, त्यालाच तुम्ही कुजवा, जमिनीमध्ये गाळा, जमिनीमध्ये कुजवा. त्याच्यावर जेव्हा टाकाल तेव्हा आजकाल त्याची प्रक्रिया हे करण्याकरता वेगवेगळे संप्रेरक सुद्धा येतात, ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता. ट्रायकोडर्मा नावाची जी बुरशी असते ती समजा आपण पाण्यामध्ये मिक्स करून त्याच्यावर शिंपडली तर त्याचं विघटन जे आहे बऱ्यापैकी लवकर होतं आणि ते शेतीला उपयोगी असतं. हो, ते सुद्धा काढू टाकू शकतो आपण, पण त्याला त्याचे विघटन व्हायला थोडासा वेळ लागतो. त्याच्यामुळे कारण प्रत्येक सेंद्रिय पदार्थामध्ये जे सेंद्रिय कर्ब आहे किंवा हे अजून एक त्याच्यामध्ये असतं की नत्र, कार्बन आणि रत्न, म्हणजे सी का
1: सी,
0: हा सीएन रेशो जो आहे तो बघावा लागतो. समजा आपण गव्हाचं कांड घेतलं तर त्याचा जो सीएन रेशो आहे तो जवळपास 80:1 आहे, म्हणजे 80% कार्बन आणि 1% नत्र आहे. याच्यामुळे त्याचं विघटन व्हायला जास्त वेळ लागतो, पण आपण वापरू शकतो ते.
1: अजून काही प्रश्न?
2: धन्यवाद सर.
0: धन्यवाद धन्यवाद
1: धन्यवाद पुंजारामजी, आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात. धन्यवाद
2: धन्यवाद
1: सर. आता अजून एक प्रश्न मला विचारायचं होतं की आपण तर कमी होण्याची कारण पाहिली आहेत, मातीतील सेंद्रिय कर्ब हे कमी होण्याची कारण काय आहे? तर रासायनिक खतांचा बेसुमार वापर, नाही का?
0: एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे रासायनिक खतांचा बेसुमार वापर हे अगदी बेसिक आहे. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की जेव्हा आपण रासायनिक खतं शेतांमध्ये टाकली आपोआपच ज्या प्रमाणामध्ये आपण जीवाणू अपेक्षित असतात मातीमध्ये ते राहिले नाही, ते कमी झालेत. सुपीकता म्हटलं तर खरं म्हणजे तीन प्रकारची असते. पहिली म्हणजे जैविक सुपीकता, मी आताच बोललो. दुसरी म्हणजे भौतिक आणि तिसरी म्हणजे रासायनिक. आता ही रासायनिक सुपीकता आहे याच्याकडे आपण जास्त लक्ष दिलं. भौतिक सुपीकता जी आहे ती जवळपास पूर्णपणे ही वातावरणावरती अवलंबून असते. जसं की

0: तापमान किंवा बाकीचे जे हवामानाशी संबंधित घटक आहेत त्याच्यावर ते अवलंबून असतं. आणि जैविक जे आहे त्याच्याकडे आपण लक्षच देत नाही. म्हणजे समजा आपण 2 मिनिटाकरता असं म्हटलं की आपण माती परीक्षण केलं तर त्याच्यामध्ये आपण कटाक्षाने हे बघतो की अन्नद्रव्य किती आहेत, त्याच्यामध्ये हे आपण बघत नाही की याच्यामध्ये सेंद्रिय कर्व किती आहे. मग ते सेंद्रिय कर्वच हवं त्या प्रमाणामध्ये नसलं तर शेतीचं जे उत्पादन आपल्याला अपेक्षा आहे ते कधीच मिळणार नाही. म्हणूनच एक महत्वाचं की त्याच्याकडे आता लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे.
1: सर, तुम्ही आता शेतकरी बंधूला एक सांगत होते की आपण ट्रायकोडर्मा वगैरे असं हे वापरू शकतो, तर काही आजकाल बाजारामध्ये डिकम्पोजिंग
0: आलेले आहे,
1: आलेले आहे, तर डिकम्पोजर वापरले पाहिजेत का आपण कंपोस्ट वगैरे बनवण्यासाठी?
0: कुठलंही बाजारात येणारं जे उत्पादन असतं ते कुठल्या तरी कंपनीने उत्पादित केलेलं असतं. आणि मला जे असं म्हणायचं आहे, वापरायला हरकत नाही पण त्याचा अतिरेक नको. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचे दुष्परिणाम हे दिसायला लागतात. आणि नंतर दुष्परिणाम दिसल्यानंतर मग त्याचा जो अल्टिमेट इफेक्ट आहे मातीवरती तो होतोच होतो, विघटन होणार. पण मी जे म्हटलं की ट्रायकोडर्मा आहे, जितके काही डिकम्पोजर आता येतात त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ट्रायकोडर्माच असतो. त्यामुळे नुसता
1: ट्रायक
0: जैविक आहे. आणि हे कसं आपण करतो ना, म्हणतो ना की आपण दही लावतो तर पहिले विरजण लावतो, ते एक प्रकारचं विरजण आहे. याच्यामध्ये जीवाणू असतात आणि ज्याला आपल्याला विघटित करायचं असतं त्याच्यामधला जो सेंद्रिय पदार्थ त्याचंच विघटन होतं आणि त्याचा सेंद्रिय कर्व तयार होतो. त्याच्यामुळे वापरायला हरकत नाही पण अति वापर हा होऊ नये असं मला वाटतं.
1: म्हणजे सगळं काही तर ते फक्त सेंद्रिय कर्ब वाढावं यासाठी आपण सगळे उपाय करायला पाहिजे.
0: अगदी बरोबर. कारण
1: मातीचं प्रत जी आहे ती
0: मातीची प्रत जी आहे ती चांगली. म्हणजे आपल्याला भौतिक तर वातावरणावर डिपेंड असतं. रासायनिक आपण टाकतो आहे पण रासायनिक जरी टाकले तरी त्याची उपलब्धता ही डायरेक्ट नसते. मुळे ते शोषून घेत नाही. त्याच्यामध्ये सुद्धा याचे जीवाणू असतात, याचा एक फार मोठा वाटा असतो. ज्या रूपामध्ये ते ऍबसॉर्ब करू शकतात, घेऊ शकतात, मुळे शोषू शकतात त्या याच्यामध्ये. आणि जास्तीचं जे आहे ते स्वतःमध्ये ते साठवून ठेवतात. आणि ज्यावेळेला समजा आपण नत्राचा विचार केला तर नत्र हा स्लोली रिलीज होतो. आणि कधी कधी असं होतं की जमिनीमध्ये नत्र मोकळ्या प्रमाणामध्ये नसतं, म्हणजे स्थिर असतं. ते इव्हन स्फुरत झालं, पारायण झालं हे सुद्धा असतं पण ते स्थिर असतं. त्याला पिकं शोषून घेत या स्थितीमध्ये आणण्याकरता जीवाणू हेच काम करतात. आणि जीवाणू तिथेच असतील जिथे सेंद्रिय कर्ब आहे, कारण सेंद्रिय कर्ब हे त्यांचं खाद्य आहे, सेंद्रिय कर्ब ही त्यांची ऊर्जा आहे.
1: अगदी अगदी खरं आहे. तर शेतकरी बंधूंनो, प्राध्यापक नितीन कोल्हे सरांनी आज आपल्याला मातीतील सेंद्रिय कर्ब हे कसं वाढलं पाहिजे याबद्दल बरीच माहिती सांगितली आणि बरेच एक एक उदाहरणादाखल पण आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की जसं हिरवळीचं खत आहे, शेणखत आहे, कंपोस्ट खत आहे, प्रेसमड केक आहे किंवा कंपोस्ट आहे, अखाद्य पेंडी आहे किंवा उसाचं पाचट आहे, गव्हाचे काड, काडी, कचरा, हे सगळे जे पदार्थ आहेत ते आपल्या शेतीमध्ये अवेलेबल आहेत.
0: त्यामुळे
1: त्याचाच उपयोग करून आपण आपल्या शेतीमधलं मातीमधलं सेंद्रिय कर्ब वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी मात्र आपल्याला थोडीशी काळजी घेणं पण गरजेचं आहे.
0: मनाची तयारी करावी लागेल, थोडासा चेंज असतो तो.
1: काही ट्रायकोडर्मा सारखे डिकम्पोजर सुद्धा आपण वापरू शकतो आणि त्यामुळे आपल्या मातीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढेल, सीएन रेशो वाढेल आणि माती ही सुदृढ होईल. माती जर सुदृढ राहील तर पिकांचं उत्पादन चांगलं होईल आणि आपल्याला अपेक्षित जे उत्पन्न आहे ते सुद्धा मिळू शकेल. तर शेतकरी बंधूंनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये प्राध्यापक नितीन कोल्हे सर उपस्थित होते. सर, खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि आमच्या शेतकरी बंधूंच्या प्रश्नांची उत्तरे दिलीत, त्यावर मोलाचं असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि सगळ्या शेतकरी बंधूंच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. नमस्कार.
1: हॅलो किसानवाणी, आताच आपण ऐकलीत मातीतील कर्बाचं महत्व याविषयी प्राध्यापक नितीन कोल्हे यांनी शेतकरी बंधूंच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत. सूत्रसंचालन केलं होतं यामिनी भाकरे यांनी, निर्मिती सहाय्य आरती शिरवाडकर, तांत्रिक सहाय्य केलं होतं विजय भोळे आणि रुपेश पाटील, तर सादरकर्ते होते कृष्णा शिंदे. बराय तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या हॅलो किसानवाणीमध्ये नव्या विषयासह. तोपर्यंत यामिनीचा नमस्कार.

तेव्हा मंडळी, आत्ताच आपण हॅलो किसान म्हणी हा ऐकला, तेव्हा आता आपण या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर आहोत आणि कार्यक्रम संपण्यापूर्वी प्रश्नमंजुषेचं उत्तर द्यायचं आहे हे माझ्या लक्षात आहे. आपला आजचा प्रश्न होता, फळमाशीच्या नियंत्रणासाठी काय करावं? फळमाशीच्या नियंत्रणासाठी आपल्याला मिथिल युजेनॉल युक्त रक्षक सापळे बागेमध्ये 8 ते 10 असे लावावेत, त्यामुळे फळमाशीचं नियंत्रण हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं. तेव्हा मंडळी, प्रसारणाच्या या टप्प्यावर आता आपण इथंच थांबूया. पुन्हा भेट आहेच उद्या सायंकाळी 7:30 वाजता माझं शिवार या कार्यक्रमामध्ये. तत्पूर्वी भेट होईल उद्या सकाळी कृषीवाणीमध्ये.

बरं आहे तर मंडळी, किसान वाणी या कार्यक्रमातून आता वेळ झाली आहे रजा घेण्याची. किसान वाणी हा कार्यक्रम प्रसारित केला केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय भारत सरकार. बरं आहे तर मंडळी, मी आमिनी भाकरे आपला निरोप घेते आहे. पुन्हा भेट आहेच पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. मंडळी, आता थोड्याच वेळात ठीक 8 वाजता राष्ट्रीय विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, तर 9 वाजेपासून सभा समाप्तीपर्यंत राष्ट्रीय विविध भारतीचे प्रसारण दिल्ली केंद्रावरून.

जैसे मुद्दत से ही।